भवमुक्तीचा हा प्रवास सोपा नाही. साधू संतांनी भवसागर पार केला ते तारू आपल्यालाही लाभावं या ध्यासानं तुकाराम अंतर्बाह्य व्याकुळ झाले. प्रत्यक्ष कृपेच्या सागरानंच तारू उंजळीत घेऊन यावं हे आर्त प्रगटलं आणि तेच अभंग.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया
1: 19 जुलै. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. मी जेव्हा भजन करत असे त्यावेळेला मी आणि देव यांच्याशिवाय मला कुणीच दिसत नसे, तसंच तुम्हाला व्हावं अशी माझी इच्छा आहे. आणि तसं तुम्हाला होऊ शकेल म्हणूनच हे मी सांगतोय. प्रपंचात वागत असताना प्रत्येकांना अंतर्मुख होऊन आपले दोष काय आहेत हे हुडकून काढावं आणि ते घालवण्याचा प्रयत्न करावा. माझे अवगुण मला डोंगरासारखे दिसले पाहिजेत. प्रत्येकजण स्वतःच्या अवगुणांकडे दुर्लक्ष करून दुसऱ्याच्या अवगुणांकडे किंवा दोषांकडे पाहतो. त्याला स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, पण दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ मुसळापेक्षा जास्त मोठं दिसतं. आणि हेच चुकतं. आपण दुसऱ्याचे दोष सांगू नयेत आणि परनिंदा करू नये. रोज निजण्याच्या वेळेस आपण दिवसभरात देवप्राप्तीसाठी काय केलं आणि दुसऱ्याच्या निंदेत किती काळ घालवला याचा पाढा वाचावा, म्हणजे चित्तशुद्धी होत जाईल. रोज असं तुम्ही करत जा, म्हणजे 3 महिन्यात तुमचं चित्त शुद्ध होईल. चित्त शुद्ध करण्यासाठी दुसरा उपाय म्हणजे सत्संग. सत्संग करण्यासाठी संत कुठं पाहावेत? आपण पाहू गेलो तर आपल्याला संत ओळखता येतील का? संत आपल्यासारखेच देहधारी असतात का? हल्लीच्या काळात संत पाहू गेल्यास सापडणं कठीण आहे. अशा वेळी दासबोध हाच सत्संग होईल. समर्थांनी सांगून ठेवलंय की जो विश्वासानं हा ग्रंथ वाचेल त्याला माझा संघ घडेल. आपण संतांना देहात पाहू नये, तर ते जे साधन सांगतात तेच ते होत असं समजावं. त्यांनी 4 गोष्टी करायला सांगितल्यात. 1, निर्गुणत्व कळायला कठीण म्हणून सगुणोपासना करावी, त्यामुळंच निर्गुण रहस्य कळेल. 2 गोष्ट म्हणजे नम्रता. अभिमानानं परमात्मा दुरावतो. सर्वांशी जो नम्र तो भगवंताला प्रिय असतो. 3 गोष्ट अन्नदान. कलियुगात यथाशक्ती अन्नदान करत जावं, त्याचं महत्त्व फार आहे. 4 गोष्ट म्हणजे भगवन नाम स्मरण अखंड ठेवणं. परमात्म प्राप्तीसाठी संतांनी नाम ही अजब वस्तू दिली आहे. संत भेटल्यावर काही करायचं उरलं आहे असं आपल्याला वाटतंच कामा नये. ज्यांना ते वाटतं त्यांना गुरु भेटूनही भेट न झाल्यासारखंच आहे. आज एक यात्रा केली, उद्या दुसरी करायची राहिली, अशी इच्छा का असावी? गुरु एकदा भेटला की आता काही कर्तव्यच उरलं नाही असं ज्याला वाटतं त्यानंच गुरु भेटल्याचं सार्थक केलं असं होतं. गुरु आज्ञेपर्यंत दुसरं त्याला साधनच नसतं. तोच परमार्थ आणि तीच त्याची तीर्थयात्रा होते. आणखी काही करायचं आहे असं त्याच्या ध्यानी मनीही येत नाही. अत्यंत चिकाटीनं संतांचा समागम करावा आणि त्यांच्या कृपेला पात्र व्हावं. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-4726-2626 किंवा 83800-16512 या क्रमांकावर.

परमार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 2 सेवा दशक 15 समास 4 शाश्वत ब्रह्म निरूपण नाम समास जय जय रघुवीर समर्थ परब्रह्म हे प्रचितीने जाणावं विवेकाद्वारे ओळखावं विचार नसताना त्रास करून घेणं म्हणजे मूर्खपणा आहे. ज्ञानी माणूस भिडीने दडपला गेला तर त्याला निश्चल ब्रह्म मिळणार नाही, तो उगाचच मायेमध्ये गलबला करीत राहील. माया निश्चयीच नष्ट झाली तर पुढे स्थिती कसे उरेल त्याचं विवरण स्वतः चातुर्यपूर्वक केलं पाहिजे. निश्चयीच असं मायेचं निरसन झालं की मग आत्मसमर्पण आत्मनिवेदन होतं. येथील वाच्यांश नाही तर विज्ञान जाणावं. लोकांच्या बोलण्यावर ज्यानं विश्वास ठेवला तो अंदाज करूनच बुडाला, म्हणून अनुभव घेतलाच पाहिजे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे शाश्वत ब्रह्म निरूपण नाम समास चतुर्थ समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 15 समास 5 चंचल निरूपण नाम समास. जय जय रघुवीर समर्थ. वायू आणि जाणीव प्रकृती पुरुष या दोघांच्या प्रेरणेनं सत्व रज तम हे त्रिगुण त्रिदेव या गुण अगुण गुणातीत अशा ब्रह्मात वागत असतात. ज्याप्रमाणे उंदीर मांजर आणि फणी सर्प एकमेकांना टपून असतात, त्याप्रमाणे ही चंचल सूक्ष्म अष्टधा प्रकृती अध जड पंचभौतिकाला आणि ऊर्ध्व निश्चल स्वरूपाला सोडून मध्यभागी खेळ करीत असते. तात्पर्य, चंचल अंतरात्मा पूर्णपणे जडत्व आणि निश्चलत्व पावत नसून या दोघांच्या मध्यभागीच वावरत असतो. वायू अग्नी आप म्हणजे पृथ्वी म्हणजे पणजा आजा बाप व मूल या 4 महाभूतांची लीला सांगितली आहे. देव देवालयामध्ये लपलेला आहे, देवळाची पूजा केली असता ती त्याला मिळते. सृष्टीमध्ये देखील असंच आहे. इथे देवालय म्हणजे देह आणि देव म्हणजे अंतरात्मा. प्रकृती आणि पुरुष ही दोन्ही नावं एकालाच दिलेली आहेत. ही लोकांनी कल्पिलेली आहेत. विवेकपूर्वक अनुभव घेतला तर ते एकच नाव असल्याचं लक्षात येतं. तिथे नावानुसार लिंगभेद नाही, तो पुरुष नाही किंवा स्त्री नाही, ही एक कल्पना आहे. याचा शोध घेतला असता काहीच सापडत नाही. स्त्री नदी पुरुष खळा किंवा ओढा असं लोक बोलतात, परंतु विचार केला असता पाण्याला स्त्री किंवा पुरुषाचा देह नाही. आपल्याला आपण पाहायला गेलो तर समजत नाही, पाहायला गेलो तर आकलन होत नाही, कशाला माहिती मिळत नाही, कशाला काहीही मिळत नाही. आपण एकटेच उदंड आहोत, एकटेच भरपूर आहोत. आपल्याला आपलाच जो गलबला असतो तो सहसवत नाही, एक असतो पण फूट पडते. फूट असूनही एकटा असतो. त्याप्रमाणे प्रत्येकामध्ये भिन्नत्व दिसत असलं तरी अंतरस्थिती अंतरात्मा एकच आहे. अशी विचित्र कळा प्राणीमात्रांमध्ये पसरली आहे. वृक्षवल्लीमध्ये जल संचारलेले असते पण हात लावला की कोरड लागतं. ओल नसल्यास झाडं जगतील का? झाडांमध्ये आळे असते, झाडे वर धावताना दिसतात, झाडावरील पक्षी अंतराळात उडून जातात. भूमीपासून वेगळी झाली तरी ती झाडं वाळत नाहीत, उलट वाढताना दिसतात. त्याप्रमाणे

आत्मा हीच ओळख केली पाहिजे. आपल्याला आपण भेटणं म्हणजेच अंतरात्म्याला भेटणं. अंतर्निष्ठांचं स्थान उच्च कोटीचं आहे. बाहेर जे केवळ वेषधारी आहेत त्यांची संगत खोटी आहे. मूर्खाला या गोष्टी समजणार नाहीत. शहाण्यांना मात्र माहिती होतात. लोकांची मनं राखली तर ते राजी होतात. मन राखलं नाही तर भाजीसारखा किरकोळ पदार्थ देखील मिळणार नाही असं प्रत्यक्ष दिसतं. म्हणून अलक्षाकडे लक्ष लावावं. दक्षला दक्ष भेटला म्हणजे समाधान होतं. गुरु शिष्यांचा ऐक्यभाव झाल्याने परब्रह्म म्हणजे निरंजन सापडतं. मायेचा मीपणाचा उपद्व्याप उल्लंघून पलीकडे जाता येतं. एकदा जाऊन पाहून आलं की मग शेजारी जिथं पाहिलं तिथं पाहायला मिळतं. चर्मचक्षुद्वारे ते पाहिलं जात नाही आणि सांगता येत नाही. नाना शरीरामध्ये चंचल अखंडपणे वळवळ करते असे ते परब्रह्म सर्वांच्या ठाई आहे. चंचल एकीकडे धावते, दुसरीकडे ओस पडते. चंचल सर्व ठिकाणी एकाच वेळी पुरे पडत नाही असं चंचल लक्षण समर्थ सांगत असून पुढील निरूपण ऐकूया पुढील भागात. जय.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16500 आणि 8300 16512.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषी.

श्रोतेओ नमस्कार। हरिभक्ति पारायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ति पारायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पाद गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ति पारायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

सुरेवधवंतव्य सम्यक व्यवसितो हि सह। या श्लोकावरच्या आपल्या टीकेमध्ये श्री संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, आणि आचरण पहाता सुपटा तो

धीधरी दुराचारी तरी सर्वोत्तम अवधारी जैसा बुडाला महापुरी न मरत निघाला, असं ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन आहे. इतकंच नव्हे तर भक्तिहीन पुरुष कितीही पुण्य कर्म करेल तरी देखील ती व्यर्थ होतात. भगवान श्रीकृष्ण सांगतात, पै हिवराजी दाट सावली सज्जनी जैसी वाळली तैसी पुण्य डावलोनी गेली अभक्ता दे निंब निंबोळिया मोडोनी.

इतकंच नव्हे, ज्यांना शास्त्रोक्त कर्मामध्ये अधिकारही नाही असे कितीतरी जीव अनन्य भक्तीनं भगवत भावाला प्राप्त झाले। अहो, स्वतः भगवान श्री कृष्ण त्यांची नावं आपल्याला सांगतायत, सुग्रीव हनुमान ऋक्ष।

याचा अर्थ असा, भगवान श्रीकृष्ण सांगतात, अरे उद्धवा, सुग्रीव, हनुमान, जांबवंत, गजेंद्र, जटायू, तुलाधार वैश्य, व्याध, कुब्जा, गोपी, यज्ञपत्न्या, तसंच इतर अनेक जण उद्धरून गेले. या सगळ्यांनी वेदाचं अध्ययन केलं नव्हतं, श्रेष्ठांची सेवाही केली नव्हती, कोणतं व्रत तपश्चर्याही केलेली नव्हती. केवळ प्रेमभावनेनं गोपी, गायी, वृक्ष, पक्षी, दुसरे मूढबुद्धी नागादी सहज रीतीनं माझ्या स्वरूपाला प्राप्त झाले, असं भगवान कृष्ण सांगतायत. सुजन हो, या श्लोकावरची श्री संत एकनाथ महाराजांची विस्तृत टीका मुळात पाहणं योग्य आहे. श्रीमद भागवत एकादश स्कंध अध्याय 2 मध्ये नवयोगेश्वर भक्ती महात्मा सांगताना स्पष्ट म्हणतात, जो श्रुती स्मृती नेणता

पुरुषोत्तम संतुष्ट सदा, असं एकनाथी भागवतामध्ये वर्णन आहे. एवढा विस्तार करण्याचं कारण कोणत्याही कर्मानं भक्तांच्या भक्तीमध्ये भेद पडत नाही. किंबहुना भक्ती नसेल तर कोणताही कर्म धर्म अधर्म होतो. भगवान श्रीकृष्णच सांगतात, माझे भक्ती वीण कर्म धर्म जाण पाहतो केवळ भ्रम, चुकले मत प्राप्तीचे वर्म तो धर्म अधर्म परिणामे, असं एकनाथी भागवतामध्ये वर्णन आहे. भक्तीच्या आचरणात देखील काही क्रिया श्रवण कीर्तन पूजा सेवा या रूपाने घडत असतात, पण त्यांचा समावेश क्रियेमध्ये न होता भक्तीमध्ये होतो. भक्तीविना होणाऱ्या कोणत्याही कितीही मोठ्या क्रिया झाल्या तरी त्या क्रियेमुळे भक्तांच्या भक्तीत

सुजन हो, भेद पडणं म्हणजे काही विशेष गुण वा महत्व निर्माण होणं. भक्ती ही सर्व कर्म फल स्वरूप आहे असं माग सांगितलं आहे. तसंच भक्ती ही सर्व श्रेष्ठ गुणांची खाण आहे. भक्तीचं महत्व भगवंताजवळ सर्वांपेक्षा अधिक आहे. अतएव भक्तीपेक्षा अधिक कोणतीही क्रिया नसल्यामुळं अन्य कोणत्याही क्रियेमुळं भक्तामध्ये भेद पडत नाही. सुजन हो, या सूत्राचा आणखी एका दृष्टीने विचार करता येईल. या सूत्रामध्ये नास्ति तेषु म्हणून भक्तांचा निर्देश करून जाती कुलरूप धनक्रियादी भेदाचा निषेध केला आहे. म्हणजे भक्ताची दृष्टी जगाकडे पाहताना हे विशेष पाहत नाही. सामान्य माणसाची दृष्टी जाती कुल रूप धन क्रिया हे पाहून व्यक्ती व्यक्तीत भेद पाहत असते. तसं भक्त पाहत नाही. भक्त सगळीकडे केवळ भगवंतच व्यापून आहे अशी भावना ठेवतो. सर्वाभूती परमेश्वर. भगवान श्रीकृष्ण सांगतात, तरी दोन्ही पालव वेरी.

करुणी शेवटी मशक धरुणी माझी समस्त हे जाणुनी स्वरूप माझे मग वाढ धाकुटे न म्हणती सजीव निर्जीव नेणती देखिली वस्तू ते उलू लुंठिती मी जी म्हणोनी आपुसे उत्तमत्व नाढवे पुढील योग्यायोग्य नेणवे एकसरे व्यक्ती मात्रा जैनी नावे नमूजी आवडे असं ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन आहे. या सगळ्या अव्यांमधून भक्ताची दृष्टी व्यभिचारी अशा जाती कुल रूप क्रियादी गुणावर जाऊन कुणातही भेद करीत नाही तर सगळ्यामध्ये अनुच्युत अद्वैत रूप भगवत

सुजन हो, या सूत्रामध्ये शेवटी आदि असा शब्द आहे. जाती, कुल, रूप, धन, क्रिया इत्यादी भेद करणाऱ्या विशिष्ट वस्तूंचा निर्देश करून केवळ एवढ्याच वस्तूंनी भेद केला जातो असं नसून गुण, आकार, परिमाण, देश, काल, वस्तू इत्यादी भेद निर्माण करणारी अनेक कारण आहेत. पण भक्तांच्या दृष्टीनं ती कारण देखील कल्पित आणि व्यभिचारित आहेत. महर्षी शांडिल यांनी आपल्या भक्तिसूत्रातून देखील हेच सांगितलेलं आहे. अनिंद योन्यधिंग्रियते पारंपर्यात सामान्यवत, असं शांडिल्य सूत्रामध्ये वर्णन आहे. याचा अर्थ असा, भगवत भक्तीमध्ये निंद चांडाळादिकांचाही अधिकार आहे. कारण भगवत भक्तगण भगवत भक्तीच्या मर्यादेच्या दृष्टीनं सगळे समान आहेत. इतर साधनांच्या दृष्टीनं भक्ती या साधनाचं श्रेष्ठत्व प्रदर्शित करणं हे या सूत्राचं तात्पर्य आहे. यापूर्वी देखील सा कर्मज्ञान योगेभ्योप्यधिकतरा असं श्रेष्ठत्व दाखवलेलं आहेच की हो, पण या सूत्रामध्ये वेगळ्या दृष्टीनं भक्तीचं महत्व आपल्याला सांगितलेलं आहे. तर असं आहे हे 72वं नारद भक्ती सूत्र. नास्ति तेषु जातिविद्या रूप कुल धन क्रियादि भेदः. तेव्हा सुजन हो, अशा निर्मळ आणि निरीच्छ भक्तीचे तुम्हीही धनी व्हावं हीच प्रभुचरणी प्रार्थना.

0: हरि भक्ति पारायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरि भक्ति पारायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पात गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरि भक्ति पारायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।
1: नारदा मुनिवरा।
0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। आज रविवार, सकाळचे 7 वाजले आहेत। 7:05 आपण ऐकू शकणार आहात दिनविशेष। 7:10 प्रसारित होईल कार्यक्रम भारतरत्न आनंद यात्री, सादर करते विश्वास देशपांडे। 7:30 प्रसारित होईल इतनी शक्ती हमें देना दाता। 7:35 कृषी संदेश, सादर करते RS डवरे। 8:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम अंतरंग, सादर करती श्रद्धा कराळे। 10:20 आपण ऐकू शकणार आहात ओव्हरव्ह्यू बातमीपत्र। 10:30 आम्ही प्रसारित करणार आहोत नातवंडांशी गप्पा हा विशेष कार्यक्रम, सादर करत्या सुमती पवार। 11:00 आम्ही प्रसारित करणार आहोत गजानन महाराज यांची आरती। 12:00 प्रसारित होईल कार्यक्रम पशुधन, सादर करते DL रामटेके। 1:00 प्रसारित करणार आहोत बाळू ऑन एअर हा कार्यक्रम, सादर करते डॉक्टर राजेश आहेर। 2:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम सावित्री अबॅकसच्या। 2:30 विशेष मुलाखत पर कार्यक्रम स्वरशिल्प। 4:00 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात नाट्यसंगीताचा। तर ही होती आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: नमस्कार. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आपण ऐकणार आहोत आजचे काही दिन विशेष. आज दिनांक 21 जुलै. 1848 मध्ये न्यूयॉर्क मधील सिनेकॉप फॉल्स येथे पहिले महिला हक्क अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. 1900 मध्ये पॅरिस मेट्रोची पहिली सेवा सुरू झाली होती. 1903 मध्ये मॅरिस गॅरिनने पहिला टूर डी फ्रान्स जिंकला होता. 1940 मध्ये दुसरे महायुद्ध केप स्पाडाची लढाई झाली होती. 1947 मध्ये म्यानमारच्या सरकारचे नियोजन पंतप्रधान आंग सान, त्यांच्या मंत्री आणि सहकाऱ्यांची गॅलॉन सॉ याने हत्या केली होती. 1952 मध्ये फिनलंड मधील हेलसिंकी येथे 15व्या ऑलिम्पिक खेळांना सुरुवात झाली होती. 1969 मध्ये भारत सरकारने देशातील 14 प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण केले. 1969 मध्ये नील आर्मस्ट्रॉंग, एडविन अल्ड्रिन आणि मायकेल कॉलिन्स या अंतराळवीरांना घेऊन जाणारे अपोलो 11 चंद्राच्या कक्षेत पोहोचले होते. 1976 मध्ये नेपाळमध्ये सागरमाथा राष्ट्रीय उद्यानाची निर्मिती झाली होती. तर 1980 मध्ये मॉस्को येथे 22व्या ऑलिम्पिक खेळांना सुरुवात झाली होती. तर हे होते आजचे काही दिन विशेष. आता आपण इथेच थांबत आहोत, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

नमस्कार रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं आनंद यात्री रवींद्रनाथ या कार्यक्रमाच्या 13 भागामध्ये मनापासून स्वागत करतो. मंडळी, या भागामध्ये रवींद्रनाथांनी केलेली कवितेशी मैत्री याबद्दल आपण जाणून घेऊ. मंडळी, रवींद्रनाथांच्या व्यक्तिमत्वाचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं सदैव जागृत असलेलं कविमन. त्यांच्या कथा, कादंबरी, नाटक यासारख्या सगळ्या साहित्य प्रकारातून डोकावतं ते त्यांचं कविहृदय. म्हणून या कार्यक्रमातल्या मागच्या भागामध्ये मी रवींद्रनाथांना कवींद्रनाथ असं म्हटलं होतं. मंडळी, त्यांच्या कविता म्हणजे केवळ शब्दांची जुळणी किंवा नादमय अशा रचना कधीच नव्हत्या. प्रसिद्ध आंग्ल कवी वर्ड्सवर्थ यांना कवितेची व्याख्या करताना असं म्हटलं आहे की पोएट्री इज अ स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स रिकलेक्टेड इन ट्रँक्विलिटी. पण रवींद्रनाथांची कविता यापेक्षाही खूप काही वैशिष्ट्य धारण करणारी आहे. रवींद्रनाथ जीवनातील सत्य, सुंदर आणि शिव या त्रयींचे उपासक होते. त्यांनी निसर्गासह जीवनाच्या विविध क्षेत्रातील अनुभव घेतला आणि तो अत्यंत रसरशीतपणे आणि जिवंत होऊन त्यांच्या काव्यात प्रकट झालाय. अशी कविता सर्वव्यापी होते. जागतिक स्तरावर काव्यातील उदात्त भावनांची अनुभूती देण्याचं सामर्थ्य अशा रचनांमध्ये असतं. मंडळी, गीतांजली हा त्यांचा काव्यसंग्रह नोबेल पुरस्कार प्राप्त ठरला तो या सगळ्या काव्यगुणांमुळे. ज्या वयामध्ये मुलं लिहायला वाचायला शिकतात, शाळेत जायची सुरुवात करतात, त्या काळात, त्या वयात रवींद्रनाथांनी कवितेशी मैत्री केली. त्यांची आणि कवितेची लहानपणापासूनची जी गट्टी जमली ती अगदी आयुष्याच्या अखेरीपर्यंत, अगदी आपल्या आयुष्यातील शेवटचे क्षण मोजत असतानाही हा महाकवी कवितेची आराधना करत होता. 7 ऑगस्टला त्यांचं निधन झालं. त्या दिवशी आपल्या मृत्यूच्या केवळ 1/4 ते 1/4 तास आधी त्यांनी मृत्यूवर कविता केली आणि आपल्याजवळ असणाऱ्या व्यक्तींना ती लिहून घ्यायला सांगितली. पु ल देशपांडे यांनी आपल्या रवींद्रनाथ 3 व्याख्यानं या पुस्तकात गांधीजींच्या जीवनातील एक प्रसंग सांगितला आहे, तो लक्षात घेतला म्हणजे रवींद्रनाथांच्या कवितेतली ताकद आपल्याला लक्षात येते. मंडळी, गांधीजी तसे कवितेचे रसिक म्हणून प्रसिद्ध नव्हते. ते कवितेचे किंवा गीताचे रसिक किंवा जाणकार असूही शकतील, पण गांधीजी आपल्याला प्रामुख्यानं माहिती आहेत ते स्वातंत्र्यासाठी शांततेच्या मार्गानं लढा देणारे, सत्याग्रहाचे शस्त्र उपसणारे गांधीजी. गांधीजीसारख्या नेत्यांना किंवा आपलं ध्येय ज्यांच्या दृष्टीसमोर कायम आहे अशा महापुरुषांना आपल्या जीवनातील गोष्टींचा अग्रक्रम ठरवावा लागतो. कशाला प्राधान्य द्यायचं आणि कशाला नाही हे त्यांना ठरवावं लागतं.
त्यासाठी त्यांना बऱ्याचदा वैयक्तिक सुखाचा त्याग करावा लागतो. तसाच काहीसा विचार करून गांधीजींनी आपली काव्य रसिकता बाजूला ठेवलेली असू शकते, पण तरीही रवींद्रनाथांच्या काही कविता या त्यांच्या जीवनाचा आधार झाला होता. मी आपल्याला एक प्रसंग सांगतो म्हणजे हे लक्षात येईल. 1932 साली गांधीजी येरवडा या तुरुंगामध्ये उपोषण करत होते. गांधीजींच्या मनाची अवस्था काहीशी निराश आणि नाजूक झाली होती. अशा त्यांच्या त्या मानसिक अवस्थेच्या काळात 72 वर्ष वय असलेले रवींद्रनाथ त्यांना भेटायला आले. योगायोगानं त्यावेळी गांधीजी मनामध्ये रवींद्रनाथांची कविताच आठवत होते. जणू त्या कवितेच्या शब्दांचा आधार त्यांना वाटत होता. आणि अशा त्या नाजूक क्षणी त्या महामानवानं या महाकवीला आपली ती कविता म्हणायला सांगितलं आणि त्या महात्म्याच्या विनंतीवरून या महाकवीनं चक्क ही कविता गाऊन दाखवली. ती कविता म्हणजे परमेश्वरालाच केलेलं आवाहन होतं, प्रार्थना होती. त्या कवितेचे बंगाली भाषेतले शब्द असे होते, जीवन जखन सुखाय जाय करुणा धाराय येशो, सकल माधुरी लुकाय जाय गीतो सुधारशे येशो. या कवितेचं मराठीत भाषांतर असं आहे, जीवन जेव्हा सुकून जाते करुणाधारा होऊन ये, सकल माधुर्य लोपून जाता गीत सुधारस होऊन ये, कर्माचे आकार होऊन मत्त झाकिती सर्व दिशा, हृदय प्रांती जीवननाथा शांत पाऊले टाकीत ये. मंडळी, आपण जे न देखे रवी ते देखे कवी असं म्हणतो, पण रवींद्रनाथांच्या बाबतीत तर पाहणाराही रवी आणि लिहिणाराही कवी होता. त्यामुळे त्यांच्याबाबत बोलताना जे जे पाही रवी ते लिही त्यांच्यातील कवी असं म्हणावं लागतं. हा रवी स्वयंप्रकाशित होता, त्याच्या प्रकाशात त्याची कविता उजळून निघाली आहे. त्यांच्या भक्ती गीतांमध्ये ते आपल्याला धार्मिक वाटतात. ते धार्मिक होतेच, पण कर्मकांडाचं अवडंबर पाळणारे नव्हते. त्यापासून त्यांची कविता मुक्त होती. त्यांची कविता कुठल्याही जातीबंधनात, धर्मबंधनात किंवा रूढीबंधनात अडकली नाही. त्यामुळे त्यांच्या कवितेवर अमुक एक अशा प्रकारची कविता असा कुठलाही शिक्का मारता येत नाही, हे त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्य आहे. आयुष्याच्या विविध टप्प्यांवर त्यांना ज्या ज्या अनुभवाने समृद्ध केलं, ते भाव, ते अनुभव त्यांच्या कवितांमधून प्रकटत गेले. त्यांच्या कवितेत त्याप्रमाणे बदल होत गेले. त्यांची कविता फुलत गेली, खुलत गेली, परिपक्व होत गेली. गीतांजली काव्यसंग्रहातील त्यांची चित्त जेथे हो भय शून्य अशीच एक प्रसिद्ध कविता आहे. काही पाठ्यपुस्तकांमध्ये विद्यार्थ्यांसाठी हेवन ऑफ फ्रीडम या नावानं ही कविता प्रसिद्धही झालेली होती. अतिशय सुंदर अशी ही कविता आहे. या कवितेत ते म्हणतात, चित्त जेथे असेल भयशून्य आणि मस्तक असेल उन्नत, ज्ञान असेल मुक्त, किरकोळ सीमांच्या भिंतीत चिणून
जग नसेल झालेले विदीर्ण खंडित. शब्द उमटतील सत्याच्या घनगर्भातून अन पूर्णत्वास पोहोचण्यासाठी अथक श्रमांचे बाहू यत्नात राहतील सतत. विवेकाचा निवळ शंख निर्झर नाही जाणार हरवून. प्राण हरपलेल्या सवयींच्या ओसाड खडतर वाळवंटात तूच नेशील पुढे पुढे बुद्धीला. उदार संतत विचार आणि कृतीच्या मार्गावर हे पित्या जाग येवो माझ्या देशाला स्वातंत्र्याच्या त्या स्वर्गात. मंडळी, या कवितेत त्यांनी त्यावेळी जी अपेक्षा व्यक्त केली आहे ती आजच्या परिस्थितीला सुद्धा लागू पडते. किंबहुना दिवसेंदिवस अधिकच अशा गोष्टींची गरज वाटायला लागली आहे. भयशून्य चित्त, उन्नत मस्तक यासारख्या गोष्टी शिक्षणातून निर्माण व्हायला हव्यात. खरंच त्या तशा होतात का? अब्राहम लिंकननं हेडमास्तरास पत्र यामध्ये ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत त्यांच्याच जवळ जाणारी ही कविता आहे. मंडळी, रवींद्रनाथांच्या साहित्याबद्दल खूप काही बोलण्यासारखं आहे, पण आज आपण इथं थांबूया आणि पुढच्या भागामध्ये त्याबद्दल आणखी जाणून घेऊया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: नमस्कार शेतकरी बंधन। शेतकरी बंधनांनो, आधुनिक गोठा कसा बांधावा या संदर्भामध्ये आज आपण उहापोह करणार आहोत। आधुनिक गोठा बांधताना शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करणं अत्यंत आवश्यक असतं। गोठ्यांमुळं जनावरांना आराम मिळतो, त्यांची कार्यक्षमता वाढते आणि दुग्ध उत्पादनामध्ये वाढ होते। जनावरांच्या गोठ्याची जमीन पाण्याचा उत्तम निचरा असणारी असावी। सपाट व उंच जमीन गोठ्याकरता निवडली पाहिजे। पाणथळीची किंवा दलदलीची जागा ही गोठ्याच्या बांधकामाकरता किंवा गोठ्याकरता टाळली पाहिजे। गोठ्यातील जमीन मुरुम व दगड गोठ्याच्या सहाय्यानं कठीण करून त्यावर विटा किंवा फरशीचं तळ तयार करावं। जनावरं उभी राहण्याची जागा प्रत्येकी 1.5 मीटर असावी। दोन जनावरांमध्ये विभागणी 1.20 मीटर अंतरावर करून त्याच्यामध्ये बार लावले पाहिजेत। जमिनीस योग्य उतार दिला पाहिजे, त्यामुळं काय होईल की जनावराचं जे मलमूत्र आहे त्याचा सहज निचरा होईल। गोठा स्वच्छ व कोरडा ठेवला पाहिजे। छतासाठी सोयीनुसार मंगलोरी कौलं, ॲस्बेस्टस किंवा टिनाचे पत्रे याचाही वापर करता येईल, परंतु उन्हाळ्याच्या संरक्षणासाठी टिनाच्या पत्रावर ऊसाचं पासड किंवा तुराट्या किंवा कडबा हे जर टाकलं तर टीन तपणार नाही। छताची उंची मध्यभागी जमिनीपासून 4.5 मीटर असावी व छत जे आहे जाळीच्या बाहेर 3 मीटर ठेवलं पाहिजे, त्यामुळं गोठ्यात हवा खेळती राहते। गव्हाणीची लांबी व रुंदी अनुक्रमे 1 मीटर व 0.4 मीटर या प्रमाणात असली पाहिजे। पुढील भिंत 0.8 मीटर व मागील भिंत 0.2 मीटर उंचीची असली पाहिजे। गव्हाणीस इंग्रजी यू आकाराचा जर आकार दिला तर चारा वाया जात नाही। उष्ण हवामानातील गोठ्यामध्ये शक्यतो दाराचा वापर टाळला पाहिजे। गोठ्यामध्ये वासरं, आजारी जनावरं, दूध धुवून करण्यासाठीची खोली ही स्वतंत्र जागा यांच्यासाठी असली पाहिजे। आणि गोठ्यातच चारा साठवण्यासाठी, औषधी साठवण्यासाठी वेगवेगळी जागेची व्यवस्था जर असली तर ते योग्य ठरतं। तर हे झालं की बा आधुनिक गोठा कसा बांधला पाहिजे ही पायाभूत माहिती आहे, पण या संदर्भात जर आपल्याला विस्तृत मार्गदर्शनाची गरज असेल तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील पशुविज्ञान शाखेशी जर संपर्क केला आपण तर आपल्याला याच्या संदर्भामध्ये विस्तृत माहिती मिळू शकते। तर या संपूर्ण ज्ञानाचा फायदा घ्या आणि आवश्यकतेनुसार याचा वापर करा, आपल्याला नक्कीच फायदा होईल। नमस्कार।
1: कृषी संदेश।

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
6: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
5: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
6: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
5: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
1: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज। अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मंडळी। पण प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील काही सवयींचं अभिवाचन आपण ऐकणार आहोत, जे अभिवाचन केलेलं आहे प्राचार्य गिरीश पाटील यांनी। तेव्हा बोलूया या भागाकडे।
7: सवयींविषयी बोलू काही, भाग 44। वस्तू घेताना MRP बघावी। आपण वस्तू घेताना एक्सपायरी तारीख बघणे गरजेचं आहे, तसेच पाकिटावर MRP अवश्य बघा, त्यापेक्षा जास्त किंमत देऊ नका। MRP सर्व करांसहित असते। तुम्ही जेव्हा थंड पेय घेतात तेव्हा हमखास जास्त पैसे घेतात, उन्हाळ्यात त्याचा कूलिंग चार्जेस लावलेला आहे असे बिंदास्तपणे सांगतात। हे कूलिंग चार्जेस म्हणजे विजेचे जास्त बिल येते म्हणून आकारले असे सांगतात। MRP म्हणजे मॅक्झिमम रिटेल प्राईज असं आहे। या संदर्भात आपण तक्रारही करू शकतात 1800 11 4000 किंवा 1800 11 144 04 या नंबरवरही सकाळी 9:30 ते 5:30 संपर्क करावा तक्रार नोंदणीसाठी 8130009809 या नंबरवर SMS करू शकतात। नॅशनल कन्झ्युमर हेल्पलाईन वेब पोर्टल ऑनलाईन तक्रार करू शकतात। त्यासाठी आपण वस्तू घेताना जसे एक्सपायरी डेट बघतो तसे MRP देखील बघून घेणे गरजेचे असते।
1: रसिको, आता आपण ऐकलं प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील भाग। अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। या पुढील भाग आपण ऐकणार आहोत पुढच्या रविवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी सकाळी 9 वाजता। आत्तापुरतं आपण इथेच थांबतो आहोत, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज।
8: कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत। हे गीत आहे इश्क पर जोर नाही या चित्रपटामधलं। आनंद बक्षी यांच्या गीतांना संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी।

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमात ऐकणार आहोत सलाम मेमसाब या चित्रपटामधलं. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं, आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया मैं सुंदर हूँ या चित्रपटामधलं. शब्दरचना आनंद बक्षी यांची. ऐकूया आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय, पण कन्फ्युज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी, आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात हसरत जयपुरी यांचं गीत. ही भक्तिरचना ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. घर घर की कहाणी या चित्रपटामधल्या या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: नमस्कार नाशिककर, मी सुनील बर्वे बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात हम या चित्रपटामधलं गीत आनंद बक्षी यांचं. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि हे गीत ऐकूया अलका याज्ञिक, उदित नारायण, सुदेश भोसले, मोहम्मद अजीज आणि सोनाली वाजपेयी यांच्या आवाजात.
2: बम चिक चिक बम चिक बम बम बम चिक चिक बम.

कार्यक्रमात आता ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे जॉनी मेरा नाम या चित्रपटामधलं. इंदिवर यांच्या या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे वाणी जयराम यांच्या आवाजात मीरा या चित्रपटामधलं. गुलजार यांच्या या गीताला संगीत आहे पंडित रविशंकर यांचं.

आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजात. ही गीतरचना आहे आनंद बक्षी यांची, संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी, आणि हे गीत ऐकणार आहोत इश्क इश्क इश्क या चित्रपटामधलं.

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो, आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट, शेवटची सही. रविवारची सकाळ, घरात आनंदाचं वातावरण होतं. नातवाचा वाढदिवस, केक, फोटो, हशा, गप्पा, असं सगळं रंगलं होतं. तेवढ्यात मुलगा सहज म्हणाला, बाबा तुम्ही बऱ्याच दिवसापासून विल करायचं म्हणताय, या आठवड्यात जाऊया. हो करूया करूया की, अजून आहे वेळ. विषय तिथेच संपला. त्या रात्री झोपण्यापूर्वी त्यांनी नातवाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि तोच त्यांचा शेवटचा स्पर्श ठरला. पहाटे तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी या जगाचा निरोप घेतला. झालं, 13 दिवस संपले. आता घरात एक वेगळाच प्रश्न उभा राहिला. बाबांना गावाची शेती कोणाला द्यायची होती? पुण्यातला फ्लॅट, राहता बंगला, आईची पुढची व्यवस्था, मुलीबद्दल त्यांची काय इच्छा होती, कोणालाच माहिती नव्हतं. मुलगा म्हणाला, बाबा मला सांगायचे. मुलगी म्हणाली, माझ्याशी तर ते वेगळंच बोलले. आई मात्र शांत होती, कारण तिला माहित होतं दोघंही खोटं बोलत नव्हते. पण दोघांकडेही बाबांचे शब्द नव्हते, होत्या फक्त आठवणी. आणि आठवणींना सही नसते. काही महिन्यांनी नातवानी भिंतीवरच्या फोटो समोर उभं राहून विचारलं, आजी सध्या आत्या आपल्याकडे का बरं येत नाही ग? आजीच्या डोळ्यात पाणी आलं. ती पण फोटो समोर उभी राहिली आणि एवढंच म्हणाली,

0: तुम्ही आयुष्यभर खूप काही कमावलं, पण शेवटची इच्छा मात्र लिहून ठेवली नाही. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही, तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

कार्यक्रमात हे गीत ऐकूयात मिस्टर इंडिया या चित्रपटामधलं, किशोर कुमार यांच्या आवाजात. शब्दरचना जावेद अख्तर यांची आणि गीताला संगीत साज आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचा.

शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी सकाळी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: Deliu și vas.
1: Time check.
2: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

कार्यक्रमातलं हे गीत आहे वर्मा मलिक यांचं कर्तव्य या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं. आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: बावरे नयन या चित्रपटामधले गीत आता ऐकणार आहोत. केदार शर्मा यांचं गीत, संगीतकार रोशन.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया SP बालसुब्रमण्यम यांच्या आवाजात. गीतरचना असद भोपाली यांची आणि संगीत साज आहे राम लक्ष्मण यांचा. आणि हे गीत ऐकणार आहोत मैने प्यार किया या चित्रपटामधलं.

0: साहित्य आणि त्यातील विचारांवर गप्पा म्हणजेच विशेष कार्यक्रम वृत्तीची निवृत्ती सादर करत्या कविता गायधनी आणि डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 11:05 आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9:01. तेव्हा ऐकायला विसरू नका वृत्तीची निवृत्ती.
1: तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. वर्मा मलिक यांचं, किशोर कुमार यांनी गायलेलं. ह्या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी आणि हे गीत आहे हम तुम और वो या चित्रपटामधलं.

0: शब्दांचं घडतं काव्य आणि काव्याची घडतात गाणी. मनात रुंजी घालणारी हीच गाणी आठवणी बनून पुन्हा एकदा ओठावर येतात आणि मग बनतात ओठावरली गाणी. अशा सदाबहार गाण्यांचा आनंद देणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका, ओठावरली गाणी. सादर करते विकास भावे. दर बुधवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर गुरुवारी रात्री 8:00 फक्त रेडिओ विश्वासवर.
1: कार्यक्रमात आता ऐकूया शैलेंद्र सिंग आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे गौहर कानपुरी यांचं शिक्षा या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे पप्पी लहिरी यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: आणि आता हिंदी चित्रपट गीतांच्या या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे लव्ह्स या चित्रपटामधलं लता मंगेशकर आणि अमित कुमार यांनी गायलेलं गीत. आता आपण ऐकणार आहोत आनंद बक्षी यांचं गीत, संगीतकार राहुल देव बर्मन.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: हरिहरन यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. मेहबूब यांच्या गीताला संगीत दिलं आहे इस्माईल दरबार यांनी. चित्रपट आहे हम दिल दे चुके सनम.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: जलबिन मछली नृत्यबिन बिजली या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे वजरूह सुलतानपुरी यांचं. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी. आणि हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात राजकवी तुलसी यांचं गीत अहिंसा या चित्रपटामधलं. हे गीत ऐकणार आहोत मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: कार्यक्रमातलं हे गीत आहे संगीतकार सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं ग दि माडगुळकर यांचं. ऐकूया लाखाची गोष्ट या चित्रपटामधलं गीत.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सर्वसाक्षी या चित्रपटामधलं उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे शांता शेळके यांचं आणि या गीताला संगीतबद्ध केलं आहे भास्कर चंदावरकर यांनी.

0: मराठी साहित्यातला दीर्घ परंपरा लाभलेला वाङ्मय प्रकार म्हणजे कथा. अशाच रसाळ, सुटसुटीत आणि लक्षवेधी कथांचा श्रवणानंद घेऊया आमच्या सुंदर कथा या कार्यक्रमातून. सादर करते दिलीप कसगावकर. जरूर ऐका दर मंगळवारी रात्री 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत राजभंड राजश्री या चित्रपटामधलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत. गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले, विठ्ठल शिंदे आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं.

0: दोन होतील चार धडाहात प्रेमात बाकी काही उरले नाही राहील का ध्यानात.
1: यार दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
2: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
1: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
2: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
1: म्हणजे
2: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
1: ते कसं काय?
2: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबर

कार्यक्रमात हेगीत ऐकूया कांचनगंगा या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमात संगीत आहे राम शास्त्री या चित्रपटामधलं शांताराम आठवले यांचं गीत. ऐकूया अनंत मराठे, ऐकूया अनंत मराठे आणि मंजू यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे केशवराव भोळे यांचं.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 18 जुलैच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. आखातातील परिस्थिती चिघळली, अमेरिका इराणमधील हल्ला सत्र कायम. अमेरिका आणि इराणमधील संघर्ष आणखी चिघळल्याचे दिसत आहे. शांती करार तूर्तास बारगळल्यानंतर अमेरिकेने इराणवर सुरू केलेले हल्ला सत्र गुरुवारीही कायम होते. याशिवाय होर्मुझ समुद्रधुनीच्या परिघात अमेरिकेने केलेली घेराबंदी भेदण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका जहाजावरही अमेरिकेने हवाई हल्ला केला. दुसरीकडे इराणनेही या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत अमेरिकेच्या आखाती मित्र देशांना हवाई हल्ल्यांद्वारे लक्ष्य केले. अमेरिकेने गुरुवारी पहाटे इराणची राजधानी तेहरानसह सेमनान प्रांतालाही लक्ष्य केले. सेमनान येथे इराणचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचे उत्पादन होते, तसेच इराणच्या अंतराळ संशोधनाचेही ते एक महत्वाचे केंद्र आहे. याशिवाय अनेक ठिकाणांवर क्षेपणास्त्रे डागली. होर्मुझजवळील इराणच्या लष्करी तळावरही क्षेपणास्त्रांचा मारा केला. अमेरिकेच्या या ताज्या हल्ल्यांमध्ये एकूण 35 नागरिक मृत्युमुखी पडले तर 300 अधिक जण जखमी झाले, असे इराणने म्हटले आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. खासगी अंतराळ क्षेत्रात मिशन आगमन. भारतीय अवकाश क्षेत्रासाठी 18 जुलै हा ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. स्कायरूट एरोस्पेसच्या विक्रम 1 या पहिल्या खासगी कक्षीय रॉकेटचे उड्डाण सकाळी 11:30 श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून होणार आहे. एखाद्या भारतीय खासगी कंपनीने पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाच्या बळावर विकसित केलेले हे रॉकेट भारताच्या भूमीवरून प्रक्षेपित करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. या मोहिमेला मिशन आगमन असे नाव देण्यात आले आहे. विक्रम 1 जमिनीवरील सर्व तांत्रिक चाचण्या यशस्वीपणे पूर्ण झाल्या असून क्षेपणास्त्रासाठी आवश्यक परवानग्याही मिळाल्या आहेत. क्षेपणास्त्राच्या पार्श्वभूमीवर हवाई आणि सागरी क्षेत्रासाठी आवश्यक सूचना प्रस्तुत केल्या असून रॉकेटच्या उड्डाण मार्गावरील निर्बंधित क्षेत्रही निश्चित केले आहे. हे पहिले चाचणी उड्डाण असल्याने त्यातून मिळणारी माहिती भविष्यात नियमित क्षेपणास्त्र सुरू करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे कंपनीचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पवन कुमार चंदना यांनी सांगितले आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. राज्यात 46 दिवसात पावसाची सरासरीपेक्षा 11.2% तूट. एल निनोचा तीव्र तडाखा महाराष्ट्राला बसत आहे. 16 जुलैपर्यंत राज्यात सरासरी 378.4 मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात 336.2 मिलीमीटर पाऊस झाला, म्हणजे 11.2% तूट पडली आहे. 2 आठवड्यांपूर्वी मुंबई पुणे कोकणासह जोरदार पाऊस झाला, परंतु राज्याच्या इतर भागांमध्ये मात्र मोठी तूट आहे. कोकण विभाग वगळता महाराष्ट्रात चिंतेचे ढग दाटले आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यात परिस्थिती बिकट आहे. गेल्या वर्षी 16 जुलै 2025 नागपूर विभागात 113.6% इतका पाऊस नोंदवला गेला होता. यंदा 16 जुलै 2026 नागपूर विभागात तो 58.6% आहे. अमरावती विभागातही गेल्या वर्षीच्या 100.6% तुलनेत यंदा 73.6% पाऊस झाला. यंदा नाशिक 68.4 आणि पुणे विभागात 87% पावसाची नोंद झाली. कोकणात गेल्या वर्षीच्या 92.6% तुलनेत यंदा 109% पाऊस झाला. गतवर्षीच्या चांगल्या पावसानंतर यंदा 2026 प्रशांत महासागरातील बदलत्या हवामान स्थितीमुळे मान्सूनच्या प्रवासात अडथळे येत आहेत. मान्सून जूनच्या 2 आठवड्यात दाखल झाला असला तरी हंगामाच्या मुख्य काळात पावसाचा मोठा खंड राहण्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवला आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. रथयात्रेत जय जगन्नाथचा 5 तास घोष. पंचवटी आणि इंदिरानगर परिसरात भगवान श्री जगन्नाथ रथयात्रेत जय जगन्नाथचा जयघोष करण्यात आला. पंचवटीतील श्री जगन्नाथपुरी रथयात्रा उत्सव समिती ट्रस्टतर्फे आयोजित भगवान श्री जगन्नाथ बलभद्र आणि सुभद्रा माता यांच्या पारंपरिक रथयात्रेला पंचमुखी हनुमान मंदिर परिसरातून गुरुवारी सकाळी प्रारंभ झाला. तत्पूर्वी सकाळी 8 मूर्तींना विधिवत अभिषेकानंतर तुलसी अर्चन करण्यात आले. त्यानंतर खिचडी दालमा आणि फळांचा नैवेद्य दाखवण्यात आला. नागपूरच्या भोसले घराण्याचे युवराज राजे जयसिंग मुधोजी भोसले यांच्या हस्ते महाआरती पार पडली. धार्मिक परंपरेसोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत भाविकांना 700 तुळशीची रोपटे आणि 1000 कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. 5 तास चाललेल्या या यात्रेत 10,000 भाविक सहभागी झाले. महापौर हिमगौरी अडके, मनपा आयुक्त मनीषा खत्री, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम, बाळासाहेब सानप, स्वामी सरस्वतीनंद महाराज इत्यादी उपस्थित होते. बातमीपत्रात आता एक विशेष निवेदन. कालिदास दिनानिमित्त संस्कृत भाषा सभेचं आयोजन. संस्कृत विद्यार्थी आणि मान्यवर यांचा सत्कार समारंभ दिनांक 19 जुलै 2026 रोजी आयोजित केला आहे. हा कार्यक्रम कुसुमाग्रज स्मारक स्वागत सभागृह गंगापूर रोड नाशिक या ठिकाणी 5 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असणार आहे श्री प्रशांत बागड, श्री संजय करंजकर आणि श्री गिरीश नातू यांची. संस्कृत भाषा सभेतर्फे आयोजित कालिदास दिन कार्यक्रमास आपण संस्कृत प्रेमी आणि मित्रांसह अवश्य उपस्थित राहावे अशी विनंती आयोजकांनी केली आहे. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आणि आता ऐकणार आहोत मंगळसूत्र या चित्रपटामधलं शांता शेळके यांचं गीत. ऐकूया कृष्णा कल्ले यांच्या स्वरात. गीताला संगीत दिलं आहे बाळ पळसुले यांनी.

0: इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्युज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.

ਨੋ ਹੈਲੋ ਹਾਏ ਸੁਮਤੀ ਆਜੀ ਅਲੀ हो तुम्हाला एक गंमत सांगणार आहे भाज्यांची हो काल मी बाजारात गेले होते किती ऊन पडत आहे ना सध्या पण काय सांगू तुम्हाला अहो सर्व प्रकारच्या भाज्या क्या छान इतक्या छान इतक्या छान मला असं वाटायचं किती भाज्या घेऊ का गाडी करून घेऊ का काय करून घेऊ किती छान असतात भाज्या हिरव्या गार डोळ्याला कसं तृप्त करतात किती सुंदर दिसतात आणि किती चविष्ट लागतात हा चविष्ट लागतात हे मात्र तुम्हाला पटलं नसेल बरोबर आहे ना बालमित्र काय हसू येते ना गलात काय राणी चविष्ट असतात भाज्या भाज्या खायची सवय केली पाहिजे भाज्यातून विटामिन्स मिळतात आणि आपल्या शरीराचं भरण पोषण होतं लक्षात ठेवा म्हणून भाज्या खाल्ल्याच पाहिजे आधीपासून थोडं थोडं खायची सवय केली की सवय होते खाल्ल्याच नाही तर सवयच होत नाही हो की नाही आणि मग पुढे आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम येतो म्हणून लहानपणापासून आवडो न आवडो आई जी भाजी करते ती ताटात पडली की मुकाट्याने खाऊन घे काही फरक पडत नाही दोन तीन दिवसांनी तीच भाजी मग आवडू लागते हा माझा अनुभव आहे मी पण लहानपणी खूप नखरे करायची आता मी पिठलं सुद्धा मस्त चवीने आवडीने खाते लहानपणी पिठलं मी ताटात घेत नसे आता मात्र पिठले माझा अत्यंत आवडीचा पदार्थ आहे हो म्हणून सांगते की त्या भाज्या पाहून मला इतका आनंद झाला की विचारूच नका किती प्रकारच्या भाज्या हो वेली भाज्या फळभाज्या पालेभाज्या कांदे बटाटे आणखी वेगळेच बापरे किती सुंदर दिसतात त्या भाज्या मला तर थोडा वेळ ते टोपल्यांवरती पाणी मारून ते भाज्यावले बसतात ना त्याची कितीतरी वेळ मी गंमतच पाहत बसते किती छान लावतात ते भाज्या

भेंडी सुद्धा इतकी छान लावतात की बघूनच घ्यावीशी वाट हो की नाही. हा तुम्हाला खावीशीच वाटत नाही तर घ्यावीशी कशी वाटेल बरं हो की नाही. ऐका बरं, भाज्या आणि फळे किती रंगनी किती ढंग हो, किती रंगनी किती ढंग हो, किती किती आकार रंगबिरंगी भाजी फळांचा भरला पहा बाजार वा वा वा. तर संध्याकाळी बाजारात जाय बरोबर, काय मज्जा येते नुसतं फिरून या ना, आईचं बोटून का हरकत काय. किती रंगनी किती ढंग हो, किती किती आकार रंगबिरंगी भाजी फळांचा भरला पहा बाजार. हिरवी भेंडी वांगी टमाटे कोबी कारले पातळ, भाज्या मोजायच्या आहेत बरं का हो. हिरवी भेंडी वांगी टमाटे कोबी कारले पातळ जीवनसत्वांनी परिपूर्ण हो, जीवनसत्वांनी परिपूर्ण करती रोगांवरती मात. बापरे, या भाज्या आपल्याला रोगांवरती मात करायला भाग पाडतात हो, आपल्याला कुठलाही रोग होऊ देत नाही. बघा, औषधं खाणं चांगलं की भाजी खाणं चांगलं. मग भाजी खाणं चांगलं, सगळ्या भाज्या खाल्ल्या तर कधीच माणूस आजारी पडत नाही. चवळी काकडी वाल पापडी वा वा वा वा वा, चवळी काकडी वाल पापडी मटार मुळे भोपळे सरळ सेवगा जीवनदायी तुंदिल तनु कोहळे. सरळ सेवगा जीवनदायी, जीवनदायी शब्द लक्षात घ्या. शेवग्याचं कण आणि कण, मूळ खोड पान फूल, प्रत्येक कण आणि कण उपयुक्त आहे. शेवगा इतका गुणकारी आहे की आदिवासी भागामध्ये कुपोषित बालकांना, ज्यांना रोज पुरेसं अन्न मिळू शकत नाही गरिबीमुळे, जे कुपोषित झाले, ज्यांच्या बरगड्या दिसतात हाडे दिसतात, अशा मुलांसाठी सरकार शेवग्याच्या पानांची पावडर करून ती पॅक करून आदिवासी भागात पाठवते. काय मंडळी शिरते का डोक्यात, पानांची पावडर करून बघा औषधासारखी वापरली जाते. असं जर असेल तर आपण शेवगा खायला नको का. मग खायलाच पाहिजे, शेवगा अत्यंत गुणकारी आहे म्हणून तो खाल्लाच पाहिजे. सगळ्याच भाज्या गुणकारी आहेत प्रश्नच नाही, पण काही एक विशिष्ट भाज्या ह्या जास्त गुणकारी असतात म्हणून आपण त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. काय मग, चवळी काकडी वाल पापडी मटार मुळे भोपळे सरळ सेवगा जीवनदायी तुंदिल तनु कोहळे. हो, कोहळा एवढा मोठा गोल गरगरीत, तो सुद्धा मजेशीर दिसतो आणि खायला पण चविष्ट असतो. भोजनात हे आणती मजा, भोजनात हे आणती मजा आणि उडवती थाट. हो, तीन चार भाज्या अशा ओळीने पानात असल्या की किती छान वाटत हो, मस्त वाटत. भोजनात हे आणती मजा आणि उडवती थाट, केळीच्या हिरव्या पानांवर नगरीच आट पाट. वा वा वा वा, हिरवगार केळीचं पान आहे ते स्वच्छ धुतलेलं आहे, त्याला दाबून टाकायच्या मधली रेषा आणि ते ठेवायचं आणि त्याच्यावरती ओळीने अशा चार पाच भाज्या. अरे वा, लोणचं पापड चटणी पुरी भाजी भात वरण. वा वा वा, काय सुंदर ताट दिसतो ते हिरव्या पानांचं. वा वा वा वा वा, केळीच्या हिरव्या पानांवर नगरीच भाज्यांची नगरीच वसते. कशा आहेत या, बुद्धिवर्धक सत्वदायी. बापरे, बुद्धी वाढवणाऱ्या, बुद्धीला चालना देणाऱ्या, सत्वदायी, अत्यंत गुणकारी. सगुण साजरे रूप, दिसायलाही सुंदरच दिसतात भाज्या. जिव्हेचे पुरविती चोचले आणि वरून मग काय घेतो आपण, कणी दारते तूप. हो, वरण भात आहे गरम गरम पिवळं धमक वरण आहे, त्याच्यात तुपाची धार टाकली, त्याच्यात थोडीशी भाजी कालवली. वाव, काय मजा येतो वरण भात भाजी कालून खायला. खाऊन पहा मी काय सांगते ते. हो, आजी कधी खोटं बोलते का, नाही. मग साऱ्या दुनियेशी मैत्री. हो, या भाज्यांची पूर्ण जगाशी मैत्री आहे. पूर्ण जगातले लोक दररोज हजारो टनांनी भाज्या खातात. तो साऱ्या दुनियेशी मैत्रीने मधुर मधुर ख्याती मातीतून उपजतो अमेनी आम्हामुळे स्फूर्ती. हो, भाज्या काय सांगतायत. अहो, आमची सगळ्या दुनियेशी मैत्री आहे, मधुर मधुर छान छान म्हणून आमचा नावलौकिक आहे, ख्याती आहे. आम्ही मातीतून वर येतो. हो, आपण सगळेच मातीतून वर येतो आणि मातीतच जातो, पंचमहाभूतांनी आपण बनलो आहोत हो की नाही. म्हणून मग
आम्ही मातीतून उपजतो, माती काय देत नाही आपल्याला, सगळं काही तर मातीच देते, भाज्या फळांपासून खनिजांपासून पाण्यापर्यंत सगळं आपल्याला मातीच देते. माती कुठं, पाणी कुठं, मातीत, जमिनीत वाळून, खनिज कुठे, जमिनीत, कोळसा कुठे, जमिनीत, भाज्या कुठे उगवतात, जमिनीत, फळं कुठे उगवतात, झाडांना, जमिनीत. बघा, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जमीन आहे, लक्षात घ्या. म्हणून या मातीला आपण वंदन केलं पाहिजे, तिला जपलं पाहिजे, कारण ती आपला पालन पोषण करते. हिरवा शालूपांघरून सुंदर दिसते, पाचू सारखी मनमोहते, सुंदर सुंदर फुलं फळं भाज्या देते. म्हणून या मातीविषयी आपण नेहमी उपकृत राहिलं पाहिजे. भाज्या म्हणतात, साऱ्या दुनियेशी मैत्रिणी मधुर मधुर ख्याती, माती तुम उपजतो अमेनी अमामुळे स्फूर्ती, सर्वस्वाचे दान करूनी हो. आम्ही सर्वस्वाचं दान करतो, तुमच्या पोटात जातो, काही न ठेवतो मागे, काहीच मागे शिल्लक ठेवत नाही. मनुजासाठी जन्मामुचा मानवतेशी धागे हो. भाज्या फळं झाड म्हणतात की, अरे माणसा, तुमच्यासाठीच आम्ही आहोत, आम्ही तुमची सेवा करतो, माणसासाठीच आमचा जन्म आहे. अशा प्रकारे माणुसकीने, मानवतेशी या फुलांनी, फळांनी, झाडांनी, भाज्यांनी आपल्याशी जन्मोजन्मीचं नातं जुळवलं आहे, जमवलं आहे. यांच्या जीवनच आज आपण सक्षम आहोत आणि जिवंत राहतो आहोत, आणि या भाज्यांचा फळांचा आपण आस्वाद घेत आहोत. म्हणून जमिनीविषयी आपण कृतज्ञ राहिले पाहिजे. काय मंडळी, कळलं का? मग आता विविध प्रकारच्या भाज्या मी तुम्हाला सांगितल्या, आता मी विविध प्रकारचे चेहरे तुम्हाला दाखवणार आहे. बापरे, हो ते बघता ना, किती विविध प्रकार आहेत माणसांच्या चेहऱ्यांचे. अहो, कोणताच माणूस कोणासारखा नाही. जुळे सोडले तर जगातला प्रत्येक माणूस विशिष्ट आहे, वेगळा आहे, त्याचं स्वतःचं असं रूप आहे, कोणीच कोणासारखा नाही, लक्षात ठेवा. रंगरूप वेगवेगळं आहे, कातडी वेगवेगळी आहे, पण माणूस तिथून सगळा एकच आहे. हो, म्हणून आता किती प्रकारचे चेहरे असतात तुम्ही बघितलंय का? बघा, तर मी सांगते तुम्हाला चेहरे, किती किती चेहरे आणि किती त्याच्या तऱ्हा, किती किती चेहरे आणि किती त्याच्या तऱ्हा. प्रत्येकालाच वाटते आपला चेहरा बरा. बरोबरच आहे, प्रत्येकाला वाटतं आपण सुंदर आहोत, आपलं नाक चांगलं आहे, आपले डोळे चांगले आहेत, आपलाच रंग चांगला आहे. हो, माणूस अत्यंत स्वार्थी आहे, माणूस फक्त स्वतःवर प्रेम करतो, लक्षात घ्या. म्हणून प्रत्येकाला वाटतं की वाह, मी किती सुंदर आहे. कोणी दिसते रागीत तर कोणी दिसते तापट. हो, काही लोक शिगरूगोपी असतात, त्यांच्या चेहऱ्यावरच राग नाकावरच टपकलेला असतो, त्यांच्याकडे पाहिलं तरी ते हसत नाही, असे मारक्या म्हशीसारखे बघतात आपल्याकडे. कोणी दिसते रागीत तर कोणी दिसते तापट, काहींच्या चेहऱ्यावर जणू मारली कोणी चापट. थोबाडीत मारल्यासारखा काहींचा चेहरा दिसतो. कोणी असते रागीत तर कोणी साधे भोळे, सोजळ चेहरे सुद्धा खूप असतात. कोणी असते रागीत तर कोणी साधे भोळे, काहींचे तर बोलत असतात आपल्याशी डोळे. खरंय, निळे घारे डोळे असतात, गहिरे डोळे असतात, पिंगट रंगाचे डोळे असतात, काळे भोर डोळे असतात, आणि माणूस बोलण्यापूर्वी त्याच्या मनात काय आहे हे डोळे आधीच सांगतात. तुम्ही खोटं बोललात रे बोललात की डोळे खाली झुकतात, लक्षात घ्या. तुम्ही खोटं बोललात हे तुमच्या आधी डोळे सांगून जातात, तुमच्या परवानगीची वाट न बघता. आणि अशा सुंदर डोळ्यांवरती आपण खूप खूप प्रेम करतो. काहींचे डोळे खूप मोठे असतात, खूप सुंदर दिसतात, खूप छान दिसतात. काहींचे डोळे बारीक असतात तरी पण ते छान दिसतात, आणि असे डोळे आपल्याशी बोलत असतात. काय मग, कपाळात आठी घालतात, काही घालतात वाद. हो, काही काही माणसांच्या कपाळात कायम आठी असतं, सगळं जग आपल्यावर उलटलेले असं त्यांना वाटतं. आणि उगीच असते इतका घाणेरडा स्वभाव असतो त्यांचा की उगीच असते कोणाशी तरी वाद घालत असतात. म्हणून मग कपाळात आठी घालतात, काही घालतात वाद. सोडून द्यावा लागतो आपल्याला त्यांचा नाद, सोडून द्यावा लागतो आपल्याला त्यांचा नाद. काय, अशा लोकांच्या नादी न लागलेलंच बरं असतं. हो, काहींचे चेहरे मात्र
असतात, शांत सोजळ. खरंय, काही माणसं चेहऱ्यावरती खूप छान असतात, त्यांचा चेहरा इतका शांत आणि सोजळ असतो की त्यांच्याकडे बघूनच प्रसन्न वाटतो आणि त्यांच्या नजरेतून ओसांडतो भाव. काहींचे चेहरे मात्र असतात शांत सोजवळ, ओसांडतो नजरेतून भाव त्यांचा प्रेमळ. हो, डोळ्यातूनच, चेहऱ्यावरूनच प्रेम त्यांचं ओसांडताना दिसते. दया, क्षमा, शांती विराजते चेहऱ्यांवर, अशी माणसे खरोखर असतात फार थोर. दया, क्षमा, शांती, बुद्धाचा चेहरा बघा. दया, क्षमा, शांती विराजते चेहऱ्यावर, अशी माणसं खरोखर असतात फार थोर. हो, खरखरी गोष्ट आहे, अशी माणसं खरोखर थोर असतात. गांधींचे हसू पहा, गौतमाचे भाव बघा. मी सांगितलं एवढंच, गांधीजींचे हसू पहा, गौतमाचे भाव पाहताच त्यांना आपण भेटतो वाटे देव. बापरे, काही माणसांना पाहिल्याबरोबर त्यांच्यातल्या देवपणाचा भास व्हावा, देवत्वाचा भास व्हावा, इतके त्यांचे चेहरे छान असतात. म्हणून मग असे वेगवेगळे चेहरे आपण न्याहाळले पाहिजे, तो हो की नाही. आता तुम्हाला मी अंकांची गंमत सांगणार आहे, ऐका बरं. अंकांची गंमत, तुम्ही 1 ते 10 अंक मोजता, लिहिता, हो तुम्हाला गणित करता येतं, येतं की नाही येतं. आता हे 1 ते 10 अंक बघा, आमच्या ताऊ समोर बसते, तिला खूप खूप हसू येत आहे, तिला पण लिहिता येतात ना अंक मराठी इंग्रजीमध्ये, ती कशी खुदखुद असते बघा माझ्याकडे पाहून आमची इंद्रा. आता तुमच्याबरोबर ती पण माझी कविता ऐकणार आहे, हो ना ताऊ, खरंच ना. ऐक बेटा, अंकांशी खेळ. काय म्हणतो, काय म्हणतो, काय म्हणतो एक, काय म्हणतो, काय म्हणतो, मग काय म्हणतो, काय म्हणतो, काय म्हणतो एक मोठ्याने. दारामध्ये रांगोळी ती काढावी सुरेख, दारामध्ये रांगोळी ती काढावी सुरेख. काय म्हणतो, काय म्हणतो, काय म्हणतो दोन, काय म्हणतो, काय म्हणतो, काय म्हणतो दोन. आरशाहून स्वच्छ सुंदर ठेवा आपले मन, आरशाहून सुंदर ठेवा, ठेवा आपले मन. काय म्हणतो, काय म्हणतो, काय म्हणतो तीन, काय म्हणतो, काय म्हणतो, काय म्हणतो तीन. थोरा मोठ्यांसमोर नम्र सदा असावे लीन, थोरा मोठ्यांसमोर नेहमी नेहमी असावे लीन. काय म्हणतो, काय म्हणतो, काय म्हणतो चार, काय म्हणतो, काय म्हणतो, काय म्हणतो चार. काय आरंभ सूर असू नये कार्य पाडावे पार, कोणत्याही कामाची सुरुवात फक्त करून सोडून द्यायचं नाही, त्याला आरंभशूर म्हणतात. आरंभशूर असू नये कार्य पाडावे पार. काय म्हणतो, काय म्हणतो, काय म्हणतो पाच, काय म्हणतो, काय म्हणतो, काय म्हणतो पाच. चांगल्या गोष्टीचा मनाला असावा हव्यास, चांगल्या गोष्टींचा मनाला असावा हव्यास. काय म्हणतो, काय म्हणतो, काय म्हणतो सहा, काय म्हणतो, काय म्हणतो, काय म्हणतो सहा. सरावाने साध्य काही करूनच पहा, सरावाने साध्य सारे करूनच पहा. काय म्हणतो, काय म्हणतो, काय म्हणतो सात, काय म्हणतो, काय म्हणतो, काय म्हणतो सात. जीवन आहे फारच सुंदर घालवा आनंदात, जीवन आहे फारच सुंदर घालवा आनंदात. काय म्हणतो, काय म्हणतो, काय म्हणतो आठ, काय म्हणतो, काय म्हणतो, काय म्हणतो आठ. काम करायला दिवस आहेत वर्षात 360, काम करायला दिवस आहेत वर्षात 360. काय म्हणतो, काय म्हणतो, काय म्हणतो नऊ, काय म्हणतो, काय म्हणतो, काय म्हणतो नऊ. हे विश्व माझे घर सारे बहीण भाऊ, हे विश्व माझे घर सारे बहीण भाऊ. काय म्हणतो, काय म्हणतो, काय म्हणतो दहा, काय म्हणतो, काय म्हणतो, काय म्हणतो दहा. कार्य घडावे आपल्या हातून एखादे महा, कार्य घडावे आपल्या हातून एखादे महा. काय म्हणतो, काय म्हणतो, काय म्हणतो शून्य, काय म्हणतो, काय म्हणतो, काय म्हणतो शून्य. आकड्यांशी खेळता खेळता जीवन होते धन्य, आकड्यांशी खेळता खेळता जीवन होते धन्य. बघा आमच्या इंद्राला पण किती मजा आली तुमच्यासाठी गाणं म्हटलं बरं तिने. हो आता बघा तुम्हाला पण खूप मजा येईल, हो की नाही. मग
आता सुट्टी आहे, मग काय काय सांगितलं, भाज्या फळं बघून यायचे, बाजारात जाऊन यायचं, कळलं ना, बाजारात जाणार ना, भाज्या फळं खाणार ना, आणि सुट्टीमध्ये अभ्यास करायचा नसतो असं काही नसतं बाबांनो. पुढच्या वर तुम्ही पुढच्या वर्गात गेलात ती पुस्तकं घेऊन या, आमच्या ताऊनी पुढची पुस्तकं आणली सुद्धा दुसरीची, आणि तिचा अभ्यास सुद्धा सुरू झाला. काय इंद्रा सुरू झाला ना, दुसरीचा अभ्यास सुरू झाला की नाही. हा, मग तुम्ही सुद्धा काय करा, पुढच्या वर्गात गेला ती पुस्तक आई पप्पांना आणायला सांगा आणि थोडा थोडा अभ्यास करायला सुरुवात करा. मजा येते, नवीन पुस्तकं बघायला मजा येते, त्याच्यातल्या गोष्टी वाचायला मजा येतात. छान छान असतात तुमची पुस्तक हो की नाही, त्याच्यात छान छान चित्र असतात. आता ही पुस्तकं मागून घ्या, आई पप्पांना सांगा आणि थोडा थोडा अभ्यासही करा. पूर्ण वेळ खेळण्यात घालवायची गरज नाही, 24 तास आहे तो. 1 तास अभ्यास केला तरी काय बिघडलं मग, हो की नाही, तुम्हीच हुशार होणार आहात की नाही मग. म्हणून मग ज्यांना ज्यांना हुशार व्हायचं आहे अशी मुलं आता सुटीत सुद्धा अभ्यास करतात, आमच्या ताऊ सारखे. ताऊला कसं आज बघा की काय चालत तिला. मग बाय बेटा.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो। आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या। आजची गोष्ट, शेवटची सही। रविवारची सकाळ, घरात आनंदाचं वातावरण होत, नातवाचा वाढदिवस, केक, फोटो, हशा, गप्पा, असं सगळं रंगलं होत। तेवढ्यात मुलगा सहज म्हणाला, बाबा तुम्ही बऱ्याच दिवसापासून विल करायचं म्हणताय, या आठवड्यात जाऊया। हो करूया करूया की, अजून आहे वेळ। विषय तिथेच संपला। त्या रात्री झोपण्यापूर्वी त्यांनी नातवाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि तोच त्यांचा शेवटचा स्पर्श ठरला। पहाटे तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी या जगाचा निरोप घेतला। झालं, 13 दिवस संपले। आता घरात एक वेगळाच प्रश्न उभा राहिला। बाबांना गावाची शेती कोणाला द्यायची होती? पुण्यातला फ्लॅट, राहता बंगला, आईची पुढची व्यवस्था, मुलीबद्दल त्यांची काय इच्छा होती, कोणालाच माहिती नव्हतं। मुलगा म्हणाला, बाबा मला सांगायचे। मुलगी म्हणाली, माझ्याशी तर ते वेगळंच बोलले। आई मात्र शांत होती, कारण तिला माहित होत दोघही खोटं बोलत नव्हते, पण दोघांकडेही बाबांचे शब्द नव्हते, होत्या फक्त आठवणी। आणि आठवणींना सही नसते। काही महिन्यांनी नातवानी भिंतीवरच्या फोटो समोर उभं राहून विचारलं, आजी सध्या आत्या आपल्याकडे का बरं येत नाही ग? आजीच्या डोळ्यात पाणी आलं। ती पण फोटो समोर उभी राहिली आणि एवढंच म्हणाली, तुम्ही आयुष्यभर खूप काही कमावलं, पण शेवटची इच्छा मात्र लिहून ठेवली नाही। कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा।

नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

आणि आता कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात या मालक या चित्रपटामधलं. पी सावळाराम यांची शब्दरचना, संगीत दिलं आहे स्नेहल भाटकर यांनी आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले आणि मंदाडे यांच्या आवाजात.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे वरदक्षिणा या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. ऐकूया सुधीर फडके यांच्या स्वरात आणि या गीताला संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूयात ग. दि. माडगुळकर यांचं गीत. सुलोचना चव्हाण आणि सहकाऱ्यांच्या स्वरात हे गीत आहे मल्हारी मार्तंड या चित्रपटामधलं. आणि या गीताला संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी.

कला बिघा याची कुठवर ठेवशील निगा, सुरेख वस्तू म्हणजे आवातन जगा, याला कुंभ

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात.

0: माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
1: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
0: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
1: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.
2: आणि आता ऐकूया शाहीर अमर शेख यांचं गीत पंडितराव नगरकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी आणि हे गीत ऐकूयात अमर भोपाळी या चित्रपटामधलं.
3: शब्द जाई कन्यात फडफड नाही त्याची तडफड घ्यार ध्यानात येड पोकरा वाणी कर भटकता या रानात जर का नाही जाग झाला झेंड्याला सात दिली नाही खात ठेवलेला

0: राहिला आनंद होता झाला आम्हा राजा ते दोन बोट स्वर्ग राहिला आठ्यहून आलीन गेले थेट रंग महालाला शाली खुशाली तो महाराज दंग थारा झाला रंग महाला तनवी पया भेटली त्याला लावणीचा पाहून शिणगार रूपती पण्यार झाला बहादर पुरातन गार सांगू काय राजे हो राजे हो
1: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
2: विविध क्षेत्रातील मान्यवरांची मुलाखती आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात ज्याचं नाव आहे जीवन रंग. सादर करत्या सुषमा दाते. प्रसारण दर शनिवारी दुपारी 2 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शनिवारी रात्री 9 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका जीवन रंग.
3: कार्यक्रमात हे गीत ऐकूया उषा मंगेशकर आणि कृष्णा कल्ले यांच्या आवाजात. जगदीश खेपुडकर यांचं गीत, संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत ज्योतिबाचा नवस या चित्रपटामधलं.

गीत ऐकणार आहोत उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं पाटलाचे सून या चित्रपटामधलं गीत. कवी संजीव यांच्या गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात लक्ष्मीची पावलं या चित्रपटामधलं सुधीर मोघे यांचं गीत. ऐकूया सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया गदी माडगुळकर यांचं गीत. स्वर आहे लता मंगेशकर यांचा, संगीत दिला आहे शंकरराव कुलकर्णी यांनी. आणि हे गीत ऐकूयात माझं घर माझी माणसं या चित्रपटामधलं.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: हे गीत आहे बायकोचा भाऊ या चित्रपटामधलं, ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात. गीतरचना आहे पी सावळाराव यांची, संगीतकार वसंत प्रभू.

आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकूयात वसंत पापट यांचं लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत उंबरठा या चित्रपटामधलं.

0: फरमाईश, श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.
1: गाणे गा रे, गाणे गा.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात जयवंत कुलकर्णी आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं गारंबीचा बापू या चित्रपटामधलं गीत. शांता शेळके यांची शब्दरचना, संगीतकार भास्कर चंदावरकर.

आणि हे गीत ऐकणार आहोत संत वाहते कृष्णामाई या चित्रपटामधलं रेखा डावजेकर जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं गीत. हे गीत आहे ग.दि. माडगुळकर यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे दत्ता डावजेकर यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूयात उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं गीत. ही शब्द आहेत अनंत जाधव यांचे. ऐकूया नवरे सगळे काढव या चित्रपटामधलं गीत. गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, जनावरांना जीवाणूमुळे होणारे रोग आणि त्यावरील उपाय. शेतकरी बंधूंनो, जनावरांमध्ये अनेक रोग आहेत. रोगाच्या साथी तिन्ही ऋतूमध्ये येतात. जीवाणूमुळे उद्भवणाऱ्या गुरांच्या सांसर्गिक रोगात फासी, फऱ्या, घटसर्प, धनुर्वाद, थनदाह इत्यादी आहेत. जनावरे दगावल्यामुळे शेतकऱ्यांचे, पशुपालकाचे फार मोठे आर्थिक नुकसान होते. शेतकऱ्यांना, पशुपालकांना जीवाणूमुळे होणाऱ्या रोगाची माहिती आणि त्यावरील उपाय असणे अत्यंत गरजेचे आहे. यामध्ये जीवाणूपासून होणारे रोग, एक फासी, यालाच आपण अँथ्रेक असे पण म्हणू, हा रोग काळपुंजी, फासी, गोळी, पेळू, नरपडे, भांबऱ्या, हुमड्या या नावाने ओळखला जातो. यामुळे निरोगी दिसणारी जनावरे रोगाची लक्षणे दाखवण्यापूर्वी जमिनीवर पडून पाय झाडतात व मरतात. हा रोग बॅसिलस अँथ्रासिस या जीवाणूमुळे होतो. या रोगाचा प्रसार रोगाची लागण झालेल्या जनावरांचे मलमूत्रातून, नाकाडोळ्यातून वाहणारे पाणी व ला व रक्त यांचे संसर्गाने, तसेच कुरणातील गवत, पाणी, प्यावयाची भांडी यांच्याद्वारे या रोगाचा प्रसार होतो. कुरणात चरणाऱ्या जनावरांचे जखमात हे जीवाणू प्रवेश करतात व त्याची वाढ झाल्यानंतर रोगाच्या लक्षणास सुरुवात होते. शेतकरी बंधूंनो, यामध्ये जनावराला ताप फार असतो. दुसरे लक्षणे म्हणजे जनावर थरथरणे, पोटफुगी, तोंड व नाक व गुदद्वारातून रक्तस्राव होणे ही या रोगाची प्रमुख लक्षणे दिसतात. या रोगात रक्त गोठत नाही व त्याचा रंग डांबरासारखा काळसर असतो. शेतकरी बंधूंनो, औषध उपचारामध्ये आजारी जनावराला वेगळे बांधून त्यास त्याला 3 ते 4 दिवस डॉक्टरच्या सल्ल्यानुसार इंजेक्शन द्यावीत. यामध्ये प्रतिबंधक उपाय म्हणून वेळीच गुरांना प्रतिबंधक लस टोचून घ्या. यामध्ये दुसरा रोग म्हणजे फऱ्या, याला एकटांग्या या नावाने ओळखला जातो. हा सांसर्गिक रोग विशेषतः लहान वयाच्या 2 ते 3 वर्ष गाई गुरामध्ये दिसून येतो. हा रोग क्लॉस्ट्रिडियम सोविया नावाच्या जीवाणूमुळे होतो. पानथडीच्या किंवा दलदलीच्या जमिनीत रोगाचे जंतू टिकून राहतात. कुरणात चरणाऱ्या जनावरांना या रोगाची लागण होते. या रोगाचा प्रसार जंतूंनी दूषित झालेल्या चारा पाणी यातून, जनावराचे तोंडातील जखमाद्वारे, अंगावरील जखमातून जंतू प्रवेश करतात. शरीरातील मासल भागात जंतू काही काळ सुप्त अवस्थेत राहतात. अनुकूल वातावरण मिळताच जंतूची वाढ झपाट्याने होऊन रोगास सुरुवात होते. शेतकरी बंधूंनो, या रोगामध्ये लक्षणे, जनावराला खूप ताप येतो. मासल भागात विशेषतः फऱ्यावर, मानेवर किंवा पाठीवर सूज येते. सूज दाबल्यावर चरचर असा आवाज येतो. सूज आलेला भाग काळा दिसतो. जनावर काळवणते. शरीर क्रिया मंद होतात व जनावर दगावतो. यामध्ये औषध उपचार डॉक्टरच्या सल्ल्यानुसार करावी. प्रतिबंधक उपाय म्हणून पावसाळ्यापूर्वी फऱ्या या रोगाची लस टोचून घ्यावी. शेतकरी बंधूंनो, यानंतर आपण घटसर्प हे नाव आपल्याला बरेच परिचयाचे आहेत. घटसर्प यालाच आपण गडसुजी असेही म्हणतो, या नावाने ओळखला जातो. म्हशीमध्ये हा रोग तीव्र स्वरूपात आढळतो व मृत्यूचे प्रमाण फार असते. हा रोग पाचुरेला मल्टोसिडा नावाच्या जीवाणूमुळे होतो. या रोगाचे जंतू जमिनीत, जनावरांच्या नाकपुड्यात व श्वासनलिकेत असतात. रोगी जनावराचे नाकातून व तोंडातून वाहणाऱ्या स्त्रावाचे, मलमूत्राचे दूषित चाऱ्याने हा रोग पसरतो. यामध्ये जनावरांना खूप ताप येतो. घशात सूज येत, जलद श्वासोश्वास, डोळे लाल होणे, वाहणे, जीभ बाहेर येणे किंवा बाहेर पडणे ही प्रमुख लक्षणे. नाकातून शेमडासारखा स्त्राव, तोंडातून लाळ वाहते, काही वेळेस रक्ताची हगवण होते व अंगावर सूज दिसून येतो. औषध उपचार डॉक्टरच्या सल्ल्यानुसार करावी. प्रतिबंधक उपाय मे महिन्यात गुरांना प्रतिबंधक लस टोचून घ्यावी.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया, देवकी नंदन गोपाला या चित्रपटामधलं क. दि. माडगुळकर यांचं गीत. ऐकूया चंद्रशेखर गाडगीळ आणि संगीतकार राम कदम यांच्या आवाजात.
2: अरे गबाड मिळते मला, अरे खंडोबा गबाड मिळते मला.
3: काय म्हणते रे
2: धनुबा? गबाड मिळते.

0: याले पाहिजे कोणासाठी?
1: श्रोतासाठी।
0: अन खंडोवाले देणार काय हयद नुसती दोन
1: चिमटी?
2: बाप्पा हा सौदावाला

कार्यक्रमात आता ऐकूयात वसंत बापट यांचं गीत आशा भोसले यांच्या स्वरात. हे गीत आहे श्यामची आई या चित्रपटामधलं. संगीतकार वसंत देसाई.

कार्यक्रमात आता ऐकूयात मंदाडे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी आणि हे गीत ऐकूयात वरदक्षिणा या चित्रपटामधलं.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: ऐकूया माणिक वर्मा यांनी गायलेलं ग डि माडगुळकर यांचं गीत उमस पडेल तर या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. तर आता हे गीत ऐकणार आहोत देवमाणूस या चित्रपटामधलं. आशा भोसले आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं हे गीत आहे ग धी माडगुळकर यांचं. आणि या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट
3: द्या. लक्ष्मी कुंकू लावते या चित्रपटामधलं गीत, शब्द आहे जगदीश खेबुडकर यांचे, लता मंगेशकर यांचा, संगीत दिलं आहे प्रभाकर जोग यांनी आणि

कार्यक्रमात आता ऐकूया उषा मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. सुधीर फडके यांच्या संगीताने सजलेलं हे गीत आहे ज्योतिबाचा नवस या चित्रपटामधलं.

0: आवडलेले पुस्तक या कार्यक्रमात आपण ऐकू शकणार आहात विविध वाचकांना आवडलेल्या पुस्तकाचा परिचय. प्रसारण दर शनिवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मला आवडलेलं पुस्तक.
1: ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं धरतीची लेकरे या चित्रपटामधलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे दत्ता डावसेकर यांचं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2626 किंवा 8300016512 ह्या क्रमांकावर.
2: ऐकूया आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं सुगंधी कट्टा या चित्रपटामधलं गीत. ही शब्दरचना आहे जगदीश खेबुडकर यांची आणि या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

लगेच ऐकूयात ग दि माडगुळकर यांचं रंगपंचमी या चित्रपटामधलं. स्वर आहे आशा भोसले आणि सहकाऱ्यांचा. संगीतकार राम कदम.

कार्यक्रमात आता ऐकूयात जानकी ह्या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आता आपण ऐकणार आहोत अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात यशोदा या चित्रपटामधलं गीत. ही शब्दरचना आहे चंद्रकांत खोत यांची आणि या गीताला संगीत साज आहे दत्ता डावसेकर यांचा.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना।
7: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
6: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
7: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
6: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या। अटी वचन।
8: राम राम मंडळी, मी डॉक्टर राजेश नामदेव आहे, म्हणजे तुमचा लाडका बाळू। बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ नाशिक आणि जगभरात कुठेही ऐकण्यासाठी डाउनलोड करा रेडिओ विश्वास 90.8 हे ऍप। मंडळी, आज आपल्या बरोबर परत आहे डॉक्टर पार्थ महाजन, सायकॅट्रिस्ट, आणि त्याने एक छान आयडिया डोक्यात घेऊन आलाय तो। जशा गावागावात आशा नर्सेस टाईप असतात, तसे सायकियाट्रिस्ट साठी पण असे गावागावात, जिल्ह्या जिल्ह्यात, शहराशहरात असे लोक असावे जे तुमच्या घरी जाऊन काउन्सिलिंग करता येतील, थोडंफार तुमच्या मनाला आधार देतील। आणि पार्थ, दिस आयडिया इज व्हेरी गुड। राम राम।
9: थँक्यू, थँक्यू सो मच फॉर दिस कन्सेप्ट
8: पार्थ। आता मला एक सगळ्यात महत्वाची, आपण आज हा शेवटचा पार्टी बोलूया। सगळ्यात पहिले मला एक सांग, तुम्ही लोक ट्रीटमेंट देतात
9: बरोबर,
8: तर लोकांना वाटतं की काय देणार, झोपेच्या गोळ्या देणार, आणि मग त्या घेतल्या की त्यांची सवय लागते, मग त्या आयुष्यभर घ्याव्या लागतात। आणि जर सिझोफ्रेनिया वगैरे असेल तर डोक्याला शॉक देतात, मग त्याने अजून वेडा होतो माणूस। तर तुमची लाईन ऑफ ट्रीटमेंट आता तू म्हटला खूप चेंज झालंय सायकॅट्रीमध्ये, तर त्याच्याबद्दल सांग ट्रीटमेंट आणि त्याचे होणारे फायदे, आणि आता तुम्ही जे नवीन नवीन मॉलिक्यूल आलेत त्याच्याबद्दल बोल।
9: येस, आता आपण बोलताना मुख्यतः या म्हणजे या प्रश्नाचं उत्तर मी ट्रीटमेंट या अर्थ मेडिकल ट्रीटमेंट म्हणून मी कन्सिडर करतो, बरोबर। मेडिकल ट्रीटमेंट बद्दल आपण बोलतो। येस, सो मेडिकल ट्रीटमेंटमध्ये सगळ्यात मोठं सायकॅट्री बद्दल असलेला गैरसमज आहे की या गोळ्यांनी फक्त झोप येते आणि या गोळ्यांचं भयंकर ॲडिक्टिव्ह पोटेन्शियल आहे, याच्यामुळे ॲडिक्शन होण्याची शक्यता असते। तर हा सायकॅट्रीचा मला वाटतं मी फेस केलेला ॲटलीस्ट सगळ्यात मोठा मिथ हा या गोळ्यांमुळे झोप येते आणि याच्यामुळे ॲडिक्शन होतं हा आहे। या गोष्टीमुळे बेसिकली आपलं हे समजून घेणं गरजेचं आहे की वेन इट कम्स टू डिसऑर्डर्स लाईक अँग्झायटी किंवा डिप्रेशन किंवा ज्या काही गोळ्या आहेत, तर ह्या आपण समजून घेतलं पाहिजे की डिप्रेशन हे अँड अँग्झायटी किंवा व्हॉट एव्हर डिसीजेस वी आर लुकिंग अप टू आर, हे तर बेसिक ओरिजिन हे आपल्या न्यूरो ट्रान्समिटर्समध्ये, म्हणजे आपल्या मेंदूमध्ये जे डोपामाइन, सिरोटोनिन, नॉन एपिनेफ्रिन, एपिनेफ्रिन हे जे हॉर्मोन्स किंवा जे स्त्राव आहेत ह्याच्यावर डिपेंडंट आहे की आपण डिप्रेस होतो, अँग्झायटी आपल्याला होते किंवा काय, आपल्याला मानसिक आजाराची काय लक्षणं दिसतात हे ह्याच्यावर डिपेंडंट आहे। तर आम्ही काय करतो या गोळ्यां थ्रू की आम्ही हे स्त्राव किंवा हे न्यूरो ट्रान्समिटर जे आहेत हे खाली वरती किंवा नॉर्मलाइज करायचा प्रयत्न करतो। एखाद्या झोपणाऱ्या व्यक्तीला अजून कोणी झोपेच्या गोळ्या देईल का, तर देणार नाही। कारण की झोप जेव्हा आपण बोलतो, झोपेबद्दल जेव्हा आपण बोलतो, तर झोपेचं एक न्यूरो ट्रान्समिटर लॉजिक किंवा झोपेचं एक वे ऑफ जसं ब्रेन आपलं परसिव्ह करतो ते वेगळं आहे आणि जसं ब्रेन अँग्झायटी परसिव्ह करतो ते वेगळं आहे। सो आम्ही काय करण्याचा प्रयत्न करतो की आम्ही ज्या पॅथॉलॉजीमुळे किंवा ज्या डिसऑर्डरमुळे ज्या त्या गोळ्या औषध जे आपले न्यूरो ट्रान्समिटर्स वरती खाली झालेले असतात त्यांना एक समतोल करण्याचा प्रयत्न करतो। उदाहरणार्थ त्याचं तर अँग्झायटीचं जर मी तुम्हाला उदाहरणार्थ देऊ, एक गाडी घेऊयात, समजा आपण एक गाडी पकडूयात, तर गाडीमध्ये जर आपण विचार केला तर गाडी कॉन्स्टंटली जर ऍक्सिलेटरवर चालली तर काय होईल, ती गाडी एक दिवस कुठेतरी जाऊन धडकेल, बरोबर की नाही। आपण आपल्या माइंडला गाडी कन्सिडर करूयात की आपलं जे माइंड आहे त्याच्यामध्ये अँग्झायटीमध्ये काय होतं की थॉट्स फॉर थॉट्स, थॉट्स फॉर थॉट्स, थॉट्स फॉर थॉट्स, वन आफ्टर द अदर, वन आफ्टर द अदर, इट इज गोइंग, इट इज नॉट स्टॉपिंग। तर काय होईल, इट विल गो अँड डॅश। तर आम्ही काय करतो, गाडीला फक्त गव्हर्नर लावतो। गव्हर्नर म्हणजे काय, वी ट्राय टू मेक इट क्लिअर, थोडस स्टॉप. काय करतो आपण, पाचवा गिअर कन्स्ट्रिक्ट करतो किंवा कमी करण्याचा प्रयत्न करतो, चौथ्या गिअरवर गाडी स्टेप इन करतो. तर व्हॉट डू वी डू इज दॅट वी ट्राय टू नॉर्मलाइज दोज न्यूरो ट्रान्समीटर्स. जे न्यूरो ट्रान्समीटर्स किंवा स्त्राव जे खालीवरती झालेले असतात ना, ते आपण नॉर्मल करण्याचा प्रयत्न करतो, एवढंच आपण करतो. बाकी काय त्याच्यामध्ये असे काही आम्ही काही फक्त प्रत्येक गोष्ट झोपेच्याच गोळ्या देतो असे काही, अशा पण आपल्याकडे गोळ्या असतात की ज्याच्यामुळे झोप येत नाही. समजा एखादा डिप्रेसिव्ह पेशंट आहे ज्याला खूप जास्त झोप आहे, त्याला खूप जास्त लठ्ठपणा जर वाटत असेल तर त्याचा लठ्ठपणा काढण्यासाठी पण आपल्याकडे मेडिकेशन्स आहेत. बिकॉज इट इज ऑल डिपेंडंट ऑन दिस स्मॉल स्मॉल न्यूरो ट्रान्समीटर दॅट वी टॉक अबाउट, मेनली डोपामाइन, सेरोटोनिन अँड नॉरेपिनेफ्रिन, एपिनेफ्रिन दॅट वी स्पोक अबाउट. सो या गोळ्यांनी झोप येते किंवा या गोळ्यांनी ॲडिक्शन पोटेन्शियल होतं हे अतिशय पूर्णतः चुकीची गोष्ट आहे या कन्सेप्टमध्ये.
8: अच्छा, आता आपण ऍडल्ट डे किंवा समजायला लागल्यावर
9: येस
8: पेशंटला सायकियाट्रिस्टकडे कधी घेऊन जावं हे समजलं.
9: येस येस.
8: लहान मुलांना जर काही त्रास असेल आणि त्याला सायकियाट्रिस्टची गरज आहे,
9: बरोबर,
8: लहान मुलं म्हणजे 10-12 वर्षाच्या पोलांच्या 10-12 वर्षाच्या आत त्यांना पण काही असेल गरज सायकियाट्रिस्टची, तर ते कसं समजून घ्यावं?
9: खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. या केसमध्ये ना लहान मुलांचं मॅनिफेस्टेशन आणि मोठ्यांचं मॅनिफेस्टेशन कसं आहे, सायकियाट्रीमध्ये लहान मुलांचं मॅनिफेस्टेशन, ऍडल्ट मॅनिफेस्टेशन आणि जिडॅट्रिक्स म्हणजे जे वयस्कर लोक आहे यांच्या मॅनिफेस्टेशन कम्प्लीट फरक असतो. लहान मुलांचं शाळेत म्हणजे समजा जे त्यांना सायकियाट्रिस्टकडे कधी घेऊन दिलं पाहिजे की आपल्या एखादं सस्टेन्ड बिहेवियर जर परत परत दिसले, म्हणजे काय की आपण जर बघतो आहे की मुलगा शाळेत जायला नाही म्हणतोय, घाबरलेला असतो, जेवण कमी केलेलं आहे, अकॅडमिक परफॉर्मन्स चांगला नाही आहे. आजकालच्या काळामध्ये आपण स्पेसिफिक लर्निंग डिसऑर्डर्स जे आपण फक्त तारे जमीन पर म्हणणं ह्याच्यामधनं शिकलो, डिस्लेक्सिया शिकलो, तसे आपण ते डिसऑर्डर आपण खूप वेळा इग्नोर करतो. आणि काय होतं ना लहान मुलांमध्ये, बिकॉज दे आर डिस्लेक्सिक, बट आपण काय करतो, आईवडिलांचा आजकाल प्रेशर इज ट्रिमेंडस ऑन द चिल्ड्रन, म्हणजे खूपच जास्त आहे. आणि त्यांना ऍक्च्युली ते इंटरप्रिटेशन नाही आहे, दे हॅ डोंट हॅव द कपॅसिटी टू अंडरस्टँड दॅट, पण आपण त्याच्यावर अननेसेसरी प्रेशर टाकतो. आणि ते प्रेशर टाकल्यामुळे काय होतं, मग दे कीप ऑन थिंकिंग ऑफ देअर लाईव्ह ॲज लो सेल्फ एस्टीम, म्हणजे त्यांचा कॉन्स्टंटली कॉन्फिडन्स लो होतं. तर लहान मुलांमध्ये मुख्यतः शाळेत न जाणं, शाळेमध्ये इंटरप्रिटेशन न होणं, न समजणं, खूप जास्त हायपर ऍक्टिव्हिटी असणं, म्हणजे मुलगा आपण बघतोय की एका ठिकाणी बसतच नाही, सारखा मोटर लावल्यासारखं इकडून तिकडे फिरतोच आहे, ही इज नॉट स्टॉपिंग, अशी काही डिसऑर्डर्स दिसणं, किंवा सारखं मुलांशी भांडणं करणं, तोडफोड करून येणं, शिवीगाळ करणं, अशा काही गोष्टी जर लहान मुलांमध्ये दिसत असेल तर त्या लहान मुलांना आपण त्या ठिकाणी स्कूलमध्ये घेऊन, बिकॉज लहान मुलांचे जे डिसऑर्डर्स असतात ते थोडे वेगळे असतात. जसं मी तुम्हाला म्हटलोय कॉन्स्टंट ऍक्टिव्हिटी करतो, तर वेदर इट इज ADHD अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर, किंवा मुलगा जर इंटरॅक्ट करत नाही, आय कॉन्टॅक्ट मेंटेन करत नाही, अकॅडमिक्समध्ये स्लो आहे, लक्ष देत नाही, तर ऑटिझमची तर सुरुवात नाही आहे ना, ऑटिझम तर नाही आहे ना. किंवा तुम्ही जसं म्हटलं की SLD स्पेसिफिक लर्निंग डिसऑर्डर, तर काय होतं ही जर गोष्टी आपल्याला लहान वयामध्ये लक्षात आल्या ना, तर आपल्याला त्यांचं जे आकलन आहे किंवा त्यांचा जो वे ऑफ लाईफ आहे ना, तो एका वेगळ्या स्त्रोताला नेऊन त्यांची जास्त डेव्हलपमेंट करण्याची शक्यता असते. व्हॉट इज द प्रॉब्लम, आय थिंक आइन्स्टाईन had very properly said that we in Indian education system we try to test the capacity of a fish to climb a tree, म्हणजे आपण माशाची कपॅसिटी झाड चढू पाहतो, तर हे SLD च्या मुलांबरोबर होणारच, हा तो पडणारच खाली, कारण की एक मुलगा जो आहे त्याची कपॅसिटी पियानो वाजवण्यामध्ये, तुम्ही पियानो वाजवण्यामध्ये त्याला मदत करवा. अँड देर आर लॉट ऑफ डिस्लेक्सिक पीपल हू हॅव डन वंडर्स इन द वर्ल्ड. तर आपण काय करतो ना, आपण लहानपणी या गोष्टी समजणं फार गरजेचं आहे. दुसरं म्हणजे इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी पण आपण बऱ्याच वेळा इग्नोर करतो, की मुलगा म्हणजे आई काय कंप्लेंट घेऊन आपल्याकडे की मुलगा आमचा फार हुशार आहे पण खूप लेझी आहे, काम करत नाही. आता होतं काय की आई वडिलांचा जो पर्स्पेक्टिव्ह याचा असतो खूप प्रिझमॅटिक असतो. प्रिझमॅटिक म्हणजे काय होतं, दॅट दे लुक ॲट थिंग्स ॲज देअर चाइल्ड इज व्हेरी टॅलेंटेड अँड ही इज जस्ट लेझी. दॅट इज अ व्हेरी नॅचरल थिंग ऑफ अ बायोलॉजिकल हेअर ऑफ मदर, आय डोंट डिसअग्री, माझं काही नाही म्हणणं नाही, पण अशा सिच्युएशनमध्ये सस्टेन मुलगा अभ्यास करून पण जर मार्क पडत नसतील किंवा काही त्रास होत असेल तर त्याला सायकियाट्रिस्टकडे दाखवणं गरजेचं आहे अशा सिच्युएशनमध्ये, की त्याला काही इंटेलेक्च्युअली काही प्रॉब्लेम आहे का, इफ ही इज नॉट एबल टू इंटरप्रेट. अशा सिच्युएशनमध्ये काय, जसं मी तुम्हाला मेन्शन केलं ना, आपण त्या मुलाच्या एनर्जीला त्याच्या थिंकिंगला एक बरोबर डिरेक्शन देऊ शकतो आणि त्याचं पुढचं पूर्णतः आयुष्य आपण नॉर्मलाइज करू शकतो अशा याच्यामध्ये.
8: आता सिनियर सिटीजन्समध्ये येणारे सायकियाट्रिक फॉर्म,
9: येस,
8: म्हणजे रिटायर होईपर्यंत छान आहेत आणि अचानक काहीतरी हळूहळू सुरू झालेलं आहे,
9: येस,
8: ते काय असतं,
9: सिनियर सिटीजन
8: का असतं?
9: येस, खूप महत्वाचा मुद्दा आहे, स्पेसिफिकली इंडियासाठी हा फार महत्वाचा मुद्दा आहे. आपण एक लक्षात घेतो की आता जनगणना मला चालू आहे, पुढच्या 10 वर्षांमध्ये नेक्स्ट जनगणनेपर्यंत टिल द नेक्स्ट सेन्सस आपल्याकडची जी सिनियर सिटीजन पॉप्युलेशन ही डबल झालेली असणार आहे. इट विल बी डबल, म्हणजे इंडियासाठी जेरियाट्रिक लोड हा खूप हाय लेवलला जाणार आहे. आणि नाशिक सारख्या सिटीजमध्ये विच इज ऑलरेडी अ रिटायरमेंट हब फॉर पीपल, त्याच्यामध्ये ते अजूनच जास्त लेवलला जाणं. ह्याचं कारण असं आहे ना की सिनियर सिटीजन्समध्ये आजकाल डिमेन्शिया म्हणजे स्मृतीभ्रंशचा प्रॉब्लेम खूप बघायला मिळतो. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी विसरून जाणं किंवा आपण कुठे काय लक्षात नाही येणं, तर डिमेन्शियाची सुरुवात आहे. डिमेन्शिया बरोबर कॉमनली आपण बोलतो जेरियाट्रिक डिप्रेशन, म्हणजे प्रौढ वयातील येणारा उदासपण, हे खूप कॉमनली आपल्याला बघायला मिळतं. तर डिमेन्शियाबद्दल जर मी बोललो तर स्मृतीभ्रंश म्हणजे काय की मी चष्मा कुठे ठेवला ते नाही, की मी चष्मा कुठे ठेवला विसरून गेलो, दॅट इज ओके, दॅट इज व्हेरी नॉर्मल. बट असं होतंय की ती व्यक्ती, समजा मी आता चहा प्याला, पण जर व्यक्तीला सांगितलं अरे मी चहा प्यायलाच नाही, मला परत चहा द्या, मला परत जेवण द्या, परत जेवण मागतो की मी जेवण केलंच नाही, मला परत तुम्ही जेवण द्या.
8: डोंट फील फुल फील
9: नाही, दॅट इज लेस, बट दे फील फुल, बट अगेन दे थिंक दॅट बिकॉज आय हॅव नॉट हॅड फूड, बिकॉज फूड इज नॉट ओनली अबाउट स्टमक, इट इज ऑल्सो अबाउट द माइंड.
8: ओके,
9: सो व्हॉट हॅपन्स इज दॅट की आपण विसरून जातो, परत ती व्यक्ती विसरायला लागते. कधी कधी काय होतं की ती तुम्हाला पण विसरते, म्हणजे तुमच्या नातेवाईकांना पण विसरते. सो ऑल दिस फीचर्स ऑफ डिमेन्शिया आर व्हेरी इम्पॉर्टंट, आणि हे डिमेन्शियाचे फीचर लवकर पकडणं. आणि डिमेन्शिया बरोबर खूप कॉमनली काय आपल्याला दिसतं, जेरियाट्रिक डिप्रेशन, म्हणजे जास्त वयातील येणारा उदासपण जे आहे ते. आता हे जे उदासपण आहे ना, हे नॉर्मल प्रॉब्लेम सारखं मॅनिफेस्ट करत नाही. म्हणजे नॉर्मल लोक जे असतात ते म्हणतात मला उदास वाटतं, मला रडायला येतं, काही करायची इच्छा होत नाही, हे होतं. पण तेच वयस्कर वयामध्ये काय करतात, ते म्हणतात मी एकदम खुश आहे, एकदम छान आहे. पण काय होतं, देर इज नो पर्पज, म्हणजे लॅक ऑफ पर्पज. आता काय त्यांना टिपिकल बोलण्यामध्ये आपलं असं जाणवतं की आता काय झालं, मुलांचे पण लग्न झाले, दोन्ही मुली सेटल झाल्या, आता आपलं काय जाण्याचं राहिलं फक्त, आता काढायचं जसं आहे तसं. सो दिस आर ऑल साइन्स ऑफ जेरियाट्रिक डिप्रेशन. हे फार महत्वाचं आहे. आणि आपण काय होतो ना, एजेड पॉप्युलेशनमध्ये हे मिस करतो बऱ्याच वेळा या लोकांमध्ये, त्याच्यामुळे त्यांना ते बघणं खूप गरजेचं आहे की असं होतं आहे का, एकट्यात रडतात. कारण की काय होतं ना, बिकॉज यू वन्स यू बिकम एजेड, जसं चाइल्ड कॅन एक्सप्रेस व्हेरी फ्रीली, ऍज यू ग्रो इन एज, ऍज यू बिकम एजेड, यू आर नॉट एबल टू एक्सप्रेस. जसं तुम्ही म्हटलं की रिटायरमेंट नंतर एकदम खाली पडतात, कारण की कम्प्लीट पर्पज चालला जातो. आमच्या सायकॅट्रीमध्ये खूप महत्वाचं एक स्टेटमेंट आहे की मोस्ट पॉवरफुल थेरपी इज पर्पज. पर्पज इज द मोस्ट पॉवरफुल थेरपी. तुम्हाला कुठल्या गोष्टीचा जर पर्पज मिळाला ना, तर ऑटोमॅटिकली यू विल बी फार बेटर दॅन दॅट.
8: सो डिमेन्शिया ट्रीटेबल?
9: ऑफकोर्स.
8: ऍडव्हाइस सेज
9: सी अगेन देर आर सम इट देन ट्रीटेबल पेक्षा म्हणजे रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल.
8: ओके,
9: इन सम सिच्युएशन वी कॅन अरेस्ट द फर्दर डिटेरिओरेशन, अँड इन सच सिच्युएशन वी कॅन रिव्हर्स इट ऑल्सो. समजा व्हॅस्क्युलर डिमेन्शिया जो असतो की जो हायपर टेन्शनमुळे होणारा किंवा मायक्रोन्युट्रियन्समुळे होणारा डिफिशियन्सीमुळे होणारा डिमेन्शिया जो असतो तो ट्रीटेबल आहे अँड रिव्हर्सिबल पण आहे. पण अल्झायमर्स जो आहे किंवा अल्झायमर्स वगैरे आहे, त्याचा आपण काय करू शकतो, त्याचं जे प्रोग्रेशन आहे फास्ट ते आपण थोडं हळू करू शकतो.
8: ओके, सायकॅट्रीमध्ये आता नवीन रिसर्च काय?
9: सायकॅट्रीमध्ये आता नवीन
8: विल बी कमिंग इन फ्यू इयर्स.
9: सायकॅट्रीमध्ये आता नवीन रिसर्च जर मी बघायचं जर सांगायचं झालं तर मॉलिक्युल्स तर ऑफकोर्स देर आर मेनी मॉलिक्युल्स दॅट आर कमिंग टू सायकोसिस अँड ऑल. आता ईसीटी, ऍक्च्युली ईसीटी ज्याच्याबद्दल आपण शॉक देण्याबद्दल बोललो, ते पण आता खूप जुनं झालं, 50-60 इयर्स.
8: यू पीपल स्टिल यूज दॅट?
9: इट इज वन ऑफ द मोस्ट डिपेंडेबल, सेफेस्ट, फास्टेस्ट ट्रीटमेंट मोडॅलिटी फॉर सायकोसिस किंवा सिझोफ्रेनिया आणि डिप्रेशन साठी. जे फास्ट
8: एक्झॅक्टली व्हॉट यू डू अँड व्हॉट रिझल्ट यू गेट.
9: सो व्हॉट वी डू इज दॅट आम्ही एकदम सूक्ष्म करंट ब्रेन मध्ये पास करतो. एकदम सूक्ष्म म्हणजे एकदम छोटा.
8: हाऊ यू सिलेक्ट पेशंट फॉर दिस ट्रीटमेंट?
9: सी ईसीटी साठी कसं असतं, दॅट कॉल्ड इलेक्ट्रो कन्वल्झिव्ह थेरपी. म्हणजे काय होतं, करंट देऊन कन्वल्जन कॉज करायचं. म्हणजे काय करायचं की पेशंटला आपण सीजर देतो. तर आता सीजर यांचं लॉजिक काय होतं की सायकोसिस म्हणणं म्हणजे स्किझोफ्रेनिया, म्हणजे ज्यांच्या कानामध्ये आवाज येणं, भास होणं, त्यांना संशय येणं, हे जे त्रास आहेत ना, हे स्किझोफ्रेनियाचं लक्षण असल्यामुळे, स्किझोफ्रेनियामध्ये असल्यामुळे, अशा केसमध्ये आपण ईसीटी दिल्यानंतर देर आर मल्टिपल थिअरीज हाऊ इट ऍक्ट्स ऑन द ब्रेन. तर थोडेसे ब्रेनमध्ये चेंजेस होऊन, न्यूरोकेमिकल चेंजेस होऊन ऑटोमॅटिकली सायकोसिसचे सिम्प्टम्स कमी होतात. म्हणजे कानामध्ये आवाज येणं किंवा थोडंसं भास होणं हे कमी होतं कम्पॅरेटिव्हली दॅन बिफोर. आणि तर ते झाल्यानंतर काय होतं, ऑटोमॅटिकली देन वी आफ्टर 6-8 सेशन्स आपण थोडी थोडी इम्प्रुव्हमेंट बघायला लागतो. तर अशा केसमध्ये ज्याच्यामध्ये आपल्याला फास्टेस्ट ट्रीटमेंट पाहिजे आहे, सगळ्यात फास्ट पाहिजे त्याच्यामध्ये, तर फास्टेस्ट ट्रीटमेंट मोडॅलिटी इन सायकोसिस इज ईसीटी ऑलवेज सगळ्या केसमध्ये, आणि सेफ आहेत. आपण आम्ही
8: हाऊ इट अफेक्ट्स,
9: दॅट्स व्हॉट, देर आर मेनी थिअरीज ऑफ इट. आपण काय करतो, इथे दोन ब्रेनला दोन्ही साईडला छोटे छोटे इलेक्ट्रोड लावतो आणि करंट पास करतो. आता आपले ब्रेनमध्ये कसं असतं ना की देर आर ऑल न्यूरॉन्स अँड इट इज ऑल इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी. ब्रेनमध्ये इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटीवर जातं. आता एकदा का आपण करंट पास केला की इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी डगमग होते, आणि इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी डगमग झाल्यानंतर काय होतं, सीजर येतो. तर सीजर आल्यानंतर थिअरी काय की स्किझोफ्रेनियाच्या काही काही केसेसमध्ये मेंदूच्या काही भागांना रक्त पुरवठा होत नाही पुरे तसा असं म्हणतात. आता हे थिअरीज आहेत सगळ्या, नो वन नोज द ऍक्च्युअल थिअरी, इट्स जस्ट इट वॉज अ मॉडॅलिटी विच वॉज फाउंड, जी आपल्याला एक्सपेरिमेंट वरनं लक्षात आली होती, तर म्हणजे एक्सपेरिमेंट करून लक्षात आलेली होती.
8: कधी सगळ्यात पहिली युज झाली?
9: 1800 मध्ये आलेली.
8: आई
9: स्वेअर दॅट वॉट आय एम सेइंग, डिपेंडेबल थिअरी म्हणजे वे इज डिफरंट, बट सीजर इंड्यूस करून सायकोसिस कमी करणं हे आधी युज झालं. कमिंग बॅक टू हाऊ इट वर्क्स, त्याच्यामध्ये ब्रेनचं परफ्युजन वाढतं.

0: काही काही भागांचं परफ्युजन वाढतं, ब्लड ब्रेन बॅरियर त्याने पोरस होतं आणि ब्लड थोडस अजून जसं मेंदूपर्यंत पोहोचू शकतं. ती रिपरफ्युजन थिअरी एसिडीची. किंवा देर आर मेनी अदर थिअरीज ऑल्सो की ते न्यूरो मॉड्युलेशन वाढवतं. म्हणजे काय असतं की टू बी व्हेरी टेक्निकल टर्म, बट ब्रेनची अडॅप्टेबिलिटी वाढवतं थोडीशी कम्पॅरिटिव्हली. सो दॅट इज देअर. तर ईसीटी ही एक डिपेंडेबल आणि चांगली मॉडॅलिटी आहे. त्याच्याबरोबर आरटीएमएस म्हणजे रिपिटेटिव्ह ट्रान्सक्रेनियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशन ज्याला आपण म्हणतो, अशा थेरपीज पण इंडियामध्ये आता खूप पॉप्युलर होत आहे. त्यासाठी कॅप घालावी लागते. आय डोंट थिंक नाशिकमध्ये कुठे आहे, आय डोंट नो इफ इट इज देअर, पण मी हार्डली वी हॅव सीन इट व्हेरी लेस. बट एक कॅप घालतात आणि कॅप मधून आपण छोटे छोटे करंट पास करतो आणि करंट पास केल्यानंतर आपण ब्रेनचे इनॅक्टिव्ह पार्ट असतात ना, त्यांना इलेक्ट्रिकल स्टिम्युलेशन देऊन परत रिस्टिम्युलेट करण्याचा प्रयत्न करतो.
1: ओके, पार्थ नाव लास्ट क्वेश्चन.
0: येस,
1: आणि याचा मला डिटेल आन्सर हवे. सगळ्यात पहिले मला वाटतंय की मला ट्रीटमेंटची गरज आहे.
0: येस,
1: त्याच्यानंतर मी पहिले काउन्सिलर कडे गेलो पाहिजे का डायरेक्ट सायकॅट्रिस्ट कडे गेलो पाहिजे? जर काउन्सिलर कडे जायचं असेल, सायकोथेरपिस्ट कडे जायचं असेल, तर तुम्ही सिलेक्ट कसा करावा?
0: ओ येस, येस. सी व्हॉट यू हॅव टू फर्स्ट थिंग अंडरस्टँड इज या गोष्टी तुम्हाला अवेअरनेस असणं खूप गरजेचं आहे. जर डिटेल आन्सर द्यायचं झालं की तुम्ही काउन्सिलर कडे गेलं पाहिजे 10 मिनिट्स 10 मिनिटं बोलायचं. सो या गोष्टीमध्ये हे समजणं गरजेचं आहे मेनली की तुम्हाला कुठल्या टाईपचा मेंटल इलनेस वाटतोय. जर तुम्हाला एक फर्स्ट डिक्टम आहे ना, अ गुड काउन्सिलर इज ऑलवेज रेफर यू टू द राईट सायकॅट्रिस्ट. एक चांगला काउन्सिलर तुम्हाला नेहमी सायकॅट्रिस्ट कडे पाठवेल, कारण की काउन्सिलर गोळ्या औषधं नाही देऊ शकत. गोळ्या औषधं हे सायकॅट्रिस्टच देऊ शकतो. तर तुम्हाला जर असा त्रास वाटत असेल की थोडं कोपिंगला त्रास होतो आहे, डे टू डे स्ट्रेस होतो आहे, किंवा मी एखादं काहीतरी नवीन काहीतरी इनिशिएटिव्ह घ्यायचा प्रयत्न करतो होत नाही, मॅरिटल काही प्रॉब्लेम असेल, तुमचा काही इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही काउन्सिलरला छोटा प्रॉब्लेम जर असेल तर तुम्ही काउन्सिलरला भेटू शकता. म्हणजे काउन्सिलिंग ही छोटी गोष्ट नाही, काउन्सिलिंग इज अ व्हेरी बिग थिंग, बट तुम्ही त्यांना भेटू शकता. बट जर तुम्हाला असं वाटत असेल की कानामध्ये माझा आवाज येतोय, मला भास होतोय, आय एम गेटिंग अग्रेसिव्ह, आय एम फिलिंग सुसाइडल, किंवा असं जे इमर्जन्सी कंडिशन्स आहेत की ज्याच्यामध्ये मला म्हणजे समजा मी जर ट्रीटमेंट नाही घेतलं तर मी कोणाला तरी जाऊन मारेल, कोणाचा जाऊन जीव घेईल, कुठेतरी गाडी ऍक्सिडेंट करेल, किंवा मला असं वाटतं जगावंच नाही, मी सुसाईड कमिट केलं पाहिजे, किंवा मी दुसऱ्या कोणाला तरी जाऊन स्टॅप करेल, असे जेव्हा जेव्हा इंडिकेशन असतात तेव्हा काउन्सिलर कडे न जाता आपण सायकॅट्रिस्ट कडे जाणं खूप गरजेचं. मी परत सांगतो की तुम्ही काउन्सिलर इज ऑल्सो अ मेंटल हेल्थ प्रोफेशनल. जर त्याच्याकडे जरी गेला तरी एक चांगला काउन्सिलर तुम्हाला 100% अशा परिस्थितीमध्ये सायकॅट्रिस्ट कडे पाठवेल आणि पाठवलंच पाहिजे अशा परिस्थितीमध्ये. तर जेव्हा अक्यूट आणि ग्रेव्ह कंडिशन असते ना, तेव्हा 100% आपल्याला सायकॅट्रिस्टची गरज पडते. आणि तेव्हा आपल्याला नुसती गरज न पडता आपल्याला कधी कधी पेशंटला ऍडमिट पण करावं लागतं इनसाइड ऑब्झर्वेशन. तर या परिस्थितीमध्ये आपण सायकॅट्रिस्टला अप्रोच केलं पाहिजे. दुसरं म्हणजे हाऊ टू चूज अ काउन्सिलर आहे तुम्ही प्रश्न विचारला. बेसिकली कसं असतं ना या केसमध्ये, इट डिपेंड्स ऑन युअर कम्फर्ट. जेव्हा आपण काउन्सिलर चूज करण्याचा विचार करतो, सपोज युअर प्रॉब्लेम इज समवेअर रिलेटेड टू सम मॅरिटल प्रॉब्लेम, नाव यू मे बी कम्फर्टेबल मोर विथ अ फिमेल काउन्सिलर, यू मे बी कम्फर्टेबल मोर विथ अ मेल काउन्सिलर. तर तुमच्या कम्फर्टवर बऱ्याचशा गोष्टी डिपेंड करतात काउन्सिलर, तुम्ही किती कम्फर्टेबल आहात त्याच्यावर डिपेंड. अगेन लँग्वेज पण फार महत्वाचा मुद्दा असतो, कारण की लँग्वेज जर तुमची मॅच नाही झाली ना, तर यू विल नॉट बी एबल टू कनेक्ट. थर्ड पॉईंट इज एज. आता समजा माझा प्रॉब्लेम मॅरिटल रिलेशनशिपचा आहे, माझं नवीन नवीन लग्न झालेलं आहे मॅरिटल रिलेशनशिप, तर मी अनमॅरिड काउन्सिलर करून उपयोग आहे का? नाही उपयोग. सो रादर दॅन दॅट, उपयोग आहे बट मे बी यू विल नॉट बी एबल टू कनेक्ट दॅट मच. सो अ थोडंसं मोर एज्ड फिमेल हु इज हु नोज लाईफ बेटर, दॅट काइंड ऑफ फिनॉमिना वी कॅन ट्राय टू अप्रोच. बेसिकली काउन्सिलिंगमध्ये आपण काय करतो ना, आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की आपण आपले जे थॉट्स असतात ना त्यांना चॅलेंज करतो. आय विल गिव यू अन एक्झाम्पल ऑफ काउन्सिलिंग की राजेशजी, समजा मी तुम्हाला सर तुम्हाला एक लॉजिक सांगितलं की व्हेन यू गो आउट ऑफ हिअर समथिंग यू आर फिअरफुल, यू आर नॉट गोईंग आउट ऑफ हिअर, की तुम्हाला काहीतरी जबरदस्त काहीतरी झटका येईल बाहेर आल्यानंतर. इफ यू गो आउट साईड फ्रॉम हिअर यू विल हॅव अ स्ट्रोक. सपोज कन्सिडर दिस इज द थॉट दॅट यू हॅव. नाऊ व्हॉट ॲज अ काउन्सिलर आय विल डू, की ओके असं वाटतंय का, पण असं तुम्हाला का वाटतंय, मग तुम्ही मला काहीतरी कारण द्याल. मग एक्स वाय झेड कारण द्याल की मला ना माझ्या काकांना पण ते पण असेच रेडिओमधनं बाहेर निघाल, त्यांना झटका लागला, पण मग मी काय करेल, आय विल ट्राय टू चॅलेंज दॅट. याला आपण सॉक्रेटिक क्वेश्चन असं म्हणतो, बिकॉज सॉक्रेटिक्स यूज टू आस्क क्वेश्चन्स लाईक दिस. सो सॉक्रेटिक क्वेश्चन म्हणजे काय असतं, तुमच्या मनातलं विचार आहे ना, मी सारखा सारखा चॅलेंज करेल की राजेशजी मग स्ट्रोकच कावर येऊ शकतो, तुम्हाला आता काही त्रास वाटतोय का? तुम्ही म्हणाल नाही, पण मग अशी शक्यता असू शकते का की तुम्हाला कदाचित स्ट्रोक नाही येणार, त्यांना स्ट्रोक आला, पण तुम्ही तर मेडिकल टेस्ट केलेल्या आहेत सगळ्या, तुम्हाला हो बरं का पार्ट केल्या टेस्ट, मग तुम्हाला असं काय वाटतंय की असं स्ट्रोक केला, पण त्यांनी मेडिकल टेस्ट केल्या होत्या का? मग तुम्ही म्हणाल नाही. सो ते एक काउन्सिलिंगचा मोटिव्ह हा तुम्हाला तुमची अद्दल घडवणं आहे, गोष्टी सांगणं नव्हे. हे खूप महत्वाचं
1: म्हणजे तुमच्या आतनंच खरं उत्तर काढायचं.
0: एक्झॅक्टली. मी तुम्हाला काउन्सिलिंग मध्ये काउन्सिलिंगचा सगळ्यात मोठा पार्ट हा ऍक्टिव्ह लिस्निंग असतो.
1: ओके.
0: इट इज ऍक्टिव्ह लिस्निंग. आय विल टेल यू, आय विल काउंटर क्वेश्चन यू ऑन एव्हरीथिंग. सपोज आय एम अ 12 इयर ओल्ड किड, आय हॅव सम जेंडर प्रॉब्लेम, आय एम नॉट एबल टू टॉक टू फिमेल. सपोज मी फार तुम्हाला एक सुंदर उदाहरण देतो. अल्बर्ट एलिस म्हणून तुम्ही कधी सायकोथेरपिस्टचं नाव ऐकलं असेल. आय थिंक डॉक्टर नाडकर्णी जे आता रिसेंटली एक्सपायर झाली, ही वॉज अ व्हेरी बिग चॅम्पियन ऑफ आरईबीटी. द थेरपी इज रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी. तर याने काय केलंय अल्बर्ट एलिसनी, ही वॉज ए 22-23 इयर ओल्ड गाय अँड ह्याला खूप फिमेल्सशी बोलायची अँग्झायटी होती की त्याला असं वाटायचं की मी कुठल्याही फिमेलकडे जाऊन जर बोललो तर ती फिमेल माझा रिजेक्ट करून टाकेल, मुलगी माझा रिजेक्ट करेल. तर ह्याने काय केलं ॲज अ यंग पर्सन की त्यांनी काय केलं की मला असं वाटतं ना, ही डीड द एक्झॅक्ट अपोजिट. ही वेंट टू द न्यूयॉर्क सेंट्रल पार्क अँड ही स्पोक टू ऑल द फिमेल्स हू केम हिज वे. नाऊ फ्रॉम दिस ही गॉट रिजेक्टेड इन सम. काही काय झालं तर रिजेक्शन मिळालं, पण त्याला हे लक्षात आलं की माझा जो पूर्वग्रह होता मनामध्ये की मला, मी मुलीशी बोलल्यानंतर मला प्रत्येक मुलगी रिजेक्टच करेल किंवा माझ्याशी बोलणारच नाही किंवा मला जज करेल, हा पूर्वग्रह चुकीचा आहे. बिकॉज ही स्पोक टू 1000 फिमेल, 1000 मुलींशी तो बोलला, म्हणून त्याने बरोबर उलटं केलं. म्हणून त्याला लक्षात आलं की अरे हा पूर्वग्रह चुकीचा आहे. अँड ही मेड दिस थिअरी की आपल्या मनामध्ये ज्या गोष्टी आहेत याच्यामुळे आपण आपलं बिहेवियर इन्फ्लुएन्स करतोय. एक संत तुकारामांचं पण मी आता मध्येच एक हे केलं की त्यांचं वाक्य काही, मन करारे प्रसन्न ते सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छाते. सो मन करारे प्रसन्न म्हणजे व्हॉट इज देअर इन युअर माइंड इज गोइंग टू इन्फ्लुएन्स वेदर यू आर, तुम्ही ह्याचा हेवन म्हणून विचार करताय का हेल म्हणून विचार करताय ते. तर तुमच्या मनामधली संकल्पना चेंज करणं किंवा घडवणं किंवा त्याला थोडी मोल्ड करणं हे सायकोथेरपी.
1: पुन्हा एक प्रश्न आला, सुसाईड.
0: येस.
1: माणूस पहिली गोष्ट सुसाईड का करतो, हे अचानक राग आला झटकन सुसाईड केला गोष्ट वेगळी. पण काही काही लोक आपण असं बघतो की तू जाऊन दोरी घेऊन येतो, म्हणजे प्रॉपर शॉपच जातो, दोरी आणतो, फॅनला लावून बघतो आणि मग सुसाईड करतो. गळ्यात फास कसा आहे ते गुगलवर सर्च करतो कसा करायचा.
0: Yes.
1: काय प्रकार आहे हा
0: सुसाईड? हा मानसोपचारातला सगळ्यात जास्त घातक प्रोडक्ट जर कुठला असेल, सगळ्यात घातक भीती जी आम्हाला असते.
1: मला एक सॉरी, सुसाईड माणूस झटकन करतो का प्लॅन करून करतो?
0: दोन्ही.
1: का जो सुसाईड करणारा माणूस आहे इज ऑलरेडी अ पेशंट?
0: दोन्ही असू शकतं. एव्हरी पेशंट आहे बघा, एव्हरी सायकॅट्रिक पेशंट डझन डू सुसाईड अँड एव्हरी वन हु डज सुसाईड इज नॉट अ सायकॅट्रिक. एकदम बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक एखादा नॉर्मल व्यक्ती पण सुसाईड अटेम्प्ट करू शकतो इम्पल्सिव्हली, पण प्रत्येक सुसाईड अटेम्प्ट करणारा व्यक्ती हा काही सायकॅट्रिक पेशंट नव्हे, हे आपण लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. लिगली जर आपण बघितलं तर सुसाईड करणारा प्रत्येक व्यक्ती लॉ मधलं वाक्य देर एव्हरी वन हू कमिट सुसाईड इज डूम टू बी अंडर सिव्हिअर स्ट्रेस. म्हणजे जो सुसाईड करणारा व्यक्ती आहे ही डूम टू बी, म्हणजे असं आपण मान्य करतो या ठिकाणी की त्या व्यक्तीला खूप जास्त स्ट्रेस किंवा सिव्हिअर स्ट्रेस आहे. म्हणून सुसाईड हे डिक्रिमिनलाइज केलेलं आहे. आता तुम्ही जर आधी बघाल की सुसाईड वॉज अ क्रिमिनल ऑफेन्स, त्याच्यामुळे MHCA जे मेंटल हेल्थ केअर ऍक्ट जे आता आलेलं आहे ते म्हणतं की तुम्ही जर सुसाईड करण्याचा ज्या व्यक्तीने प्रयत्न केला त्याला भयंकर स्ट्रेस आणि भयंकर चिंता असल्या कारणाने त्यांनी असं केलेलं आहे. सो फर्स्ट थिंग इज दॅट प्रत्येक माणूस मानसिक आजारातला, प्रत्येक व्यक्ती सुसाईड करणारा हा मानसिक आजारी नसतो. तुमचा दुसरा प्रश्न म्हणजे की सुसाईडचा नेमका प्रकार काय? कधी कधी एकदम एखादा माणूस झटक्यात मारतो, कधी कधी जाऊन एखादी दोरी घेऊन येतो, कधी कधी. सो देर इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग दॅट इज कॉल्ड एज प्लॅनिंग. सुसाईडमध्ये जर एखादं, मला माझी आई येऊन काहीतरी बोलली की तुला एवढं करत नाही आणि मी एकदम जाऊन औषध प्यायलं तर काय झालं, ते इट इज अ इम्पल्सिव्ह सुसाईड. इट्स अ इम्पल्सिव्ह सुसाईड म्हणजे माझ्या मनामध्ये विचार आला मी केलं. दॅट ऑल्सो कॅन बी सायकोपॅथॉलॉजी 100% होऊ शकते. किंवा काही मुलं असतात त्यांना गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडची जे भांडण होतं, जे टिपिकली डू कट्स ऑन द लेफ्ट हँड, आम्ही बघतो आत एवढे कट केले का बरं राग आला म्हणून केले, आणि सगळे सुपरफिशियल असतात. दे कॅन बी डीप, देर कॅन बी सुपरफिशियल ऑल्सो. सो आणि कधी कधी अशा केसमध्ये बघायला मिळतं की इम्पल्सिव्ह सुसाईड मध्ये मुलं जातात पण ते डाय. आधी काही डिप्रेसिव्ह फीचर्स होते का? झिरो. आधी काही प्रॉब्लेम होता? सडनली यू डू
1: वॉन्टेड टू डाय.
0: दे डोंट वॉन्ट टू डाय. दे डोंट वॉन्ट टू डाय मेनी टाइम्स. मेनी टाइम्स पीपल आर इन द इंटॉक्सिकेशन ऑफ अल्कोहोल. इतक्या भावना अनावर होतात की समोर शेतकऱ्यांमध्ये औषध खूप कॉमनली समोर मिळतं. आज मला माझ्या घरी जाऊन दोरी आणावी लागेल, ओढणी आणावी लागेल, ती फॅनवर लटकवावी लागेल आणि मग करावं लागेल ना. शेतकऱ्याला तसं नाही आहे ना, शेतकऱ्याला समोर औषध पडलेलं आहे कीटकनाशकाचं, थोडं त्याच्यामध्ये अल्कोहोलवर जास्त आलं, काहीतरी घरचे बोलले की प्यायलं. आम्ही ऍक्च्युली रुरल कॉलेजमध्ये काम करत असताना हे खूप बघतो. सो इम्पल्सिव्ह सुसाईड आणि प्लॅन सुसाईड हे दोन्हीही खूप कॉमन आहेत. इनफॅक्ट स्कॅन्डिनेवियन कंट्रीमध्ये जर आपण बघितलं ना तर सुसाईड इज अ बिगर किलर दॅन एनी अदर डिसऑर्डर. तर याचा प्लॅन सुसाईड बद्दल जेव्हा आपण बोलतो ना, प्लॅन सुसाईड जेव्हा आपण करतो तेव्हा प्लॅन सुसाईडमध्ये देर आर चान्सेस ऑफ सायकोपॅथॉलॉजी. आणि जो सुसाईड करणारा व्यक्ती असतो तो काही दिवस पहिले किंवा काही काळ हे काही साइन्स देतो, रेड साइन्स ऑफ सुसाईड म्हणतो आपण, तर दे आर व्हेरी इम्पॉर्टंट. की एक्सेसिव्ह रिस्क टेकिंग बिहेवियर म्हणजे कसं असतं की एखादा डिप्रेसिव्ह पेशंट आहे, 25 खूप दिवस झाले डिप्रेसिव्ह आणि तो अचानक एकदम फ्री वागायला लागला, दे सडन चेंज इन बिहेवियर फार महत्वाचे सायन्स सुसाईडचे हे, की सडन चेंज इन बिहेवियर कॅन बी अ साईन ऑफ सुसाईड, कॅन बी अ साईन ऑफ आयडिएशन ऑफ सुसाईड. म्हणजे
1: आणि ते चेंजेस किती दिवस आधी असतात, कसं काय फिक्स?
0: फिक्स नसतं असं, पण सडन म्हणजे 24-48 तासामध्ये असू शकतात हे गोष्टी. कारण की 24-48 तासामध्ये मी प्लॅनिंग करेन ना, म्हणजे मला समजा कन्सिडर कर मी आज बसलो असलेलो आहे, मला उद्या संध्याकाळी सुसाईड करायचं, तर मी आज एकदम माझा ॲटिट्यूड फ्री की मी यांना पैसे हे बाबा घ्या. एखादा साधा कंजूस व्यक्ती एकदम 2000 रुपये देऊन देतो, हा मजा करा, प्रॉपर्टीच्या नावावर करून देतो, हे घे ते घे. सो सडन चेंज इन बिहेवियर, मोर गिविंग बिहेवियर, म्हणजे तू घे बा मजा कर, एकदम खुशखुश राहायला लागणं अशा टाईपचं. मोर रिस्क टेकिंग बिहेवियर, रिस्क टेकिंग बिहेवियर म्हणतो ना आपण, दॅट ते पण दिसतं की गाडी खूप फास्ट चालवणं आणि विचित्र एकदम हे करणं हे दिसायला लागतं. आयडिएशन करणं की आता काय मी तर 2-3 दिवसात जाणारच आहे, काय करता राहून
1: तो व्यक्त होतो, असं
0: व्यक्त होतो. सुसाईड करणाऱ्या बऱ्याच व्यक्तींना आपल्याला डेंजर सेन्स दिसतात, आपण फक्त ते इग्नोर करायला नको या परिस्थितीमध्ये. आपण जर इग्नोर केले एखाद्या व्यक्तीमध्ये तर मग त्या व्यक्तीचा जीव जाऊ शकतो.
1: एक क्युरिओसिटीचा प्रश्न,
0: शुअर शुअर.
1: मला एक सांग, एखादा पेशंटने ठरवलं, तो म्हणजे असं ठरवतो का उद्या मी संध्याकाळी
0: हो
1: सुसाईड करणार?
0: येस,
1: त्याने आज ठरवलं आणि तो उद्या सुसाईड करणार, मग त्याची सायकोलॉजी काय असेल त्या ह्या 24 तासात?
0: ती चेंज होते ना, म्हणून सडन चेंज इन बिहेव्हिअर दिसतो ना. एक उदार बसलेला माणूस अचानक खुशून जातो,
1: ते आउटवर्डली
0: हो
1: मित्रांबरोबर चांगला आहे, आत काय चाललं असेल त्याच्या, त्याला भीती नसते मरण्याची, त्याने सगळं सोडून दिलेलं असतं.
0: ही हॅज गिव्हन अप. जनरली आपण जेव्हा सोशल थिअरी ऑफ सुसाईड वगैरे देणार, मेनी थिअरीज ऑफ सुसाईड दॅट कम इनटू, बट जनरली रिजेक्शन फ्रॉम ऑल फ्रंट्स इज द रिझन फॉर सुसाईड. रिजेक्शन फ्रॉम ऑल फ्रंट्स ऑर सच अँगर, सुसाईडला सिगमंड फ्रॉइडने नाव दिलेलं अँगर टर्न्ड इनवर्ड्स. तो इतका अँगर असतो ना की त्याला ते सहन न झाल्यामुळे, मेनली प्लॅन सुसाईड इज नॉट इम्पल्सिव्ह. जेव्हा प्लॅन सुसाईड करतो इट्स नॉट इम्पल्सिव्ह, म्हणजे आपण विचार करतो की आता हे करणार एक्स करणार बी, म्हणजे तरी सगळे फ्रेंड्स गिव्ह अप केलेले असतात की आता ह्याच्यामध्ये काही उपयोग नाही, आता हेच त्याच्यातलं एक सत्य आहे आणि मी हे करणार आहे. जनरली पर्सनॅलिटी
1: दॅट इज द सोल्युशन फॉर हिम,
0: दॅट इज द सोल्युशन फॉर हिम, येस, दॅट इज द ओनली वे आउट फॉर हिम. म्हणून तो छोट्या छोट्या क्लूज मधून व्यक्त होतो तो व्यक्ती. इम्पल्सिव्ह मध्ये कसं असतं, इम्पल्सिव्ह मध्ये यू कॅन जज व्हॉट कॅन हॅपन. पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स ज्याला आपण म्हणतो, ज्याच्याबद्दल आपण आता 5 मिनिटं पहिले बोललो, पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स मध्ये देर आर मोर इम्पल्सिव्ह सुसाईड्स, लेस प्लॅन सुसाईड्स. डिप्रेसिव्ह पेशंट्स मध्ये, स्किझोफ्रेनिया मध्ये आणि बायपोलर डिसऑर्डर मध्ये, म्हणजे बायपोलर म्हणजे ज्याला आपण हर्षोन्माद आणि डिप्रेशन म्हणतो, याच्यामध्ये सुसाईडचं प्रमाण अतिशय जास्त आहे. कारण की काय होतं ना बऱ्याच वेळा याच्यामध्ये बायपोलर मध्ये, त्यांना दिसतं की आपण एवढा सगळं नुकसान केलेलं आहे आयुष्यात, आपल्या आयुष्याचं एवढं मोठं नुकसान झालं आहे, आपण आपल्या बायकोच्या आयुष्याचं, मुलांच्या आयुष्याचं एवढं मोठं नुकसान केलेलं आहे, तर आपण आता कसं, हाऊ टू कोप अप अँड विथ दॅट लो सेल्फ एस्टीम, देन ही कमिट्स.
1: लो सेल्फ एस्टीम इज द ओनली रिझन
0: नो
1: बिहाइंड प्लॅन्ड सुसाईड?
0: नो नो, ऑफकोर्स नॉट, ऑफकोर्स. आय एम सेइंग अबाउट बायपोलर अफेक्टिव्ह डिसऑर्डर, नॉट लो सेल्फ एस्टीम, बट द हायएस्ट पॅथॉलॉजी विच हॅज सुसाईडल इज डिप्रेशन अँड बायपोलर डिप्रेशन बोथ.
1: पण त्यांना फक्त तोच वे आउट वाटतो, म्हणजे सगळं संपलं असतं त्यांच्यासाठी.
0: येस, बिकॉज
1: त्याचे आई वडील, भाऊ बहीण, बायको, नाते काहीच दिसत नाही,
0: जाणवत नाही ना, ते भावना जाणवत नाहीत. त्या वन्स यू हॅव गिव्हन अप, वन्स यू हॅव डिसाइडेड दॅट इट हॅज टू बी डन, त्या भावना जाणवत नाहीत. यू आर नॉट एबल टू फील इट, बिकॉज तिथून पण तुम्ही रिजेक्ट,
1: इमोशनल अटॅचमेंट बिलकुल राहत नसेल.
0: नाही असं नाही म्हणता येणार,
1: अभी वो खाना खाया उसने सबके साथ और अभी जाके उसको मालूम है अभी मैं ऊपर जाऊंगा और हैंग करूंगा.
0: हाँ, होतो ना असं,
1: तो ही इज ॲब्सोल्युटली नॉर्मल विथ द
0: येस येस. मनामध्ये तू थॉट असतोस ना तरी, देन ही इज नॉट एबल टू
1: गिल्ट असतं.
0: नाही, गिल्ट असतं, म्हणजे अटेम्प्टेड गिल्ट असतं, पण गिल्ट नंतर येतं बऱ्याच वेळा. कसं होतं, आम्ही सायकॅट्री मध्ये ना सुसाईड केल्यानंतर पेशंट आम्ही बघतो, म्हणजे जे आयसीयू मध्ये वगैरे येतात
1: बोलतात तरी,
0: आम्ही त्यांना बेसिकली बेसी बिकॉज वी आर रेसिडेन्सी मध्ये, आम्ही एक चांगला सायकॅट्रिस्ट किंवा चांगला कम्युनिकेटर कोण असतो जो सुसाईड केलेल्या पेशंटला, खरी खरी काय पेशंट म्हणतो, हा बरं केलं, मला काही त्रास नाही, मला जायचंच होतं, मला कंटाळा होतं तसं आयुष्याचा, तर देर इज नो रिमोर्स फॉर ॲक्ट. पण काही काही पेशंट मध्ये जेव्हा आपण त्यांना बोलतो, बसवतो, एक चांगला थेरपिस्ट काय करतो ना, जेव्हा समोरचा सुसाईड वाला पेशंट समोर रडतोय, विन ही विल क्राय ॲट दॅट टाइम ही इज ओपनिंग अप, ते रिमोर्स बद्दल तो ओपन
1: नॉट एव्हरीबडी क्राईज
0: नॉट एव्हरीबडी क्राईज स्टील बिकॉज काही लोकांना रिमोर्स नाहीच आहे ना त्यांना वाटतं मी जे केलं ते बरोबर केलं मी
1: सो दे विल अटेम्प्ट अगेन
0: हो दे विल अटेम्प्ट अगेन देर इज सुसाइड अटेम्प्ट करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा फ्युचरमध्ये अटेम्प्ट करण्याचा चान्स 33% असतो देर इज अ व्हेरी हाय चान्स इफ यू आर अटेम्प्टिंग सुसाइड
1: ही हॅज अटेम्प्ट व्हॉट इज द लाईन ऑफ ट्रीटमेंट फ्रॉम यू गाइज
0: नो इन

0: आणि स्वर्गात जाऊन आपल्याला तिथे घोड्या वगैरे घ्यायला येणार आणि खूप मोठा आपल्याला तिथे.
1: दिस इज हिस्टेरिया.
0: दिस इज नॉट हिस्टेरिया. दिस इज नॉट हिस्टेरिया. हिस्टेरिया इज डिफरंट. दिस इज टिपिकल शेड डिल्युजन. मग सगळ्यांना ते वाटलं आणि ह्या 11 ते 12 लटकून गेले डायरेक्ट कुत्र्या सकट विथ द डॉग.
1: कमाल आहे.
0: बुरारी डेट्स.
1: डॉक्टर पार्थ महाजन,
0: येस,
1: आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. एवढ्या यंग एज मध्ये तू सायकियाट्री निवडली,
0: येस,
1: आणि तुझा अप्रोच, तुला जे करायचंय, बेस्ट विशेष. आय एम प्राऊड ऑफ यू.
0: थँक्यू. थँक्यू सो मच.
1: मंडळी, पार्थ, इफ पीपल वॉन्ट टू मीट यू, दे कॅन कॉन्टॅक्ट रेडिओ.
0: शुअर शुअर शुअर.
1: मंडळी, डॉक्टर पार्थशी तुम्हाला बोलायचं असेल, काही प्रॉब्लेम्स असतील, तर तुम्ही ह्या नंबरवर कॉल करू शकता. 83-800-16-512-83-800-16-512. डॉक्टर पार्थ, थँक्यू अँड बेस्ट विशेस.
0: थँक्यू.
1: राम राम मंडळी, भेटूया.
2: राज, आपण लग्न कधी करायचं?
3: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
2: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
3: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
3: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83-800-16-512 आणि 0253-247-2626 या क्रमांकावर.
4: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
3: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
5: लता मंगेशकर यांनी गायलेलं गहरी चोट या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. इंदिवर यांच्या या गीताला संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आंधिया या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत मनहर उदास आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात, संगीतकार बप्पी लहरी.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो। आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या। आजची गोष्ट शेवटची सही। रविवारची सकाळ, घरात आनंदाचं वातावरण होत, नातवाचा वाढदिवस, केक, फोटो, हशा, गप्पा, असं सगळं रंगलं होत। तेवढ्यात मुलगा सहज म्हणाला, बाबा तुम्ही बऱ्याच दिवसापासून विल करायचं म्हणताय, या आठवड्यात जाऊया। हो करूया करूया की, अजून आहे वेळ। विषय तिथेच संपला। त्या रात्री झोपण्यापूर्वी त्यांनी नातवाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि तोच त्यांचा शेवटचा स्पर्श ठरला। पहाटे तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी या जगाचा निरोप घेतला। झालं, 13 दिवस संपले। आता घरात एक वेगळाच प्रश्न उभा राहिला। बाबांना गावाची शेती कोणाला द्यायची होती? पुण्यातला फ्लॅट, राहता बंगला, आईची पुढची व्यवस्था, मुलीबद्दल त्यांची काय इच्छा होती, कोणालाच माहिती नव्हतं। मुलगा म्हणाला, बाबा मला सांगायचे। मुलगी म्हणाली, माझ्याशी तर ते वेगळंच बोलले। आई मात्र शांत होती, कारण तिला माहित होत दोघही खोटं बोलत नव्हते, पण दोघांकडेही बाबांचे शब्द नव्हते, होत्या फक्त आठवणी। आणि आठवणींना सही नसते। काही महिन्यांनी नातवानी भिंतीवरच्या फोटो समोर उभं राहून विचारलं, आजी सध्या आत्या आपल्याकडे का बरं येत नाही ग? आजीच्या डोळ्यात पाणी आलं। ती पण फोटो समोर उभी राहिली आणि एवढंच म्हणाली, तुम्ही आयुष्यभर खूप काही कमावलं, पण शेवटची इच्छा मात्र लिहून ठेवली नाही। कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा।
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे। आपण आत्ताच एक कथा ऐकली। ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो। आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते। मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे।

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

0: इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्युज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी 9422283655.
2: लुटमार या चित्रपटामधलं अमित खन्ना यांचं गीत आता ऐकूयात किशोर कुमार यांच्या आवाजात. संगीतकार राजेश रोशन.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना।
6: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
5: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
6: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
5: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।

0: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. सावित्री अबॅकसच्या या कार्यक्रमात मी आरजे मुग्धा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. सावित्री अबॅकसच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अबॅकस शिकवणाऱ्या शिक्षकांशी गप्पा मारत असतो. तर आज सौ संगीता महाजन मॅडम आज आपल्यासोबत आहेत, आपल्यासोबत गुजरातमधून टेलिफोनिकच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार मॅडम.
0: सविता मॅडम, खूप खूप स्वागत आहे आपच्या आपल्या या सावित्री अबॅकसच्या या कार्यक्रमात. जसं जसं अनेक शिक्षकांचे इंटरव्ह्यू आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत गेले, तर त्यातून एवढं लक्षात आलंय की ब्रेन ट्रेनच्या माध्यमातून शिक्षकांची ही जी साखळी जोडली गेलीय ती अतिशय मोठी आहे. आणि दरवेळेस नवीन नवीन शिक्षकांचा इथे सहभाग होत असतो आणि परिचय देखील होत असतो. तर आज सुद्धा मी तुमच्याशी याच विषयांवर संवाद साधणार आहे. तर सुरुवात आपण इथूनच करूयात. मॅडम, आपण मूळच्या कुठल्या आहात?
1: मी मूळची तशी जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव आहे तिथले आहे. माझं सासर तिथलं आहे आणि माहेर माझं भुसावळ तालुक्यातील मुक्ताईनगर इथलं माहेर आहे माझं.
0: आपलं शिक्षण काय झालंय?
1: माझं शिक्षण बीएससी बीएड झालेलं आहे. माझं पूर्ण शिक्षण मुक्ताईनगर येथेच पूर्ण झालेलं आहे.
0: डीएड आपण लग्नानंतर पूर्ण केलं का?
1: हो, बीएड मी लग्नानंतर 4-5 वर्षांनी केलं. म्हणजे स्कूलमध्ये मी लागले, मग इथे स्कूलमध्ये कंडिशन गव्हर्नमेंटची कंडिशन आली की प्रत्येक टीचर बीएड असलेच पाहिजे, डीएड नाही तर बीएड. म्हणून मग मी तेव्हा बीएड कम्प्लीट केलं माझं.
0: बरं, बीएड शिकत असताना लग्नानंतर काही तुम्हाला अडचणी आल्यात का?
1: बीएड शिकत असताना ऍक्च्युली मी तेव्हा जॉब पण करत होते. मग एक वर्ष मला जॉब करून आणि मग माझं तेव्हा ऍडमिशन जळगावला होतं बीएड साठी. तर मला मधून मधून जळगावला ये जा करावं लागत होतं. मग नंतर एक वर्षानंतर मी बीएडच्या जेव्हा सेकंड इयरला गेले तेव्हा मग मी स्कूलमधून जॉब घेऊन घेतला एक वर्षाचा. कारण सेकंड इयरला तिथं आपल्याला स्कूलमध्ये जाऊन डेमो द्यावा लागतो, शिकवावं लागतं, 8 दिवसाचं आपलं तिथं तसं ट्रेनिंग असतं. त्याच्यामुळे मग ते जमणार नव्हतं जॉब करून, म्हणून मग मला जॉब एक वर्ष सोडावा लागला. मग बीएड केल्यानंतर पुन्हा मी त्या स्कूलला जॉईन केलं.
0: आणि आता सध्या काय करत आहात तुम्ही?
1: आता सध्या मी घरी अबॅकसचे क्लासेस घेते.
0: अच्छा अच्छा, बरं. अबॅकस म्हणजे काय हे आपल्या श्रोतांना सांगाल.
1: अबॅकस म्हणजे मॅडम हे एक टूल आहे जे मुलांच्या ब्रेनला चालना देते आणि ब्रेनला ऍक्टिव्हेट करते, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढवतं. ऍक्च्युली जेव्हा आपल्या ब्रेनमध्ये दोन लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन असे दोन ब्रेन असतात, तर राईट ब्रेन लेफ्ट ब्रेन जो असतो ना तो आपला कॅल्क्युलेशन करत असतो आणि राईट ब्रेन जो आहे तो आपलं इमॅजिनेशन पिक्चर्स वगैरे स्टोअर करत असतो. तर अबॅकस हे एक टूल आहे त्याच्या आधारे आपण आपलं ब्रेन मुलांचं ब्रेन ऍक्टिव्हेट करण्याचं कार्य करतो. जेव्हा मुलं दोन्ही हातांनी कॅल्क्युलेशन करतात तेव्हा त्यांचं दोन्ही ब्रेन लेफ्ट आणि राईट दोन्ही ब्रेन काम करतात आणि त्यामुळे ते त्यांचं कॉन्सन्ट्रेशन पण वाढतं. आणि या अबॅकसचा उपयोग फक्त मॅथमॅटिक्स मध्येच होतो असं नाही, तर कॉन्सन्ट्रेशन बिल्डअप झाल्यामुळे मुलं दुसऱ्या सब्जेक्टवर पण चांगलं फोकस करतात आणि त्याच्यातही ते आपलं चांगलं परफॉर्मन्स देतात.
0: अबॅकसच्या माध्यमातून मुलांचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि त्यामुळे अभ्यासात देखील त्यांना खूप मदत होते. बरं, अबॅकस शिकावं असंच का बरं वाटलं आपल्याला?
1: मला तसं मॅडम सुरुवातीपासूनच माझा मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट खूप आवडीचा होता. मला ऍक्च्युली मॅथमॅटिक्स मध्ये स्पेशलायझेशन पण करायचं होतं, पण आमच्या गावात तिथं मॅथमॅटिक्स स्पेशलायझेशन नसल्यामुळे मला ते करता आलं नाही. त्याच्यासाठी जळगावला जावं लागत होतं आणि तिथं हॉस्टेलवर राहण्याची मला घरून परवानगी नव्हती. म्हणून मग मला आमच्या इथं जे केमिस्ट्री होतं स्पेशलायझेशन मला बीएससी त्यातच करावं लागलं. पण मला खूप आवड होती मॅथमॅटिक्स शिकण्याची. आणि जेव्हा एकदा मी विद्या बालनचा शकुंतला देवी हा मूवी बघितला तेव्हा त्यात बघितलं की त्या कसं किती पटापट पटापट आन्सर देतात माइंडमध्ये कॅल्क्युलेशन करून, तेव्हापासून मला ना अबॅकस वैदिक मॅथ काय आहे हे जाणून घेण्याची खूप जिज्ञासा होती. आणि आपणही असं शिकावं आणि असं फास्ट कॅल्क्युलेशन करावं ही खूप वर्षापासूनची माझी इच्छा होती. पण स्कूलमध्ये जॉब करत असल्यामुळे मला ते शक्य झालं नाही आणि किंवा त्या जॉबच्या याच्यामुळे मी कधी तिकडे त्या दृष्टीने असं शोध लावण्याचा पण प्रयत्न केला नाही की कुठे मला करता येईल क्लास काय असं. पण जेव्हा मी मागच्या वर्षी माझा जॉब सोडला काही फॅमिली रिझनमुळे पुन्हा एकदा जॉब सोडला तेव्हा मग मला माझ्या मैत्रिणीकडून समजलं नरेंद्र निकुम सर आहेत त्यांचे अबॅकसचे क्लासेस वैदिक मॅथचे क्लासेस घेतात. मग मी त्यांच्याकडनं नंबर घेतला आणि सरांशी कॉन्टॅक्ट केला. आणि मग तिथून माझी जर्नी सुरू झाली.
0: अरे वा, खूप छान पद्धतीने हा तुमचा प्रवास सुरू झालेला आहे. म्हणजे काही गोष्टीत अडचणी आल्या पण तुम्ही त्या पार करून तुमचा इच्छा नक्की ही पूर्ण केली, आणि ते पण विशेषतः लग्नानंतर आपली स्वप्न आपली इच्छा पूर्ण करणं हे करण्यासाठी मोठं धैर्य लागतं आणि ते तुमच्यामध्ये आहेत. नक्कीच मला सुद्धा आणि आपल्या श्रोत्यांना सुद्धा खूप मोठी प्रेरणा आपल्याकडून मिळत आहे. मला सांगा की अबॅकसचे क्लासेस तुम्ही घेतात, तर ते अबॅकसचे क्लासेस तुम्ही कधीपासून घ्यायला सुरुवात केली?
1: आम्ही सरांकडे जसं अबॅकस शिकत होते, आमची अबॅकसचे फोर बेसिक लेवल कम्प्लीट झाली आणि लगेच मी अबॅकसचे क्लास घ्यायला सुरुवात केली. अजून पुढची ऍडव्हान्स लेवल आमची बाकी होती. तर सरांचंच म्हणणं आहे आम्हाला, तर नेहमीच आम्हाला सांगतात निपुण सर की शिकत असतानाच तुम्ही शिकवणं पण चालू करा, तर तुमची पण प्रॅक्टिस होते चांगली आणि मुलांना पण शिकवा, म्हणजे तुम्हाला आणखीन त्यात काय काय बदल नवीन करता येतील ते पण तुम्हाला कळते. म्हणून मग मी फोर बेसिक लेवल झाल्याबरोबरच घरी क्लासेस सुरू केले आणि खरंच त्यातून मला खूप फायदा झाला. म्हणजे जी प्रॅक्टिस आपण, कारण आपण स्त्रिया आहोत, आपल्याला घरातील कामं सांभाळून प्रॅक्टिसला वेळ देणं शक्य नसतं, पण तेच जेव्हा आपण क्लास घेतो आणि मुलांसोबत आपण प्रॅक्टिस करतो तेव्हा खूप आपली पण छान प्रॅक्टिस होते. तर असं करत मी माझी पहिली बॅच सुरू केली तेव्हा माझ्याकडे फक्त सहाच मुलं होती. मी सरांना पण बोलले, तर सर मला बोलले की असू द्या ताई, हे सहा मुलंच तुम्हाला सहाचे मुलं आणून देतील, तुम्ही यांनाच असं तयार करा की तेच तुम्हाला सहाचे मुलं आणून देतील, आणि तेच माझ्यासाठी मोठं मोटिवेशन होतं.
0: नक्कीच आपल्या गुरुंचा पाठिंबा मिळणं आपल्यासाठी खरंच खूप चांगली गोष्ट असते आणि त्याच मार्गदर्शनाखालून आपण शिकत असतो, आपण त्यांना जात असतो, त्यांच्या अनुभवातून आपण जात असतो, हे खूप चांगली गोष्ट आहे. ती तुम्हाला सुद्धा पुढे नेण्यात मध्ये मदत करते, म्हणजे गुरुंचा पाठिंबा, गुरुंचं पाठबळ, आपल्या गुरुंचं मार्गदर्शन हेच आपल्याला जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी पुढे नेत असतं. ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. अबॅकसचे क्लासेस तुम्ही घेतात, तर अबॅकस तुम्ही शिकवतात विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिकवता की ऑफलाईन पद्धतीने शिकवतात?
1: ऑफलाईन पद्धतीने शिकवतो.
0: बरं, मग जेव्हा तुम्ही क्लासेस घ्यायला सुरुवात केली तर तेव्हा आधीचे शाळेतले क्लासेस तर होतेच, मग अबॅकसचे जेव्हा क्लासेस सुरू केले तर ते क्लासेसचे मुलं आलेत का किंवा दुसरे काही मुलं येत होते, विद्यार्थी येत होते?
1: नाही, काही नवीन पण आले जे माझ्याकडे रेग्युलर क्लासला नव्हते, परंतु त्यांना कळलं तर ते बाहेरचे पण दुसरे पण मुलं माझ्याकडे आले.
0: अबॅकस शिकणाऱ्या मुलांमध्ये तुम्हाला काही सकारात्मक बदल दिसून येतात का?
1: हो, नक्कीच दिसून येतात मॅडम. जे मुलं म्हणजे ज्यांना मॅथमॅटिक्स विषय, असे दोन मुलं असे होते की त्यांना मॅथमॅटिक्स विषय म्हणजे आवडतच नव्हता मुळातच, त्यांना कॅल्क्युलेशनची भीती वाटत होती. पण जेव्हा ते अबॅकसला जॉईन झाले, मी त्यांना जबरदस्ती त्यांच्या पॅरेंट्सला सांगून की नाही तुम्ही याला जॉईन करा, तेव्हाच त्यांना आवड निर्माण होईल आणि नक्कीच त्यांना त्यांचा फायदा होईल. तर खरंच तसंच झालं, त्यांनी जेव्हा जॉईन केलं आणि जेव्हा ते बोटांवर कॅल्क्युलेशन करून सहज उत्तर देऊ लागले, पहिले छोटे छोटे कॅल्क्युलेशन घेतले ते सहज उत्तर देऊ लागले, तेव्हा त्यांचा कॉन्फिडन्स बिल्डअप झाला आणि मग त्यांना हळूहळू त्यांच्या मनातील जी मॅथमॅटिक्सची भीती होती ना ती संपत गेली. आणि काही मुलं तर अशी की ते बोलायला सुद्धा घाबरत होते, परंतु जेव्हा ते अबॅकस त्यांनी क्लास जॉईन केला आणि ते आन्सर देऊ लागले तेव्हा त्यांचं ते खुलून म्हणजे बोलू लागले. नंतर रेग्युलर क्लास मध्ये पण चांगल्या मॅथमॅटिक्स मध्ये परफॉर्मन्स देऊ लागले आणि एकदम मोकळ्या मनाने त्यांच्या अडचणी सांगायला सुरुवात केली त्यांनी, की जे दुसरीकडे ते बोलत नव्हते माझ्याकडे बोलायला लागले.
0: खूप छान सकारात्मक बदल मुलांमध्ये पाहायला मिळतो आहे अबॅकसमुळे. एकंदरीतच अभ्यासासाठी अबॅकस हे खूप महत्वाचा विषय ठरत आहे. मुलांना गणिताची तीन वाटतात, त्याच्यामध्ये गोडी निर्माण झाली पाहिजे आणि ही गोडी अबॅकसमुळे निर्माण होते.
1: अभ्यासात खेळत मुलं त्यातून शिकत असतात मॅथमॅटिक्स.
0: वा, नक्कीच. सावित्री अबॅकसमुळे तुमच्या आयुष्यात काही बदल झालाय का, त्याच्याबद्दल काही अनुभव?
1: हा, अबॅकसमुळे मॅडम मला ना, जसं मी जॉब सोडला, आता मी कंटिन्यू एका स्कूलमध्ये 10 वर्ष जॉब केला आणि अचानक म्हणलंय मला जॉब सोडून घरी बसावं लागलं, तर कुठेतरी असं मनाला खंत होती की मी आता घरी बसून करणार काय आणि कसे माझा दिवस कसा जात जाईल. आता हा आपल्याला दिवसभर काम करण्याची सवय होती. मी अबॅकसच्या क्लासेसला जॉईन झाले आणि खरंच ते माझ्यासाठी खूप सरांचं मार्गदर्शन इतकं छान ठरलं माझ्यासाठी की मला कुठलंच टेन्शन आलं नाही. नंतर माझा वेळ कसा जात गेला, सर होमवर्क द्यायचे, क्लास झाल्यानंतर होमवर्क करायचा, घरचं काम झाल्यानंतर वेळ कसा गेला आणि मला काहीच कळलंच नाही. त्याच्यामुळे असं कधी टेन्शन आलं नाही की मी आता घरी आहे. आणि एक नवीन मार्ग मला मिळाला, म्हणजे स्कूलमध्ये जॉब न करता आपण घरी आपलं स्वतःच क्लासेस चालू करू शकतो, हे सरांनी मोटिवेशन आम्हाला दिलं, नेहमी क्लासमध्ये देत असतात सर, आणि त्यातूनच मग माझ्याही मनात तीच जिज्ञासा उत्पन्न झाली की नाही आपण पण आपलं स्वतःच काहीतरी चालू करावं, आणि त्याच दिशेने मी वाटचाल करत आहे.
0: वा वा. आता तुमचे क्लासेस सांभाळून आणि घरची जबाबदारी सांभाळून हे सगळं सोबत तुम्ही कसं मॅनेज करता? कारण लग्नानंतर भरपूर जबाबदाऱ्या एका महिलेवरती येऊन पडतात आणि मग तिला तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वेळ मिळत नाही, तर अशातच तुम्ही तुमचं स्वप्न सुद्धा पूर्ण करत आहात आणि घरची जबाबदारी सुद्धा सांभाळत आहात. सगळ्या गोष्टी, घरची जबाबदारी आणि क्लासेस घेणं, ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही कसं मॅनेज करतात?
1: नाही आता घरातले म्हणजे माझे घरात आम्ही तीनच मेंबर आहोत, माझी मुलगी माझे हसबंड आम्ही तिघच आहोत, तर तेही मला खूप सपोर्ट करतात, त्याच्यामुळे शक्य होऊन जातं. आता जेव्हा मी अबॅकस शिकले आणि नवीन क्लास आपल्या अबॅकस ते म्हणजे रेग्युलर होतेच, पण त्यासोबत हेही चालू करायचं होतं, तर माझ्या मुलीने मला खूप हेल्प केली. तिने स्वतः माझ्यासाठी अबॅकस सरांनी एक पोस्टर आम्हाला फॉर्मॅट दिला होता बघण्यासाठी, तर त्यावरून तिने आपल्या मनाने छानच पोस्टर माझ्यासाठी क्लास साठी तयार केलं तिने, की मम्मी आपण असं असं ठेवूया, आणि तिने स्वतः मेहनत घेऊन ते बनवून दिलं आणि स्टेटसला वगैरे ठेवायला पण सुरुवात केली. जसं मी क्लास घ्यायची तेव्हा ती व्हिडिओ बनवायची आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना म्हणजे कसं आपण मीडियावर टाकू शकतो जेणेकरून ऍडव्हर्टाईज होईल आणि आपल्याकडे येतील, यात तिने मला खूप माझ्या मुलीने खूप मला मदत केली. आणि घरातील कामांमध्ये हजबंडची तर पहिल्यापासूनच मला साथ होती, की माझ्याकडनं मी जेव्हा क्लासला बसायची तेव्हा ते कधी नाईटच्या सेकंड शिफ्ट करून आले तरी स्वतःच त्यांच्या हाताने जेवण घेऊन बसून घ्यायचे, कधी असं बोलले नाही की नाही तू मी येतो तेव्हा तूच वाढून द्यायचं वगैरे असं काही नाही, ते स्वतः त्यांनी घरात कामाला पण मला मदत केली.
0: बाबा
1: त्याच्यामुळे एवढंच काही अवघड नाही वाटत आता.
0: खरंच जर नवऱ्याचा पाठिंबा असेल तर लग्नानंतर एक स्त्री सुद्धा तिचं स्वप्न पूर्ण करू शकते, तिच्या इच्छा पूर्ण
1: करू शकते. नक्कीच.
0: बरं, तुम्ही आजवरचा तुमच्या या प्रवासामध्ये आपल्याला पाठिंबा कोणाचा मिळालाय आणि तसंच मार्गदर्शन कोणाचं मिळालं आपल्याला?
1: पाठिंबा घरच्यांचा तर आहे, पण मार्गदर्शन म्हटलं तर नरेंद्र निकुम सरांचं खूप मार्गदर्शन आहे. कारण जॉब सोडल्यानंतर मी खचून एकदम घरी बसल्यानंतर मला एक नवीन दिशा दाखवण्याचं कार्य सरांच्या मार्फत झालेलं आहे, की तुम्ही फक्त त्याच क्षेत्रात नाही, तुम्हाला जर शिकवण्याची आवड आहे ना तर तुम्ही या नवीन गोष्टी शिकून याच्या मार्फतही तुम्ही मुलांपर्यंत पोहोचू शकतात आणि तुमच्या इच्छा पूर्ण करू शकतो. म्हणून नरेंद्र निकुम सर हे माझ्यासाठी खूप मोठे मार्गदर्शक ठरले.
0: आताच आपण नरेंद्र निकुम सरांचा उल्लेख केला जे ब्रेन ट्रेनचे डायरेक्टर आहेत, निकुम सरांशी आपली ओळख कशी झाली?
1: जसं की मी आधी पण बोलले मॅडम की मी अबॅकस क्लास करण्यासाठी मी शोधतच होते, मी म्हणजे ऑनलाईन क्लास कुठून मला मिळतील ते शोधतच असताना मला माझ्या फ्रेंडकडनं कळलं. माझी फ्रेंड ऑलरेडी 2 वर्षापासून सरांकडे शिकत होती, मग तिने मला सांगितलं की अगं इकडे तिकडे दुसरीकडे खूप पैसे घेतात आणि तिथं जॉईन करण्यापेक्षा तू सरांकडे जॉईन कर. मग मी तिच्याकडनं नंबर घेतला आणि सरांना कॉल केला, सरांशी कॉन्टॅक्ट केला आणि मग तेव्हा सरांशी बोलले.
0: आपल्या श्रोत्यांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी काय संदेश द्याल?
1: विद्यार्थ्यांसाठी मी हेच सांगेल, हे एक चांगलं टूल आहे, ते प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना शिकवावं, अबॅकस वेदिक मॅथ आपल्या मुलांना शिकवावं आणि त्यांना त्यांचं मॅथमॅटिक्स जी भीती आहे ती दूर करण्यासाठी मदत करावी आणि त्यांना आयुष्यात पुढे जाण्यास मदत करावी.
0: खरंच तुमचा हा प्रवास एकंदरीत सगळ्याच महिलांसाठी आणि आपल्या श्रोत्यांसाठी सुद्धा खूप प्रेरणादायक आहे. खरंच ही खूप चांगली गोष्ट आहे. तुमच्या सगळ्यांची टीम खूप सुंदर आहे आणि प्रत्येक जण सरांबद्दल भरभरून बोलत असतो, त्यांचं कौतुक करत असतो. सरांमुळे त्यांना आज एक मानाचं स्थान मिळालं.

0: आहे नो डाऊट, त्यात तर खरीच तुमची मेहनत आहे. पण जी एक संधी देण्यासाठी काहीतरी गोष्ट घडावी लागते ना, तर ती संधी
1: त्यामुळे आम्हाला मिळते. सरांमुळे आम्हाला ती संधी प्राप्त झाली. आणि सरांच्या बाबतीत मी एवढं सांगेल मॅडम की ती मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे सरांची. आणि वेश साधा पण विचार अनमोल आहे सरांचे खूप.
0: वा वा, त्यांच्याचमुळे तुम्ही सुंदर पद्धतीने जे काम करत आहेत तर तुमची स्वतःची एक ओळख निर्माण झाली आहे. खरोखरच तुमचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणा ठरेल आणि तुम्हा सर्वांचं खूप खूप कौतुक आहे. तुमची ही जी साखळी अॅबॅकसचा हा प्रसार तुम्ही असंच करत राहा, मनापासून तुम्हाला मी शुभेच्छा देते. मॅडम आज वेळ काढलात आणि इतकी छान माहिती दिलीत, तुम्ही खूप सुंदर पद्धतीने संवाद साधलात, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानते.
1: विश्वासासाठी पण मी एवढं बोलू इच्छिते. ही रेडिओ विश्वासच्या पूर्ण टीमला खूप खूप धन्यवाद की ते नेहमीच आमच्या ब्रेन ट्रेन फॅमिलीतील साईंचा ज्या कीर्ती आहे त्यांची ती कीर्ती लोकांपर्यंत पोहोचवण्यास या माध्यमातून नेहमीच मदत करत असतात. तर मी आमच्या फॅमिलीतर्फे रेडिओ विश्वासचा खूप खूप धन्यवाद म्हणेल.
0: खरंच खूप छान वाटलं आपल्याशी बोलून. तुम्हाला पुन्हा एकदा मी तुमच्या प्रवासासाठी आणि तुमच्या पर्सनल लाईफसाठी सुद्धा शुभेच्छा देते. श्रोते हो, या कार्यक्रमात मी आरजे मुग्धा आपला निरोप घेते, पण पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: हिंदी मराठी सिनेसृष्टीतले खुमासदार किस्से, आठवणी आणि कलाकृतीच्या निर्मिती मागच्या न ऐकलेल्या रंजक कहाण्या या सगळ्याच गोष्टींना जाणून घेऊया. याद किया दिल ने कहा हो तुम या कार्यक्रमातन सादर करते आहेत धनंजय कुलकर्णी. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 9:30 फक्त रेडिओ विश्वासवर. कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव न्याय संवाद. जरूर ऐका तर सोमवारी 12:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी 8:30 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत अनामिका या चित्रपटामधलं. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजात.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: आता ऐकणार आहोत उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरामध्ये. संगीत दिलं आहे अंदू मलिक यांनी. चित्रपट अब तुम्हारे हवाले वतन साथियों.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: ऐकूया अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं समीर ह्यांचं गीत. संगीत दिलं आहे जतीन ललित यांनी आणि चित्रपट आहे ढई अक्षर प्रेम के.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
1: कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर आणि बाबला मेहता यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. चांदणी चित्रपटामधल्या या गीताला संगीताने सजवलंय शिवहरे यांनी.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात बिखरे मोती या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांनी आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: सिने संगीत समृद्ध करणारे गीतकार, संगीतकार, अभिनेते आणि अभिनेत्री या नक्षत्रमाळेतून सुमधुर गीतांचे गुंफण घेऊन येणारा कार्यक्रम गीत प्रतिमा ऐका दर रविवारी रात्री 8 वाजता, तर पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 8 वाजता. सादर करते रामचंद्र कुलकर्णी, फक्त रेडिओ विश्वासवर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आनंद बक्षी यांचं गीत खतरों के खिलाडी या चित्रपटामधलं. ऐकूया मोहम्मद अजीज आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं, संगीतकार लक्ष्मीकांत बैरेलाल.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: हे गीत ऐकूयात कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं, संगीतकार रवींद्र जैन यांची गीतरचना. ऐकूया जंगबाज या चित्रपटामधली.

आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायलेले गीत आता ऐकणार आहोत. दिल दिया दर्द लिया या चित्रपटामधलं हे गीत आहे शकील बदायनी यांचं. संगीतकार नौशाद.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा, अशी आरजे श्रद्धा. रसिकहो रेडिओ विश्वासच्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो आणि त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेत असतो. यासोबतच नाशिकमध्ये घडणाऱ्या घडामोडींचा आढावा देखील आपण घेत असतो. याच अनुषंगाने आज माझ्याशी गप्पा मारण्यासाठी रेडिओ विश्वासच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत नाशिकच्या सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, श्रीमती अर्पिता ठुबे मॅडम. आपल्याला तर माहितीच आहे की सध्या महाराष्ट्रात निवडणूक आयोगाकडून मतदार यादीच्या विशेष पुनर्निरीक्षणासाठी SIR म्हणजेच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन मोहीम राबवली जात आहे. या प्रक्रियेअंतर्गत मतदार यादीतील त्रुटी दूर करणं, नवीन मतदारांची नावं समाविष्ट करणं आणि बोगस नावं वगळणं ही कामं केली जातात. याच विषयावरती अधिक माहिती देण्यासाठी मॅडम खास आज उपस्थित आहेत. तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. मॅडम, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं.
1: थँक्यू.
2: आणि सगळ्यात आधी तर तुमचे आभार की इतक्या तुमच्या बिझी शेड्यूल मधून तुम्ही आज वेळ काढून इथे आलात.
1: नो माय प्लेजर.
2: मॅडम विषयी सांगायचं म्हणजे त्या स्वतः इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत आणि त्यांना 214 रँक मिळालेली आहे आणि आता सध्या त्या नाशिकचा पदभार सांभाळतात. तर थोडस तुमच्या विषयी जाणून घ्यायला आवडेल की आपलं बालपण कुठे गेलं आणि आपण IAS ऑफिसर व्हायचं कधी ठरवलं. तर आपण इलेक्ट्रिकल इंजिनियर आहात, मग स्पर्धा परीक्षा देणं हे सगळं कधी सुरू झालं?
1: मी तर बॉर्न अँड ब्रॉटअप ठाणेमध्ये आहे आणि माझं सगळं एज्युकेशन ठाणे आणि मुंबईमध्येच झालं होतं. माझं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मुंबई अंधेरीमध्ये जे आहे कॉलेज तिकडे झालं होतं. आणि UPSC द्यायचं हे काही माझं भरपूर लोकांसारखं लहानपणाचं तर ड्रीम नव्हतं. मी माझ्या इंजिनिअरिंगमध्ये जेव्हा ऑप्शन्स बघत होती, करिअर ऑप्शन्स आपल्याला काय करायचे आहेत, त्यामध्ये माझं बाकीच्यांसारखं जसं हर्ड मेंटॅलिटी असते तसं माझं पण डोक्यात होतं की मी बाहेर जाईल, GRE देईल आणि बाहेर मास्टर्स करेल. बट समहाव माझं गट होतं की द काइंड ऑफ वर्क जे मला करायचं होतं म्हणजे समथिंग विच इज मोर एम्पॉवरिंग, लोकांना हेल्प पण होईल, ॲट द सेम टाइम इट विल बी अ गुड करिअर ऑप्शन फॉर मी. तसा ब्लेंड जो राहील तसं टाईपचं करिअर मला UPSC थ्रू जे IAS ऑफिसर्स बनतात ते वाटलं. त्यामुळे मग मी आय डिसाइडेड टू गिव्ह दिस एक्झाम आणि मग मी माझं इंजिनिअरिंग झाल्याबरोबर एक्झाम द्यायला सुरुवात केली आणि मग IAS ऑफिसर झाले.
2: मस्तच. तर आता मूळ मुद्द्यावर येऊया. आपण आज ज्या विषयावरती गप्पा मारण्यासाठी भेटलो आहोत, SIR म्हणजे नेमकं काय त्याबद्दल थोडं सविस्तर तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे.
1: सो SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षण. ह्याचं बेसिकली हे असतं की आपल्या मतदार यादीला आपण त्रुटीमुक्त करतो आणि अद्ययावत करतो, म्हणजे अपडेट करतो आपण त्याला. तर आपली जी इलेक्ट्रल रोल आहे ही SIR प्रोसेस ह्याच्या आधी 2002 झाली होती आणि आता त्याच्यामध्ये आता खूप सारे लोक मायग्रेटेड झाले असतील किंवा डेथ झाली असेल किंवा काही डुप्लिकेट एंट्रीज असतील. तर बेसिकली आपल्या ज्या इलेक्ट्रल रोल आहे, आपली मतदार यादी आहे, ह्याला प्रॉपरली अपडेट करणं, जे पात्र नागरिक आहेत त्यांचं नाव समाविष्ट असलं पाहिजे आणि काही चुका असतील, कोणाच्या काही दुरुस्ती असतील, त्या आपल्याला अपडेट करून घ्यायच्या आहे. हे आपलं स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन जे SIR आहे, या प्रोसेस थ्रू आपण ह्याचा मेन उद्देश आहे.
2: नक्कीच. तर ह्यासाठी लागणारी कागदपत्र नेमकी कोणती आहेत त्याबद्दल काय सांगाल?
1: तर कागदपत्र असं एक्झॅक्टली लागत नाही. आपलं समजा नाव ऑलरेडी इलेक्ट्रल रोल किंवा मतदार यादीमध्ये जर असेल तर आता सध्या आपलं नाशिकमध्ये जसं महाराष्ट्रामध्ये हाऊस टू हाऊस एन्युमरेशन फॉर्म भरण्याचा प्रोग्राम सुरू आहे. म्हणजेच आपले जे BLO असतात हे घरोघरी जातात आणि लोकांना त्यांचं एन्युमरेशन फॉर्म देतात. त्याच्यामध्ये त्यांनी डिटेल्स भरून ते व्हेरीफाय करून घ्यायचे असतात की त्यांचं नाव मतदार यादीमध्ये कुठे होतं. त्यांच्या समजा त्यांचं नाव नव्हतं 2002 यादीमध्ये तर त्यांच्या आई वडिलांचं किंवा त्यांच्या आजी आजोबांचं नाव होतं 2002 यादीमध्ये कुठे होतं त्याची माहिती त्यांनी भरायची आहे. करंट त्यांचे डिटेल्स भरायचे आहेत आणि त्यांनी BLOंना तो फॉर्म भरून द्यायचा आहे. म्हणजे ते BLO व्हेरीफाय करतील आणि त्यांचं एन्युमरेशन कम्प्लीट होईल. जर तुमचं नाव नसेलच कुठे 2002 यादीमध्ये किंवा तुमच्या आई वडिलांचं कुठे नावच नसेल 2002 तर आपल्याला नंतर ते फॉर्म तरी सुद्धा भरायचा आहे एन्युमरेशन फॉर्म. आणि 5 ऑगस्ट नंतर जेव्हा एक ड्राफ्ट इलेक्टोरल रोल आपला पब्लिश होईल त्याच्यानंतर त्यांना काही ज्या व्यक्तींचं नाव नव्हतं किंवा त्यांचं काही प्रॉब्लेम होता त्यांना नोटीस जातील आणि त्यांनी येऊन सुनावणीला उपस्थित राहायचं आणि तेव्हा त्यांनी डॉक्युमेंट द्यायचे. सो ऍज ऑफ नाव जेव्हा हाऊस टू हाऊस चालू आहे तेव्हा काहीच डॉक्युमेंट द्यायची गरज नाहीये. फक्त जर त्यांचा फोटो अनक्लिअर असेल किंवा प्रॉपर नसेल तर त्यांनी फोटो फक्त त्यांचा देऊ शकतात ते BLOंकडे. बट सध्या डॉक्युमेंट ऍज सच लागत नाहीयेत.
2: नक्कीच. पण माझं असं प्रश्न आहे की ज्यांचं नाव ऑलरेडी मतदार यादीमध्ये आहे तर त्यांनी ही प्रोसेस पुन्हा करायची गरज आहे का, किंवा जर का यादीतून नाव वगळलं गेलं तर त्यासाठी काय खबरदारी घेतली पाहिजे?
1: तर ज्यांचं नाव ऑलरेडी मतदार यादीमध्ये ऑलरेडी असेल तरी सुद्धा त्या सगळ्यांनी ही प्रोसेस करायची आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्याला ही इलेक्ट्रो मतदार यादीला परत एकदा चेक करायचंय, व्हेरीफाय करायचंय. तर जस्ट बिकॉज तुम्हाला वाटतंय की तुमचं नाव ऑलरेडी आहे तर आपल्याला फॉर्म भरून घ्यायची गरज नाहीये, व्हेरीफाय करायची गरज नाही, हे चुकीचा समज आहे. आपल्याला ते माहिती जी आहे तीच फक्त एकदा चेक करून घ्यायची आणि ती ओके करून व्हेरीफाय करून द्यायची आहे. आणि फक्त बीएलओ येतात तेव्हा आपण भरून घेणं असंच नाही आहे. तुम्ही स्वतः सुद्धा करू शकता ऑनलाईन. voter.eci.gov.in हे एक वेबसाईट आहे ज्यावर जाऊन तुम्ही सेल्फ एन्युमरेशन करू शकता. म्हणजेच त्यामध्ये तुम्ही तुमचं रजिस्टर करू शकता, तुमचे एपिक नंबर आणि डिटेल्स टाकून व्हेरीफाय करू शकता की तुमचे डिटेल्स बरोबर आहेत की नाही, आणि यू कॅन जस्ट सबमिट करू शकता. तर हे दोन वेज आहेत आपलं हे करणं, मतदार यादीमध्ये आपलं नाव चेक करणं आणि अपडेट करण्यामध्ये, आणि सगळ्यांना हे करायचंच आहे. आणि जस्ट जर इन केस तुमचं नाव ह्याच्यामध्ये ही प्रोसेस झाली नाही, जी आपली 29 जुलै पर्यंत सुरू आहे, ही प्रोसेस नाही झाली, तर तुमचा जो ड्राफ्ट आम्ही 5 ऑगस्टला ड्राफ्ट इलेक्टोरल रोल, जो मतदार नोंदणीचा रोल आहे, तो आम्ही जेव्हा पब्लिश करू त्यामध्ये तुमचं नाव जर नसलं तर त्याच्यानंतर दोन महिन्याचा कालावधी असणार आहे ज्यामध्ये तुम्ही ऑब्जेक्शन किंवा तुमचा क्लेम सबमिट करू शकता, आणि त्यामध्ये तुम्ही सांगू शकता की मग तेव्हा तुम्हाला डॉक्युमेंट्स घेऊन यायचं आणि प्रूफ करावं लागेल की आम्ही मतदार आहोत आणि आम्हाला परत यादीमध्ये घ्या असं. त्यामुळे सगळ्यांना महत्वाचं आहे हे करणं.
2: वा, खूपच छान. तर पुढचा प्रश्न माझा असा आहे की अनेक अशा व्यक्ती आहेत की एकतर काही वयस्कर लोक आहेत, वृद्ध लोक आहेत किंवा काही दिव्यांग आहेत, आणि काही लोक असे आहेत की ते अति दुर्गम भागामध्ये राहतात. मग यांच्यासाठी काही प्रशासनाने काही वेगळ्या अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत का?
1: तर बेसिकली सगळ्यांसाठी, जे दिव्यांग असो किंवा जे आपण म्हणतो दुर्गम भागातले असो, आमचे बीएलओ तिकडे स्वतःहून पोहोचतायत, तिकडे स्वतः त्यांच्या घरी जाऊन त्यांना सगळं भरून सगळं भरण्यामध्ये हेल्प करतायत, त्यांची माहिती काढून देतायत. तर ह्यामध्ये सेपरेट असं करण्याची गरजच नाही, कारण प्रत्येक सिटिझनसाठी, प्रत्येक मतदारासाठी आमचे बीएलओ हाऊस टू हाऊस जाऊन त्यांना फॉर्म भरून घेत आहेत त्यांचं.
2: नक्कीच, एकूणच हा सगळाच विषय किती महत्वाचा आहे त्याचं गांभीर्य प्रत्येकाने लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि जसं मॅडमने आपल्याला मार्गदर्शन केलं तसंच आपण सगळ्यांनी वागूया, आपण एक सुजाण नागरिक असल्याचं कर्तव्य पार पाडूया. तर जाता जाता एक शेवटचा प्रश्न की रेडिओ विश्वासच्या माध्यमातून ऐकणाऱ्या सगळ्या जनतेला काय अपील कराल की ही प्रोसेस पूर्ण करणं किती गरजेचं आहे या संदर्भात?
1: मी सगळ्यांना हेच सांगू इच्छिते की आपल्या लोकशाहीसाठी सर्वात महत्वाचं गोष्ट म्हणजे मतदान करणं आहे. आणि जर आपण आपल्या मतदार यादीला प्रॉपर नाही केलं, अद्ययावत नाही केलं, तर आपल्याला जी आपली इलेक्शन प्रोसेस आहे ती ट्रान्सपेरंटली आणि पारदर्शक प्रमाणे होणार नाही. त्यामुळे सगळ्यांचा हा, जसं मतदान सगळ्यांचा अधिकार आहे, तसंच त्यांचं हे महत्वाचं, त्यांचं ड्युटी पण आहे सगळ्या लोकांची की त्यांनी या SIR प्रोसेसमध्ये स्वतः सहभाग करून, बीएलओंना मदत करून, स्वतः सेल्फ एन्युमरेशन करून या प्रोसेसला सक्सेसफुली सगळ्यांनी पार पाडावं.
2: नक्कीच, धन्यवाद मॅडम. अतिशय उपयुक्त अशी माहिती आपण योग्य वेळेत आपण सगळ्या नागरिकांपर्यंत पोहोचवतो आहोत. आज तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी गप्पा मारल्या आणि इतकी छान माहिती दिली, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आणि अशीच उत्तरोत्तर आपली प्रगती होत राहो अशा सदिच्छा देते. धन्यवाद.
1: थँक्यू, थँक्यू सो मच.
2: तर मंडळी, आज आपण SIR ह्या विषयावरती विशेष मार्गदर्शन मिळवलं IAS अधिकारी अर्पिता ठुबे यांच्याकडून, ज्या सध्या सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक ह्या पदावरती धुरा सांभाळत आहेत. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम अटी लागू.
2: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

नमस्कार नाशिककर, मी महेश मांजरेकर बोलतो आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

नाटकांपासून मराठी रंगभूमी आणि दर्जेदार नाट्यसंगीताचा आस्वाद घेऊया आमच्या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमातून दररोज संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटरब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. हे गीत आहे दो चोर या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

नमस्कार, मी सयाजी शिंदे. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: रसिका हो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा, अशी आरजे श्रद्धा. रसिका हो विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. मंडळी, गेल्या 2 वर्षापासून आपण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांशी ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून गप्पा मारतो आहोत. त्याचं निमित्त आहे ओपन लीग फाउंडेशन आणि संजय दालमिया सर यांनी सुरू केलेलं विनोबा हे ॲप, ज्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी राबवलेल्या उपक्रमांचे व्हिडिओ आणि त्याच्या पोस्ट ह्या शेअर केल्या जातात आणि त्यातूनच सर्वोत्कृष्ट पोस्टला पोस्ट ऑफ द मंथ नावाचं रिवॉर्ड मिळत असतं. आणि ज्या शिक्षकांचा सन्मान जिल्हाधिकाऱ्यांच्या हातून होतो त्याच शिक्षकांना आपण रेडिओ विश्वासच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित करतो आणि त्यांचा प्रवास जाणून घेतो. तर ह्याच अनुषंगाने आजच्या भागात माझ्यासोबत आहेत श्री अमोल दशरथ गजबार सर, जे आलेले आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवडा सर दिंडोरी नाशिक ह्या ठिकाणाहून. तर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारूया आणि एकूणच त्यांचा प्रवास जाणून घेऊया. नमस्कार सर.
1: नमस्कार मॅडम.
0: कसं वाटतंय आज इथे येऊन?
1: आज इथं प्रथमतः तर मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करेल की आज या ठिकाणी येण्याची मला संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल. खरं तर पहिलीच मुलाखत आहे, याच्या अगोदर कधी असं प्रसंग आलेला नाही. थोडी धाकधूक पण आहे, परंतु एक कुठंतरी आपण विनोबावर ज्या पोस्ट टाकल्या किंवा विद्यार्थ्यांच्या सहभागाची नोंद आपण त्या ठिकाणी केलेली, त्याचं कुठंतरी आज चीज झालं अशी पण एक भावना आहे.
0: बर, आपण किती वर्षापासून शिक्षक म्हणून कार्यरत आहात?
1: मी 12 जानेवारी 2009 पासून कार्यरत आहे.
0: बर.
1: आणि विशेष म्हणजे 12 जानेवारी हा

0: दुसरी बदली 16 ऑक्टोबरला गुळेगाव या ठिकाणी निफाड तालुक्यात झाली होती आणि आता 25 जूनला पदवीधर म्हणून पदोन्नतीने कवडासर या ठिकाणी रुजू झालेलो आहे.
1: अरे वा, बर छान. मग आता एवढ्या वर्षात अनेक अनुभव आले असतील, अनेक वेगवेगळे विद्यार्थी भेटले असतील.
0: हो, तर सांगायचं झालं तर सुरुवात ही निफाड तालुक्यापासून झालेली आहे, त्याच्यामुळे तिथली शिस्त, कामाची पद्धत याचा एक विशिष्ट असा पगडा माझ्या शैक्षणिक कारकिर्दीवर झालेला आहे. निफाडमध्ये दहेगाव ही एक रस्त्यावरची शाळा होती आणि त्या ठिकाणची सर्व मुलं, विनसुर या थोडं मिनी शहर आहे तर त्या शहरापासून एक 7-8 किलोमीटरवर आहे, तर ते मुलं तिथं रयत शिक्षण संस्थेचं मोठी शाळा आहे, तर त्या शाळेमध्ये सेमी इंग्लिशसाठी त्या ठिकाणी डिमांड असते विद्यार्थ्यांची. तर दहेगाव या ठिकाणाहून जे जाणारे मुलं असायचे तर ते आमचे तिथं चमकायचे विनसुरच्या शाळेमध्ये, म्हणून निफाडमधला एक अनुभव अतिशय समृद्ध करणारा आहे. आणि त्यानंतर मोहगाव या ठिकाणी आल्यानंतर मोहगावला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी काम उभं करण्याची संधी मिळाली. मोहगावचा पट आम्ही गेल्यानंतर कमी होता 2018ला, तो आम्ही माझे मित्र प्रशांत भोसले सर म्हणजे माझे सहकारी होते, तर आम्ही दोघांनी मिळून जवळपास तिथं 53 ते 55 पट वाढवण्यास त्या ठिकाणी म्हणजे तिथे एक भरीव कामगिरी त्या ठिकाणी करता आली. लोकसहभाग पण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमा करून शाळेचं रूप बदलता आलं.
1: वा, मस्तच. बरं, तुम्हाला विनोबाची ओळख कुठल्या शाळेत असताना झाली होती?
0: विनोबाची ओळख मला मोहगावच्या शाळेत असताना झाली होती. मोहगावला असताना असं राहायचं की माझे सहकारी शिक्षकांची पहिल्या एक अगोदरच्या मंथला जर पोस्ट ऑफ मंथ असेल तर माझी दुसऱ्या मंथला राहायची, म्हणजे आम्ही दोघांचं सायमल्टेनियसली त्या ठिकाणी निवड होऊन आणि विद्यार्थी पण चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची पण साथ होती, त्यामुळे त्या ठिकाणच्या पोस्ट आणि तिथंच आम्हाला विनोबाची ओळख होऊन गेली.
1: बर बर. मग ते जेव्हा सगळं समजलं की अशा पद्धतीचा ऍप आहे, आपण पोस्ट टाकायच्या, मग तेव्हा कधी अवघड गेलं का की बापरे आता हे व्हिडिओ कसे काढायचे, मुलांना कंट्रोल करणं, किंवा मग आपण टेक्नॉलॉजीशी इतकं यूज टू नसतो, मग ते व्हिडिओ पोस्ट करताना कधी अडचणी आल्या का, असं काही झालं का?
0: टेक्नॉलॉजीचा जर विचार केला तसा तर आम्ही कोरोना कालावधीमध्ये मुलांना कॅमेऱ्यासमोर कसं उभं राहायचं, काय करायचं, सर्व शाळा बंद होत्या, परंतु आमची जी शाळा होती, आम्ही मळ्यातली शाळा, त्याच्यानंतर मंदिरातली शाळा, पाठ होता पाठावरची शाळा, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा त्या ठिकाणी आम्ही भरवायचो, त्यामुळे मुलांना कॅमेऱ्यासमोर येण्याची सवय होती बऱ्यापैकी, त्याच्यामुळे जी मोठी मुलं होती तर ती लहान मुलांना पण त्या ठिकाणी सांभाळून घ्यायची किंवा त्यांना सांगायची की तुम्ही असं केलं पाहिजे. आणि व्हिडिओ एडिटिंगची ऑलरेडी थोडं युट्यूबवर काम करत असल्या कारणामुळं व्हिडिओ एडिटिंगची सवय होती, तरी देखील युट्यूब किंवा फेसबुकला जे आपलं व्ह्यूज मिळतात ती पद्धत आणि युनोबाची जी पद्धत आहे ती थोडी वेगळी आहे. इकडे आपल्याला शिक्षकांनी लाईक करावं लागतं तेव्हा आपले व्ह्यूज वाढतात, तेव्हा आपल्याला तिथं जे आपली पोस्ट थोडे वरती सरकते, तर ही याच्यासाठी खूप मशागत करावी लागायची. आणि आमचे मित्र ते भोसले सर ते बऱ्यापैकी आमच्या दोघांचं हँडल करून घ्यायचे, आणि म्हणजे त्यांचं पण श्रेय आहे बाबा त्याच्यामध्ये माझं, तर आम्ही दोघं पण एकमेकांना सहकार्यानं त्या गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशा पोहोचतील यासाठी प्रयत्न करायचो. ही गोष्ट खरंच म्हणजे अवघड आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मेहनत घ्यावी लागते.
1: बरोबर बरोबर. त्यावेळेला तुमच्याकडे कितवीचा वर्ग होता?
0: माझ्याकडे पहिली दुसरीचा वर्ग होता.
1: छोट्या मुलांना टॅकल करणं जास्त अवघड असतं की मोठ्या मुलांना?
0: नाही, छोट्या मुलांना, कारण त्यांना आपण सूचना दिलेली असते वेगळी आणि मुलं वेगळीच थोडी कृती करतात. परत मग रिव्हिडिओ घ्यावा लागायचा, मेमरी फुल होऊन जायची, परत ते डिलीट करायचं, परत घ्यायचं.
1: अच्छा बर. आणि असं करत करत आपण साधारण किती पोस्ट शेअर केल्या आतापर्यंत?
0: 130-140 काहीतरी पोस्ट आहेत माझ्या.
1: बर.
0: मुलांच्या काय असतील किंवा वैयक्तिक शैक्षणिक माहितीच्या असतील अशा सर्व.
1: बर, तेच मला थोडस जाणून घ्यायचंय की आपण कोणकोणत्या विषयांवरती आपण हे पोस्ट टाकल्या होत्या, त्यात काही सांगता येईल का?
0: पोस्ट ज्या आहेत स्पेलिंग बी विचारायच्या, त्याच्यानंतर आम्ही जे लोकसहभाग घेतलेला आहे तो, आणि वर्गामधले जे काही उपक्रम असायचे तर त्या उपक्रमांच्या देखील पोस्ट असायच्या. मुलांना माझा एक उपक्रम होता की 24 शब्दामध्ये सर्व मुळाक्षरे मुलांना शिकवण्यासाठी, सुरुवातीला पहिली दुसरीची जी मुलं असतात त्यांना मुळाक्षरांची ओळख होणं खूप महत्वाचं असतं, त्या दृष्टिकोनातून 24 असे शब्द मी तयार केले होते की त्याच्यामध्ये जवळपास आपल्याला 48 मुळाक्षर त्याच्यामध्ये कव्हर होऊन जायचे. फक्त लुरु हे एक हे आहे, सूर आहे, तर त्याच्यावरचा एक क्लुप्ती म्हणून शब्द होता तो पण त्याच्यामध्ये घेतलेला असल्यामुळे असे 52 मुळाक्षर आपल्याला तिथे यायची.
1: बर, आणि या व्यतिरिक्त मग

0: का अभ्यासक्रम थोड्या वेळासाठी बाजूला ठेवला तर जयंती पुण्यतिथी असतील किंवा सणवार असतील हे आपण कसे साजरे करतो आपल्या शाळेत?
1: आम्ही आमच्या शाळेमध्ये हे मुलांना त्या ठिकाणी पेहराव करून यायला सांगून याचे देखील आम्ही पोस्ट बऱ्यापैकी त्याच्यावर टाकलेले आहेत.
0: त्यामध्ये सगळेच सणवार?
1: हो सगळे सणवार. म्हणजे आता पहिला जो येतो सण आपला तो आषाढी एकादशी असते. आषाढी जुलैमध्ये तिथून जसे पुढचे सण येतात सगळे, आषाढी एकादशी असेल, आपले गणपती उत्सव असेल, त्याच्यानंतर गोकुळाष्टमी असेल, हे सर्व सण म्हणजे बऱ्यापैकी हे जे उपक्रम होते ते हे आम्ही सगळे कव्हर करायचो.
0: या व्यतिरिक्त मग दप्तर मुक्त शनिवार मध्ये आपण काही ऍक्टिव्हिटीज घेतो का वेगळ्या?
1: हो दप्तर मुक्त शनिवार मध्ये त्या ठिकाणी जे कागदी वस्तू आहेत त्या बनवायच्या आहेत, तो एक उपक्रम असायचा. त्याच्यानंतर आपल्याला जे महाराष्ट्र शासनाने जे दप्तर मुक्त शनिवारची जी पुस्तिका दिली होती त्यातले बरेचसे उपक्रम आम्ही नियमितपणे घेत असायचो.
0: आणि परस बाग वगैरे आपल्या शाळेला आहे?
1: हो मॅडम, मोहगावला भरीव कांती तर काम होतं आमचं. मोहगावला परस बाग होती, आम्ही स्वतंत्र अशी आमची शेवग्याची बाग होती त्या ठिकाणी. शेवग्याच्या शांगा शाळेचा जो पाठीमागचा जो भाग होता तर त्या ठिकाणी आम्ही शेवग्याची बाग लावलेली होती. तिथून शेवग्याची बाग, त्याच्यानंतर वांगे, हे असे भेंडी, हे वाल, ते असे सर्व परस बागेचे असल्या कारणामुळे तिथे परस बागेचे पण व्हिडिओ त्याच्यामध्ये आम्ही पोस्ट करायचो.
0: इतर शिक्षक पण काही पोस्ट टाकत असतात तर ते तुम्ही बघायचा आणि मग ते पण कधी अनुकरण केलं आपल्या मुलांबरोबर असं कधी काही केलं का?
1: हो केलं अनुकरण. म्हणजे याच्यामध्ये ना जे पाडे तयार करण्याची पद्धत असेल तर याच्यावरच्या काही पोस्ट होत्या. त्याच्यानंतर काही शाळांमध्ये दप्तरमुक्त जो शनिवार आहे त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी विद्यार्थी संख्या जास्त आहे तर तिथले काही उपक्रम बऱ्यापैकी म्हणजे बऱ्यापैकी म्हणण्याऐवजी अतिशय स्तुत्य असे उपक्रम होते ते देखील आम्ही आमच्या विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन राबवण्याचा प्रयत्न करायचो.
0: बर, हे व्हिडिओज काढायला सुरुवात केल्यानंतर मुलांमध्ये अशी कधी चुरस निर्माण झाली का की सर माझा पण व्हिडिओ काढा?
1: हो
0: असं काही
1: रील माझा रील बनवा बाबा. मध्यंतरी ते आपलं आमच्या पप्पाने गणपती आणला हे गाणं खूप व्हायरल झालं आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना असं वाटलं की आपली पण रील बनवली गेली पाहिजे. तर मुलं स्वतः सांगायची की सर आमची रील बनवा. इंग्रजीच्या बाबतीत इंग्रजीचे हे असतील, ऍक्शन्स असतील, वर्गातले जे कॉन्व्हर्सेशन असतील त्याच्यामध्ये मुलांना एक वेगळा इंटरेस्ट आला की नाही बाबा आपण जर पाठ करून आलो किंवा सहभाग घेतला तर आपण युट्यूबला किंवा इकडं विनोबाला येतो आणि विनोबाचं असं होतं ते जे बक्षीस मिळायचं ते सर्व मुलांना माहीत राहायचं की आता आपल्याला बक्षीस मिळणार आहे. मग ते आम्ही पूर्ण शाळेमध्ये वापरायचो त्याच्यामुळे आपल्याला बक्षीस पण मिळतं आणि आपल्याला याच्यावर युट्यूबला पण येता येतं किंवा विनोबावर पण येता येतं. याच्यामुळे मुलं म्हणजे तयारच असायची बाबा नाही आमचा व्हिडिओ बनवा आमचा.
0: अच्छा, विनोबाच्या वापरानंतर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत काही वाढ झालेली लक्षात आली?
1: हो निश्चितच मॅडम, गुणवत्तेत अशी वाढ झाली. आमचे विद्यार्थी केंद्रस्तर असेल, आपले जे जिल्हा परिषद अध्यक्ष शिक्षक स्पर्धा होता नाशिक जिल्ह्यामध्ये तर त्याच्यामध्ये केंद्रस्तर, बीट स्तर, जिल्हा स्तरापर्यंत आमचे विद्यार्थी स्पेलिंग बीला जायचे. म्हणजे एक विनोबामुळे एक चुरस झाली की नाही बाबा आपल्याला स्पेलिंग पाठ केला पाहिजे आणि स्पेलिंग बीच्या स्पर्धेमध्ये विद्यार्थी चांगल्या नैपुण्यासह त्या ठिकाणी त्यांचं सादरीकरण करायचे.
0: मग पालकांचा दृष्टिकोन काही बदललेला जाणवला का की आमचे मुलं छान इंग्रजी बोलतात किंवा स्पेलिंग त्यांचे पाठ आहेत?
1: हो पालकांचा भी दृष्टिकोन तसाच आहे. पट कमी जेव्हा होता आमचा तेव्हा आम्ही पालकांना आग्रह करायचो की आम्ही हे सर्व गोष्टी करून घेऊ, इंग्लिश मिडियमला तुम्हाला आम्ही काही गरज पडू देणार नाही. तर मग आम्ही कर्सिव पण चालू केलेलं होतं. एक आमची 19-20 जी बॅच होती तर ते बॅचला आम्ही कर्सिव पण पूर्ण घेतलं म्हणजे कोरोनाच्या कालावधीमधली ते मागच्या वर्षी 5वीला होते. तर ते विद्यार्थी अतिशय हुशार होते इंग्रजीच्या बाबतीत पण पालकांची अशी इच्छा होती, पालक पण सदन होते, त्यांची इच्छा होती आमची इंग्लिश मिडियमला आम्ही गेलो पाहिजे. पण त्यांना आम्ही विश्वास दिला की तुमची मुलं इंग्लिशमध्ये कुठंच माग नाही राहणार. मग त्याच्यामुळे हा पण फायदा आम्हाला तिथं झाला.
0: वा मस्तच. तर एकूणच विनोबा हे शिक्षकांसाठी किती उपयोगी आहे आणि विद्यार्थ्यांसाठी किती उपयोगी आहे काय सांगाल याबद्दल?
1: तसं जर बघितलं ना आपण तर विनोबा हे एक काही लोकांचं असं म्हणणं होतं की अतिरिक्त काम आहे याच्यावर पोस्ट करणं हे ते आपला टाइमपास होतो बाबा. पण तसं नाही, तुम्ही त्याचा वापर कसा करता याच्यावर त्याची उपयुक्तता तुम्ही सिद्ध करू शकता. म्हणजे आता यांचे जे उपक्रम आहेत स्पेलिंग बीचा असेल, आता एक नवीन मॉर्निंग असेंब्ली आहे, त्याच्यानंतर वेगवेगळे शासनाचे परिपत्रक पण त्याच्यावर आहेत, त्याच्यानंतर ते पोस्ट ऑफ मंथ होतं, तर या उपक्रमामधून आपण जे उपक्रम करतोय ते इतर लोकांपर्यंत जातात, शिक्षकांपर्यंत जातात, त्या शिक्षकांनाही त्याचा उपयोग होतो आणि विद्यार्थी विद्यार्थ्यांना एक त्यांच्यातली जी सभादीटपणा असेल, कॅमेऱ्यासमोर बोलण्याची जी क्षमता असेल, तर ते विद्यार्थ्यांमध्ये अशी डेव्हलप झाली की त्यांना जे आपण म्हणतो छोट स्टेज डेअरिंग एकंदरीत म्हणतो, तर ती त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे डेव्हलप झाली. म्हणजे मुलं परफॉर्म आता ह्याच्यामध्ये शिवजयंतीचे कार्यक्रम असतात चिंतेपळशी परिसरामध्ये, मोठ्या शिवजयंती असतात तिथं, तर तिथल्या दुसऱ्या गावामध्ये जाऊन देखील विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी अतिशय चांगले परफॉर्मन्स दिलेले आहेत. म्हणजे पूर्ण जे पळसे गाव आहे ते एक मोठं गाव आहे, त्या ठिकाणी मोठा शिवजयंतीचा उत्सव असतो, तिथे देखील विद्यार्थ्यांनी ह्याचं एक कॅमेरा समोर येण्यामुळं विनोबाच्या वापरामुळं त्यांच्यामध्ये एक वेगळी स्टेज डेअरिंग आली आणि त्याचा एक फायदा तिकडे झाला विद्यार्थ्यांना.
0: बरं बरं. आणि शिक्षकांच्या बाबतीत काय सांगा?
1: शिक्षकांच्या बाबतीत बी आम्हाला जे काही साहित्य असेल ते साहित्य पण मिळायचं. म्हणजे आपल्याला स्पेशल काहीतरी दुसऱ्यांना हे करायची गरज पडत नव्हती. आपल्या पोस्ट ऑफ मध्ये जर मिळालं तर आपल्याला साहित्य पण मिळत होतं आणि एक एक वेगळा नाविन्यपूर्ण उपक्रम, नवीन आयत, म्हणजे आपण काय म्हणतो एक हे व्यासपीठ मिळून जायचंय. इथे एक उपक्रम आहेत बाबा, इथले उपक्रम घेतले तर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी असेल, त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी असेल, ते व्यासपीठ त्या ठिकाणी मिळून जायचं.
0: 18 वर्षाची सर्व्हिस आहे, त्यामध्ये अनेक प्रसंग घडले असतील, काही अविस्मरणीय घटना सांगावीशी वाटते का?
1: अविस्मरणीय घटना म्हणजे एक दहेगावची सांगतो. दहेगावची एक विद्यार्थिनी होती, प्रियल गडाख नाव आहे तिचं.
0: बर.
1: ती आता ज्युनियर सायंटिस्ट आहे.
0: बर.
1: तर तिची अशी होती, सर मला तिसरीलाच होती ती, तर तेव्हाची ती घटना अशी आहे की सर मला ही गोष्ट अशीच करायला पाहिजे. म्हणजे त्यावेळेस तिसरीच्या विद्यार्थ्यांचं जे आपण म्हणतो बौद्धिक क्षमता म्हणा किंवा ती जी समज असते ती एवढीही नसते, पण ते अतिशय पोक्तपणे तेव्हापासूनच आपण म्हणतो बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. तर त्या विद्यार्थिनीच एक वेगळेच तिच्यामध्ये गुण होते. ती विद्यार्थिनी जी होती तर आपलं महाराष्ट्र शासन आणि ब्रिटिश काउन्सिल यांच्या संयुक्त विद्यमानानं एक कार्यक्रम इलिस नावाचा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रातल्या 9 जिल्ह्यांमध्ये सिलेक्टेड जिल्हे होते, नाशिक जिल्हा पण त्याच्यामध्ये होता. तर त्यांचे कोऑर्डिनेटर शाळेमध्ये आले होते आणि ह्या विद्यार्थिनी म्हणजे ही जी बॅच होती त्या प्रियल गडाची, तर त्यांनी अतिशय चांगला परफॉर्मन्स दिला होता. म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थी असून किंवा इंग्रजीच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी चांगलं काम करताय, म्हणून मला एक तो एक अभिमानाचा माझा क्षण की तो विद्यार्थिनीने पण तिथे परफॉर्मन्स चांगला दिला आणि कोऑर्डिनेटरच्या समोर मला पण त्या ठिकाणी म्हणजे एक चांगली शाबासकी मिळाली. तो एक प्रसंग खूप म्हणजे हे आहे असं.
0: मस्तच. बर, जाता जाता सगळ्या शिक्षक सहकारी मित्रांना काही सल्ला द्यावासा वाटतो का विनोबा ऍप वापरण्याविषयी?
1: जाता जाता असं म्हणावं लागेल की अनेक प्रकारचे ऍप आपण ऍप वापरतो, परंतु विनोबाचं ऍप असं आहे तुम्ही जर त्या ठिकाणी पोस्ट केली तर तुम्हाला प्रसिद्धी पण मिळते आणि त्याच्याबरोबर तिथं बक्षीस पण मिळतं. फक्त त्याचा जो वापर आहे तो वापर आपण कसा करायचा, म्हणजे स्वतंत्र वेळ काढून करायचा किंवा त्याच्यासाठी किती वेळ द्यायचा, की काही जणांचं म्हणणं असं अनेक ऍप आहेत यांचा वापर करून याचा काय फायदा होणार आहे, पण तसं नाही. तर विद्यार्थ्यांच्या ह्याच्यासाठी एक स्पर्धा, कुठल्याही गोष्टीची स्पर्धा असेल तर विद्यार्थी आणखी जो मना त्याच्यामध्ये झोकून देतो काम करतो, तर त्याच्यासाठी इनोवा ऍप निश्चितच उपयुक्त आहे.
0: वा, खूप छान वाटलं सर आज आपल्याशी गप्पा मारून. आपलं काम असंच पुढेही उत्तरोत्तर चालत राहू अशा सदिच्छा देते आणि आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या त्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम.
0: तर मंडळी, विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या श्री अमोल गजबार सर यांच्याशी. ते आले होते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवडासर दिंडोरी नाशिक या ठिकाणाहून. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
2: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
2: अगं, अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मी माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
2: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16500 आणि 8300 16512.
3: इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्यूज आहात.
4: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
3: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी. आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
4: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
3: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.
5: कार्यक्रमात आता ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात गुलशन बावरा यांचं गीत खेल खेल में या चित्रपटामधलं. आणि या गीताला संगीताने सजवलं आहे राहुल देववर्मन यांनी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदे तज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

स्वार्थ या चित्रपटामधलं मोहम्मद अजीज यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीतरचना प्रयागराज यांची आणि या गीताला संगीत दिलं आहे अनु मलिक यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
7: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
8: बजेटचं काय?
7: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
9: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
10: अटी व शर्ती लागू.

0: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रत्येक गाण्यामागे असते एक आठवण, प्रत्येक सुरामागे असते एक भावना, आणि प्रत्येक फरमाईश सांगते एक सुंदर नात्यांची गोष्ट. अशाच गोड आठवणींना उजाळा देण्यासाठी घेऊन आलो आहोत आपला आवडीचा कार्यक्रम आपकी फरमाईश. मी तुमचीच आरजे मुग्धा. चला तर ऐकूयात आजची पहिली फरमाईश.
1: हॅलो.
2: हां जी, योगेश जांगडे पेने सर, छत्तीसगड से.
1: हाँ बोलिए सर, रेडियो विश्वास से बात कर रही हूँ मैं.
2: हाँ जी हाँ जी, गाना सुनना है फिल्म धर्मात्मा से, तेरे चेहरे में वो जादू है.
1: थैंक यू.

0: हॅलो रेडिओ विश्वास.
1: हॅलो रेडिओ विश्वास ना.
0: हो हो बोला बोला.
1: नांदेडवरून बोलालो दत्ता शकराम जाधव. मला गाणं ऐकायचंय.
0: हो हो बोला बोला.
1: काला बाजार चित्रपटा बोलल्या पैसा बोलताय. माझे मित्र किशोर भोरे आणि बारकू पाटील सुरज.
0: हो हो चालेल.
1: थँक्यू मॅडम.

0: हॅलो,
1: मी मुकाम तुकाराम, जिल्हा सातारा, तुकाराम जाधव बोलतोय.
0: हो बोला बोला, कसे आहात तुम्ही?
1: आम्ही एकदम छान, तुम्ही कसे आहात?
0: मी मस्त. बोला.
1: आपला विश्वास परिवार?
0: एकदम व्यवस्थित मजेत.
1: पावसाचं वातावरण काय म्हणतो नाशिकला?
0: नाशिकला पावसाचं वातावरण, सध्या पावसाने दडी मारलेली आहे, पण काल पाऊस पडून गेला एवढा दिवसाच्या विश्रांतीनंतर. इकडे काय म्हणतोय पाऊस?
1: आमच्या इकडे नाही, पावसाने दडी मारली आहे. पाऊस आता लोकांनी, शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे, त्यामुळे पावसाची आवश्यकता आहे, पिकं उगवायला लागली ना.
0: हो बरोबर आहे, खरंच पाऊस पडला पाहिजे, म्हणजे पिकांना पण तेवढंच पाणी मिळेल, उगाच पिकांचं नुकसान व्हायला नको.
1: शेतकऱ्याचं नुकसान म्हणजे आपलं नुकसान आहे ना. चित्रपट नाव आहे शोर, मनोज कुमारचा. गीताजी बोलाय, पाणी दे पाणी तेरा रंग कैसा.

0: हॅलो, रेडिओ विश्वास.
1: हॅलो मॅडम, विश्वास विकर बोलतो. मी विश्वास विख्यात.
0: हो हो,
1: माझा भारताचा वाढदिवस 19 तारखेला. माझ्या भारताच्या वाढदिवस भारताच्या मानवी बोली बाल बाल. धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: मी राहुल देशपांडे, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं.
3: भारत का रहने वाला हूँ, भारत के गुण गाता हूँ.
4: थैंक यू.

0: हॅलो रेडिओ विश्वास.
1: हॅलो, हा
0: बोला.
1: मी राजू डिंबोरे बोलतोय, जुना शिडकोशी मधून. कर्म राजेश खन्ना, त्याच्यामधलं समाई तू धीरे धीरे चल.
0: थँक्यू.
1: हा धन्यवाद.

0: हॅलो, रेडिओ विश्वास.
1: हॅलो. हा, रेडिओ विश्वास. नमस्कार तुम्हाला सगळ्यांना. मॅडम
0: नमस्कार. नमस्कार.
1: मी नाशिकहून शोभना शेटे चंदने बोलते आणि मला एक राधा एक मेरा हे गाणं आहे, त्याचं मी आता गाणं

0: हॅलो, रिटेल विश्वासमधून बोलते.
1: सतीश कुलपगारे बोलतोय, धुळ्याहून. ज्या दिवशी कार्यक्रम आहे त्या दिवशी माझ्या पुतण्याचा साखरपुडा
0: आहे. त्याला खूप खूप शुभेच्छा नवीन प्रवास.
1: धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि त्या निमित्ताने मग कन्यादान या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं लेख लाडकी या घरची होणार त्या घरची हे गीत ऐकवायचंय मॅडम.
0: वा वा, खूप सुंदर.
1: आणि घरातील मंडळी आहे, हिराबाई फुलपगारे, पवन फुलपगारे, छाया फुलपगारे, ज्योती फुलपगारे, मिलिंद फुलपगारे, नागबाई आहे माझी, उर्वशी श्रुती आणि ओवी फुलपगारे, मुलगी आहे अलका प्रदीप बावणे, पूर्वा बावणे, अर्णव बावणे, भगतसिंग पाल्ली, विद्यानगरी, देवपूर, धुळे. पाऊस चालूच आहे, एका झाडाखाली थांबलो.
0: थँक्यू,
1: धन्यवाद.

राजा हिंदुस्थानी या चित्रपटाचा त्याच्यात गीताचे बोल आहेत परदेशी परदेशी जाणार नाही आणि मित्रांचे नाव सांगू का मॅडम? किशोर जाधव, केतन जाधव, भाऊसाहेब पवार, सी एम देसाई, वाल्मिक मराठे, वाल्मिक राजपूत, पवार, कार्तिक सोरवणे सर्वच कार्यक्रम आपले ऐकत असतो मॅडम.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
3: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय, पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
3: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
3: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
3: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016512.

0: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. मनाचे अनोखे गहिरे रंग वृत्त छंद आणि गेयतेच्या माध्यमातून उलगडत जाणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका माझी कविता. नवकवींना हक्काचं व्यासपीठ माझी कविता जरूर ऐका दर सोमवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
5: हॅलो रेडिओ विश्वास.
6: नमस्कार ताई, चातक रेडिओ श्रोता संघ वडगाव डिघी तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा येथून वासुदेव बोदवळे बोलतोय.
5: हो हो बोला ना.
6: काही काही गीतं अशी असतात की ती चिरकाल स्मरणात राहून विशेष आवडीची बनलेली असतात. तिला जरी ऐकली तरीही त्यांचा गोडवा आणि माधुर्य यत्किंचितही कमी होत नाही. असंच मला भावलेलं काळजाच्या कप्प्यात कायमस्वरूपी कोरल्या गेलेलं एक अविस्मरणीय गीत कार्यक्रमात आज ऐकू इच्छितो. गीतरचना नाधव महानुरांची असून गायिका आहेत वैशाली सामंत. या सुरेख गीताचे बोल आहेत दूरच्या रानात केळीच्या बनात. खरंच खूप सुंदर गीत आहे ताई आणि खास माझ्या आवडीचं गीत म्हणून सदैव माझ्या स्मरणात राहत. आणि हे गीत माझ्या सोबत ऐकतील संत गाडगेनगर बुलढाणा येथील अनिता गाठोडे, रमेशराव गाठोडे आणि लोकेश कुमार गाठोडे. धन्यवाद ताई.
5: धन्यवाद.

0: हेलो।
1: हेलो।
0: हाँ हाँ बोला ना, रेडियो विश्वास मधून बोलती है।
1: हाँ, मी संकनपुरी तालुका परतूर जिल्हा जालना इथून बोलतोय।
0: बोला बोला।
1: आज एक मराठी गीत ऐकायचंय, पंढरीची वारी या चित्रपटातील।
0: ओके सांगा।
1: पंढरीची वारी जयाची फुले, त्याचे पाय धुळी लागू मज, अभंग एक।
0: काय जालन्याला पाऊस काय म्हणतोय?
1: पाऊस नाही मॅडम, सध्या तर इंतजार आहे।
0: अच्छा, काल आमच्याकडे नाशिकला पडून गेला पाऊस।
1: हा हा।

0: हॅलो, रेडिओ विश्वास. नमस्कार, मी संतोष खंडावळे बोलते.
1: बोला बोला.
0: राहणार देऊळझरी तालुका जाफरा जिल्हा जालना इथून.
1: हो बोला ना.
0: हॅलो, फरमाईश मध्ये मला एक गीत ऐकायचं होतं, मराठी गीत. बघा, खेळ मांडला.
1: थँक्यू
0: थँक्यू सो मच.

0: हॅलो
1: हॅलो, रेडिओ विश्वास मधून बोलते.
0: नमस्कार ताई.
1: नमस्कार.
0: मी मारुती चक्रवर्ती हॉस्टेल बोलतो, हनुमाननगर सोलापूर. बोलतो काय नाही बघा ताई, आता पंढरपूरची आषाढी यात्रा आल्या जवळच.
1: हो हो, आली.
0: तर या अनुषंगानं मला मस्त पैकी भीमसेन जोशी यांनी गायलेलं गाणं ऐकायचं आहे.
1: ओके, बोला.
0: गाण्याची बोल अशा अशी बघा. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, देहूची अळंदी, नागडी समाधी. हे गाणं ऐकायचं आहे.
1: खूप छान. आणि
0: ह्याच्यानंतर माझी मंडळी मारून बसते, माझा मुलगा सचिन मारुती बसते, आमची मेहणे भोलनाथ जाधव, त्याची मंडळी मुक्ता भोलनाथ जाधव, आमचे सांगली जिल्ह्यात आमचे मुक्काम पोट सागर बडोडे, मुरलीधर सुखदेव इंगळे व हनुमंत नारायण इंगळे यांना देखील हे गाणं ऐकतात. आणि रेडिओ विश्वास ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांनी या गाण्याचा आनंद घ्यावा अशी माझी विनंती आहे.
1: ओके,
0: धन्यवाद.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
4: हॅलो रेडिओ विश्वास.
5: नमस्कार.
4: नमस्कार, नमस्कार, बोला.
5: धनंजय वाघ बोलतोय, गंगापूर तालुका, जिल्हा छत्रपती संभाजीनगर.
4: हो हो, बोला ना.
5: कसे आहात आपण सर्वजण?
4: मस्त. तुम्ही कसे आहात?
5: आम्ही पण एकदम मस्त स्वस्त.
4: पाऊस काय म्हणतो तिकडे?
5: पाऊस बघा, ते आता पावसाने विश्रांती घेतली, पण अत्यंत गरज आहे पावसाची, बरं का?
4: हो, खरंच आहे, कारण इकडे पण बऱ्याच दिवसापासून पाऊस पडलेला नाहीये. पावसाने जरा विश्रांती घेतली
5: आहे. आणि पाऊस सगळीकडे जर पडला तर छान होऊन जाईल आणि पीक पण वाचतील बघा.
4: हो, बरोबर आहे. पिकांचं खूप नुकसान होत आहे, पण ते नुकसान व्हायला नको म्हणून पाऊस पडणं खरंच खूप गरजेचं आहे.
5: आपण हे पांडुरंगाकडे सर्व मिळून प्रार्थना करू एका, पांडुरंगा लवकर लवकर आमच्याकडे पाऊस पाठव.
4: हो, नक्की नक्की.
5: आणि आमच्याकडनं सगळीकडे पाठव असं पण बोलूया ना.
4: हो, खरं.
5: हो, तर आजच्या या कार्यक्रमामध्ये बघा ताई, एक फार सुंदर एक गीत ऐकूया आपण.
4: हो हो, सांगा ना.
5: साजन, साजन चित्रपटामध्ये फार सुंदर गीत आहे बघा ताई. आणि आपण सर्व म्हणून या सुंदर गीताचा आपण आनंद घेऊया ताई.
4: हो हो, नक्की नक्की.
5: चालेल, धन्यवाद ताई.
4: धन्यवाद.

0: नमस्कार मॅडम.
1: हा नमस्कार, बोला. कुठून बोलता?
0: लातूर जिल्ह्यातनं बोलतोय मी.
1: हो हो, बोला बोला.
0: हा, तुमचे रेडिओ विश्वासचे कार्यक्रम ऐकत असते मी.
1: अरे वा, मस्त.
0: सकाळी वगैरे छान भक्तगीत असतात तुमची, चित्रपटातले गाणे असतात.
1: हो हो.
0: हा, आमच्या आवडीचे बरेचसे गाणे तुमच्या रेडिओ विश्वासवरून वाजवले जातात.
1: अच्छा. हा
0: हा, मला एक आजच्या कार्यक्रमामध्ये गीत ऐकायचं होतं.

0: हो बोला ना
1: चित्रपटाचं नाव झटपट करू दे खटपट. आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये तयार झालेला पिक्चर आहे हा.
0: हो का? अच्छा वा.
1: रसबहार चित्र झटपट करू दे खटपट. श्रीराम गुरुजन मुंडे आणि सरला येवलेकर त्याच्यामध्ये कलाकार होते बघा.
0: ओके.
1: नारळ फोडू नको अशी करू नको घाई. देव अंगणात नाही महादेवाच्या म्हणजे लातूरच्या सिद्धेश्वर मंदिरामध्ये झालेली शूटिंग आहे.
0: छान छान. बर तुम्ही गेला होता का शूटिंग बघायला?
1: शूटिंग पाहायला गेलो होते मी.
0: अच्छा वा, मस्त. कशी वाटली मग शूटिंग?
1: मस्त असते शूटिंग, बेस्ट एकदम. शूटिंग पाहिली बघा त्या दुसऱ्या गाण्याची, होती आग असा छळू नको, अरे दगडानं अंग तू चोळू नको, असं एक गाणं होतं त्यांच्या हावडावर त्यांच्या मळ्यामध्ये. गोजे मुंडेचाच मळा होता ते.
0: अच्छा. कलाकार भेटलेच का मग शूटिंग करताना?
1: हा भेटलो ना. श्रीराम गोजन मुंडे आमचे पाहुणेच पडतात. गाण्याच्या वेळेस इकडे साऊंड बॉक्स वरती गाणं लावलं त्यांनी खूप मोठ्या आवाजात आणि इकडे त्यांचा अभिनय सुरू झाला.
0: एकदम बघण्याचा अनुभव फार छान असतो. बरोबर आहे.
1: त्यावेळी लाईटची वगैरे सोय नव्हती. तर रिफ्लेक्शन साठी त्यांनी असे अब्रकाचे पडदे लावले होते इकडे तिकडे.
0: तेव्हा नसेल ना हे लाईट्स वगैरे? हा
1: लाईट्स वगैरे नव्हते. तसं अब्रकाचे पडदे लावून त्यांच्यावर जास्तीत जास्त प्रकाश जाईल असं त्यांनी चित्र.
0: अच्छा.
1: एकदम बेस्ट गाणं आहे.
0: हो हो. काय लातूर मध्ये काय म्हणतोय पाऊस?
1: लातूर मध्ये बघा रात्री पडला थोडा पाऊस.
0: हो का? वा. इकडे पाऊसच नाही झालाय नाशिक मध्ये.
1: अजिबात पाऊस नाही.
0: नाही ना नाशिक मध्ये तीन चार दिवस झाले पाऊसच नाहीये. ऊन सध्या फार आहे.
1: ऊन तर भयानक आहे.
0: हो तेच ना.
1: एकदम उष्णता खूप आहे.
0: हो खरंय.
1: रामाना सगळे अंग ओलसून वळले.
0: हो ना. बरोबर
1: आहे. रात्री आमच्याकडे पडला थोडा. आता आणखी सुद्धा बाय घरून आहे त्या दिवस संध्याकाळी आगळी शक्यता आहे.

0: हॅलो रेडिओ विश्वास.
1: हॅलो नमस्कार भाई. भाई मी अण्णा साहेबराव साहेब बोलतोय, नऊर तालुका सुरामपूर जिल्हा अहमदनगर इथे. मला एक गीत ऐकायचं होतं, मराठी सांगितलं चालेल का? ताई लेख चालली सासरला या चित्रपटातील पायातील घुंगर वाजत चमचम. ओके धन्यवाद.

0: हॅलो रेडिओ विश्वास.
1: रेखा वंजाल बोलते कराडहून.
0: हो बोला ना.
1: मला ते गाणं ऐकायचं होतं.
0: हो बोला बोला. हो
1: बिन साजन झूला झुलू मैं वादा कैसे भूलू.
0: अच्छा, काय पाऊस काय म्हणतोय तिकडे कराडला?
1: कराडला आहे, थोडासा ऊन गेला पण आता सध्या तर नाहीये.
0: अच्छा.
1: थोडा आभाळ येते.
0: आमच्या नाशिक मध्ये तर पाऊसच नाहीये, म्हणजे जवळपास 5-6 दिवस झाले पाऊस नाहीये, पावसाने दडी मारलेली आहे. आता बघूया,
1: हा
0: आता पावसाच्या प्रतीक्षेत आहोत, पण
1: हो हो हो
0: कधी येतोय पाऊस काय सांगता येत नाही.
1: हो हो ते तर आहेच. पाऊस मला खूप, पावसाळा ऋतू आवडतो.
0: अरे मला पण सेम हियर, मला पण
1: छान
0: फार आवडतो
1: वाटते एकदम.
0: पावसाळा ऋतू. खरंच तो ओल्या मातीचा सुगंध आणि ती गरम गरम भाजी जर
1: छान
0: ताटात
1: एकदम.
0: मिळाली तर मस्तच.
1: खूप छान मस्त. आणि आपण काही पण पेरलं ना बी लगेच ते उगवतंय असं मस्त. मी
0: हो.
1: आमच्या इथं थोडीशी जागा आहे, मग भोपळ्याच्या वगैरे बी अशा पेरते, मग त्या
0: अच्छा.
1: गणपती पर्यंत येतात. म्हणजे ते भोपळाच ना, लाल भोपळा वगैरे,
0: हा, लाल
1: वेगवेगळ्या
0: भोपळा. हा.
1: शेंगा,
0: अच्छा.
1: त्या बिया साठवून ठेवते आणि ह्या दिवसात पेरल्या की येतात लगेच त्या.
0: अरे वा, मस्त.
1: आवडतं मला छोटं छोटं असं झाडं लावायला,
0: हो,
1: फुलांची
0: झाडं
1: झाडं.
0: लावणं खरंच खूप गरजेचं आहे आणि आजच्या सारखं.
1: मला जिथं जिथं जागा दिसते मी आता तर म्हणजे लावते, मला आवडत आहे. म्हणजे
0: वा वा, छान छान, मस्तच.
1: शेवग्याचं लावलेलं आहे, जिथं जिथं जागा आहे तिथं मी लावून टाकते झाडं.
0: अरे वा, छान.
1: झाड आहे तर आपण आहे, नाही का? असं पण आहे
0: हो
1: ना.
0: खरंच आहे.
1: मग काय तर झाड इतकी महत्वाची आहेत की ते सुकून गेले तरी सुद्धा आपल्याला लाकूड मिळते. म्हणजे इतकं ते हे होऊन गेले तरी सुद्धा, नाही का, त्यांचा उपयोग होत असतोय असो.
0: हो बरोबर आहे. झाडं फार महत्वाची आहेत आणि ते आपल्याला ऑक्सिजन देत असतात. आजकाल प्रदूषण तर एवढं वाढलेलं आहे की खरंच
1: हो.
0: आजकाल वाटायला लागलंय की झाडच मुळात गरजेचे आहेत.
1: माझ्या दारात आंबा आहे, सीताफळ, शेवग्याचं झाड आहे, चिमणे आहेत, ते भरपूर पक्षी दिसतात. भारद्वाज दिसतो,
0: अरे वा, मस्तच.
1: भारद्वाज, बुलबुल, भरपूर पक्षी
0: हा,
1: दिसतात मला.
0: अरे वा, मस्तच. छान
1: त्यांचे आवाज
0: पक्ष्यांचं दर्शन
1: येते.
0: होते. निसर्गरम्य वातावरणात तुम्ही राहत आहात, तर चांगली
1: आम्ही
0: गोष्ट.
1: गावात राहतो ना, बनवडी गावात राहतो आम्ही.
0: अच्छा, हा का.
1: त्यामुळे इकडे शेती सगळं छान, हवा वगैरे छान आहे एकदम, असं
0: अच्छा,
1: प्रदूषण नाहीये. हो हो हो
0: छान वाटलं तुमच्याशी बोलून.
1: हा थँक्यू मॅडम.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही उर्वरित आणि उद्या सकाळच्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सायंकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात शुभंकर होती. 7:10 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम मनाचा आरसा, सादरकर्त्या राधिका जोशी. रात्री 8 प्रसारित होईल कार्यक्रम गीत प्रतिमा, सादरकर्ते रामचंद्र कुलकर्णी. रात्री 9 वृत्तीची निवृत्ती ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकणार आहात, सादरकर्त्या कविता गायधनी. रात्री 11-12 या वेळेत आपण ऐकू शकणार आहात आपकी फरमाईश या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 4:15 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 6:05 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम गोंदवलेकर महाराज यांचे विचार, सादरकर्ते दत्ता सरदेशमुख. सकाळी 6:10 आपण ऐकू शकणार आहात भक्ती संगीत. 6:30 प्रसारित होईल कार्यक्रम दासबोध, सादरकर्ते पद्माकर देशपांडे. 6:35 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम प्रभात विश्व, सादरकर्ते ऋषिकेश अयाचित. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बरं का। श्रोते हो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। श्रोते हो, आजच्या श्लोकाचे निरूपण समर्थ भक्त नीलाताई इनामदार यांच्या आवाजात।
1: जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ, श्रीराम। मनोबोध श्लोक क्रमांक 110। तुटे वाद संवाद त्याते म्हणावे, विवेके अहं भाव याते जिनावे, अहंता गुणे वाद नाना विकारी, तुटे वाद संवाद तो हितकारी, श्रीराम। श्रोते हो, जिथे वाद मिटतो तो संवाद, ज्या वादामध्ये निर्णय होतो खरं काय आहे ते उमजतं, समोरच्याचे म्हणणे पटते, आपल्या आचरणात आणण्यासारखी गोष्ट असेल तर तसं वागण्याचा प्रयत्न करावा असा वाटतो किंवा केला जातो। आजकालच्या काळात आयटी कंपन्यांमधून कॉर्पोरेट क्षेत्रात जिथे टीम लीडर टीम वर्क असतं, तिथे निर्णय करून चर्चा करून प्रोजेक्टवर सर्व बाजूंनी विचार करून ठरवता येतो, तिथे होणारा वाद हा संवाद व्हायला हवा। पण काही वेळा फक्त लीडर म्हणजे बॉस याचा अहंभाव हा अडथळा होऊ शकतो। व्यक्ती तितक्या प्रकृती असल्याने प्रत्येकाची विचारधारा वेगळी असते। संवादामधील मुद्दे न पटण्याची दोन मुख्य कारणे असतात। एक म्हणजे अज्ञान। अज्ञानी माणसाजवळ अहंकार नसतो असे नाही, पण आपली कुवत केवढी, आपल्याला समजतंय किती, आपल्या बुद्धी पातळी केवढी, आपला अनुभव किती, अभ्यास किती, वाचन किती, असं काहीही विचारत न घेता माणूस ता अडकण मला पटत नाही असं म्हणतो। पण का पटत नाही ते सांगता येत नाही, कारण त्या क्षेत्रातली काही माहितीच नसते। मध्यंतरी श्रोते हो, मध्यंतरी एका सामाजिक संस्थेने एक सर्वे घेतला टीव्हीवरच्या सिरियल नियमित बघणाऱ्या प्रेक्षक वर्गाचा। त्यात कोणती सिरियल आवडते, कोण आवडत नाही, कोणती पात्रे आवडतात, कोणती आवडत नाही, असे साधे साधे प्रश्न विचारले। आवडतात आवडत नाही याची उत्तर दिली, पण का याचं उत्तर नाही देता आलं, कारण तेवढं सजगपणे आपण त्या घटनांकडे पाहतच नाही। या उलट विद्वान लोकांचा अहंकार हा अधिक उग्र असतो। अहंकारामुळे विकृती निर्माण होते, आपलं म्हणणं सिद्ध करण्यासाठी मग फसवी उदाहरणं दिली जातात। सर्वसामान्य लोकांना ही साधने उपयोगी पडत असली तरी त्यामुळे साधकाची मात्र हानी होते। मग साधकाने जागरूक राहून आपल्या कल्याणासाठी कोणता संवाद हितकारक आहे हे ओळखावं, हे समर्थ आपल्याला या श्लोकातून सांगतात। जय जय रघुवीर समर्थ।
0: श्रोते हो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे। पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी, तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास। धन्यवाद।

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: हॅलो रेडिओ विश्वास,
2: रेखा वंजारी बोलते कराडहून.
1: हो बोला ना.
2: मला ते गाणं ऐकायचं होतं.
1: हो बोला बोला. हो.
2: बिन साजन झोला झोलू मैं वादा कैसे भूलू.
1: अच्छा, काय पाऊस काय म्हणतोय तिकडे कराडला?
2: कराडला आहे, थोडासा ऊन गेला पण आता सध्या तर नाहीये. थोडा आभाळ येते.
1: आमच्या नाशिकमध्ये तर पाऊसच नाहीये, म्हणजे जवळपास 5-6 दिवस झाले पाऊस नाहीये. पावसाने दडी मारलेली आहे. आता बघूया, आता पावसाच्या प्रतीक्षेत आहोत पण कधी येतोय पाऊस काय सांगता येत नाही.
2: हो हो, ते तर आहेच. पावसात मला खूप पावसाळा ऋतू आवडतो.
1: अरे मला पण सेम हियर, मला पण फार आवडतो पावसाळा ऋतू. खरंच तो ओल्या मातीचा सुगंध आणि ती गरम गरम भाजी जातात मिळाली तर मस्तच.
2: मस्त. आणि आपण काही पण पेरलं ना बी लगेच ते उगवतंय असं मस्त. मी आमच्या इथं थोडीशी जागा आहे, मग भोपळ्याच्या वगैरे बिया अशा पेरते, मग त्या गणपती पर्यंत येतात. म्हणजे ते भोपळाच ना, लाल भोपळा वगैरे वेगवेगळ्या शेंगा.
1: अच्छा,
2: त्या बिया साठवून ठेवते आणि ह्या दिवसात पेरल्या की येतात लगेच त्या.
1: अरे वा, मस्त.
2: आवडतो मला छोट छोट असं झाड फुलांची झाड
1: लावणं खरंच खूप गरजेचं आहे. आणि आजचं
2: मला जिथं जिथं जागा दिसते मी आता म्हणजे लावते, मला आवडत आहे. म्हणजे
1: वा छान छान मस्तच.
2: शेवग्याच लावलेलं आहे जिथं जिथं जागा आहे तिथं मी लावून टाकते झाड.
1: अरे वा छान.
2: झाड आहे तर आपण आहे नाही का, असं पण आहे ना.
1: खरंच आहे.
2: मग काय तर, झाड इतकी महत्वाची आहेत की ते सुकून गेले तरी सुद्धा आपल्याला लाकूड मिळते. म्हणजे इतकं हे होऊन गेले तरी सुद्धा नाही का त्यांचा उपयोग होत असतोय असो.
1: हो बरोबर आहे, झाड फार महत्वाची आहेत आणि ते आपल्याला ऑक्सिजन देत असतात. आजकाल प्रदूषण तर एवढं वाढलेलं आहे की खरंच आजकाल वाटायला लागलंय की झाडच मुळात गरजेचं आहेत.
2: माझ्या दारात आंबा आहे, सीताफळ, शेवग्याचं झाड आहे, चिमणे आहेत, ते भरपूर पक्षी दिसतात. भारद्वाज दिसतो.
1: अरे वा मस्तच.
2: भारद्वाज, बुलबुल, भरपूर पक्षी दिसतात मला.
1: अरे वा मस्त. रम्य वातावरणात तुम्ही राहत आहात, चांगली गोष्ट.
2: आम्ही गावात राहतो ना, बनवडी गावात राहतो आम्ही.
1: अच्छा, हा का.
2: हा हा. मग इकडे शेती सगळं छान, हवा वगैरे छान आहे एकदम. असं प्रदूषण नाहीये. हो हो हो.
1: छान वाटलं तुमच्याशी बोलून.
2: हा, थँक्यू मॅडम.

0: नमस्कार
1: रेडिओ
0: मॅडम.
1: सुभाषमधून बोलते. हो बोला बोला.
0: एक गाणं आहे का तुझं मॅडम?
1: हो हो बोला.
0: गुज होट आणि होट आणि सांगायचं एका पावसा दोघांनी दिलायचं. एक पावसाळी गीत आहे का तुझं मॅडम?
1: हो हो बोला.
0: मिलिनी गिळे यांचं गायलेलं गाणं आहे बघा, कवी सुमित्र यांचं गीत आहे गारवा.
1: बरं, काय म्हणतो सोलापूरला पाऊस?
0: पाऊस रिमझिम आहे.
1: परत पडतोय का पाऊस तिकडे?
0: नाही नाही, आठवडा झाला पाऊस नव्हता, आता कालपासून चालू आहे.
1: इकडे पण नाशिक मध्ये आठवडा झाला पाऊस नाहीये, ऊन पडलंय बऱ्यापैकी फारच. ठीक आहे, थँक्यू.
0: ओके.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
0: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
2: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.

नमस्कार नाशिककर, मी श्रेया बुगळे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक. रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज. दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. आपकी फरमाइश. आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाइश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाइश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

श्रोते हो नमस्कार. गीत प्रतिमेच्या आजच्या या रेडिओ शो मध्ये आपलं स्वागत, मनापासून स्वागत. है ये कैसी डगर, चलते हैं सब मगर, कोई समझा नहीं, कोई जाना नहीं. खरे मित्रांनो, हा आपला जगण्याचा प्रवास, जिंदगी का सफर. काय आहे हा प्रवास, कसा आहे हा प्रवास, न कुणाला कळाला, न कुणाला समजला. कुठून सुरू होतो हा प्रवास आणि कुठं संपतो हा प्रवास, हा सफर कोण जाणे. पण तो संपतो अशाच एके दिवशी, 19 जुलै 2012, याच दिवशी संपला एका सुपरस्टारचा प्रवास. होय, पहिला सुपरस्टार राजेश खन्ना. तब्बल 14 वर्ष झाली, पण आजही तोच करिश्मा आहे आणि आठवणी कितीतरी आहेत, शेकडो आहेत. पण तो सुपरस्टार मात्र नाही आहे, कारण वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते.

बाद में प्यार के चाहे भेजो हजारों सलाम। श्रोते हो, आज असाच एक सलाम, असाच एक नमस्कार आपण करतो आहोत राजेश खन्ना नावाच्या हिरोला, एका लिजेंडला, एका दंतकथेला। जतीन खन्ना हे त्यांचं खरं नाव। आकर्षक व्यक्तिमत्व, बोलका चेहरा आणि भावूक डोळे असलेला हा तरुण रुपेरी पडद्यावर अवतरला। अवतरला काय, अक्षरशः राज्य केलं त्यानं सिनेमासृष्टीवर। राजेश खन्ना बनून काका, होय याच काकाला आज रेडिओ विश्वास, मी रामचंद्र कुलकर्णी आणि काकांच्या तमाम चाहत्यांचा सलाम। होय आणि एक फरियाद सुद्धा, काका कहाँ हो, कहाँ आवाज दे तुमको,

माणसं चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्मतात म्हणे, तसे काही ऍक्टर सोन्याचं नशीब घेऊन येतात तिथं। राजेश खन्ना तसेच होते, प्रचंड लोकप्रिय, प्रसिद्धी, पैसा, चाहत्यांचं उदंड प्रेम, धोधो चाललेले पिक्चर्स, फिल्मफेअर अवॉर्ड्स, यशाच्या अगदी शिखरावर होते ते। चाहत्यांच्या गळ्यातला ताईत होते ते। फॅन मेल आणि फॅन फॉलोईंग ही तर इतकी प्रचंड होती की अजून तशी फॅन मेल आणि फॉलोईंग कुणाच्या वाट्याला कदाचित आली नसावी। त्यांचे फॅन्स रक्तानं पत्र लिहित त्यांना, आणि तरुणी त्या तर त्याच्या गाडीवर लिपस्टिकच्या ओठांनी किस करीत, सगळी गाडी अक्षरशः भरवून टाकीत म्हणे त्या लिपस्टिकने। खरंच प्रेमवेडे असत, प्रेमवेडे असतात हे आशिक, कारण प्यार दिवाना होता है, मस्ताना होता है।

मित्रांनो, राजेश खन्ना म्हणजे फॅशन आयकॉन. कपडे, गॉगल, गुरुशर्ट, जे जे राजेश खन्ना करणार त्याची क्रेज होणार, त्याचं अनुकरण होणार. तरुणाईचा आयडॉल होते ते, तरुण्याची झिंग होता राजेश खन्ना. जवानी, स्टाईल आणि मोटरसायकल, जणू वेगात निघाला होता तो गात गात. क्या जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना.

0: इथं काय होईल काही सांगता येत नाही. आखरी खत हा राजेश खन्नाचा पहिला चित्रपट, पहिला पिक्चर, नाव आखरी पण चित्रपट पहिला. सुरू झाला मग एक से एक हिट सिनेमांचा सिलसिला, सगळे तुफान चालले. पहा हा एकाच लाईनीमध्ये 17 होय तब्बल 17 यशस्वी चित्रपट देणारा हा एकमेव ऍक्टर. राजेश खन्नाचं हे रेकॉर्ड अजून कुणीच तोडू शकलेलं नाही. पहा ना आराधना, द ट्रेन, सच्चा झूठा, सफर, आन मिलो सजना, कटी पतंग, आनंद, मर्यादा, हाथी मेरे साथी, छोटी बहू आणि हो अमर प्रेम. अहो अख्खी बॉलिवूड थक्क झाली होती, विचार करत होती ये क्या हुआ, कैसे हुआ,
1: ये क्या हुआ, कैसे हुआ, कब हुआ, अब क्या सुनाए.

आनंद होय 1971 आनंद. मित्रांनो, हा आनंद ऋषिकेश मुखर्जींचा होता, सलील चौधरींचा होता, पण तो सर्वात जास्त काकाचा होता, राजेश खन्नाचा होता. बाबू मोशाय, जिंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नहीं, असं सांगणाऱ्या आनंदचा होता तो. आनंदनं राजेश खन्नाला एक वेगळीच उंची, एक हाईट मिळवून दिली. बिग बी समोर असतानाही आनंद, नमक हराम यासारख्या चित्रपटांमध्ये राजेश खन्नानं करून दाखवलं, कर दिखाया. खरंच बड़ी मुश्किल से ऐसे लोग, ऐसे दोस्त मिलते हैं.

आशीर्वाद हा राजेश खन्नाचा बंगला. हा बंगला त्याला प्रचंड लकी ठरला. राजेंद्र कुमारकडून त्याने तो घेतला होता आणि याच बंगल्यात त्याला भरपूर यश, प्रसिद्धी आणि चाहत्यांचा आशीर्वाद मिळाला, प्रेम मिळालं. एक वेगळी अदा, डॅशिंग, दिलखेचक डायलॉग्स, आय हेट टीयर्स पुष्पा, मस्त गाणी. किशोर कुमार आणि राजेश खन्ना हे म्हणजे अगदी एक दुजे के लिए. 112 वर गाणी आहेत या दोघांची. पण जिथं उंची संपते ना मित्रांनो, तिथंच उतार सुरू होतो, डाऊनफॉल. मे 2012 पासूनच त्यांची तब्येत उताराला लागली.

0: 14 जुलै 2012 याच दिवशी राजेश खन्नाला ॲडमिट केलं गेलं लीलावती हॉस्पिटलमध्ये. कॅन्सरचं निदान तर झालं होतंच आणि अखेर 18 जुलैला या सुपरस्टारने त्याच्या चाहत्यांचा आणि या जगाचा निरोप घेतला. त्यांचे शेवटचे शब्द होते, टाइम इज अप, पॅक अप. मौत तू एक कविता है,
1: मौत तू एक कविता है, मुझसे कविता का वादा है मिलेगी मुझको. डूबती नब्जों में जब दर्द को नींद आने लगे, जर्द सा चेहरा लिए चांद उफक तक पहुंचे, दिन न भी पानी में हो रात किनारे के करीब, ना अंधेरा ना उजाला हो, ना भी रात ना दिन, जिस्म जब खत्म हो और रूह को जब सांस आए, मुझसे कविता का वादा है मिलेगी मुझको.
0: सुनते हो.

पॅकअप करून काका निघून गेले. त्याला आज 14 वर्ष होत आहेत, पण आजही रेडिओ विश्वास, मी रामचंद्र आणि काकाच्या जगभरातल्या फॅन्सला, जगभरातल्या चाहत्यांना अजूनही ऐकू येतात तेच डायलॉग्स, तीच अदाकारी आणि तेच निरोपाचे शब्द, मैं चला मैं चला.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: गुलाम अली यांनी गायलेलं बेवफा या चित्रपटामधलं समीर यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार नदीम श्रवण.

0: इंजिनिअरिंग ला ऍडमिशन घ्यायचंय, पण कन्फ्युज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी, आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत सोल्जर दिलेर सिंग या चित्रपटामधलं. हे गीत आहे आजीज काश्मीरी यांचं, संगीत दिलं आहे सोनी कोमी यांनी, आणि हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा, अशी आरजे श्रद्धा. रसिकहो वृत्तीची निवृत्ती ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. तर मंडळी, गेल्या भागामध्ये आपण कविताताईंसोबत हरिदास बुवा आणि आफळे बुवा यांच्याशी गप्पा मारत होतो. कीर्तनाच्या कार्यशाळेचं आयोजन त्यांनी केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने अनेक विषयांवरती आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत, चर्चा करणार आहोत. तर आजच्या या भागामध्ये पुन्हा एकदा या तिघाही मान्यवरांचं मी स्वागत करते. आणि कविताताई, तुम्हाला पुढचा प्रश्न कोणाला आणि काय विचारायचा आहे?
1: नमस्कार. मागच्या वर्षी तुम्ही या कीर्तन शिबिरामध्ये आम्हाला तुमचं मार्गदर्शन दिलं. पहिलं वर्ष तोपर्यंत आमचं झालेलं होतं, तर दुसऱ्या वर्षी जेव्हा तुम्ही आम्हाला मार्गदर्शनाला हो म्हणलात, खरं म्हणजे मला खूप आनंद झाला होता, कारण मी तोपर्यंत तुमच्याकडे उपनिषदाचा अभ्यास पूर्ण केलेला होता. पण तुमची भूमिका ह्या शिबिरासाठी काय होती, की कुठल्या हेतूनी तुम्ही हो सांगितलं होतं आम्हाला मार्गदर्शन करायला? कारण कीर्तन हा एक स्वतंत्र विषय आहे आणि उपनिषदाचा अभ्यास किंवा एक थोडा जो आपण म्हणू की तत्वज्ञानाचा जो भाग आहे, कारण कीर्तनामध्ये तत्वज्ञानाचा भाग तेवढासा कव्हर होत नाही, किंवा असं म्हणता येईल की पुराणांच्या मुळे म्हणा किंवा कीर्तनाच्या एका पद्धतीमुळे म्हणा, की त्याच्यामध्ये एक कथा भाग आणि त्या अंगाने गेलेलं एक उपदेशात्मक पुढचा रंग असा. पण मग त्या दृष्टीने हा जो ज्ञानात्मक भाग आहे, तर तुमची भूमिका नक्की ह्याच्या मागे काय होती ह्या कीर्तन प्रवचन अभ्यास वर्गामध्ये आम्हाला मार्गदर्शन करण्याची?
2: सगळ्यांना नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा रेडिओ विश्वासच्या श्रोत्यांना नमस्कार आणि श्रद्धा तुला पण नमस्कार. तुझा अनुभव खूप छान होता आणि जे ऐकलं तू ते पोचवलं याच्याबद्दल तुझं अभिनंदन प्रथमतः. आता कविता त्यांनी विचारलंय की माझी भूमिका उपनिषद शिकवण्याच्या मागची माझी भूमिका, ते पण कीर्तन शिबिरामध्ये. दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात, एक आहे तत्वज्ञान आणि दुसरं आहे तत्वज्ञान पोचवणं. उपनिषदांचा अभ्यास एक अभ्यासक छान पद्धतीने करू शकतो, पण हीच उपनिषद किंवा हेच तत्वज्ञान जर सामान्य माणसापर्यंत पोचायचं असेल तर त्याला म्हणजे खूप जास्त पद्धतीने डायल्यूट करावं लागतं, त्याला सौम्य करावं लागतं. आणि एखाद्या तत्वज्ञानाला सौम्य करून समाजाची तत्कालीन नाडी ओळखून त्याला कोणत्या पद्धतीने देता येईल हे कौशल्य असतं कीर्तनकाराचं. पण कीर्तनकाराला मुळातलं तत्वज्ञानच माहिती नसेल तर तो सोपं काय करणार? ही भूमिका उपनिषद कीर्तन शिबिरामध्ये शिकवण्याच्या मागची होती, की मूळ उपनिषदांचं तत्वज्ञान कीर्तनकाराला माहिती असेल की तो सोपं करू शकतो. सोपं करणं हे त्याचं कौशल्य आहे, सोपं करून मनापर्यंत पोचवणं हे त्याचं कौशल्य आहे. आणि आजकालची परिस्थिती अशी झालेली आहे कविताताई, की म्हणजे आपण व्यावहारिक भाषेत जर म्हणायचं असेल ना, की मी किती श्रीमंत आहे हेच मला माहिती नाहीये. म्हणजे माफ करा मला माझं जर बोलणं जास्त रूढ वाटत असेल, तर आजकालचे कीर्तनकार प्रवचनकार हे स्क्रिप्टेड झालेले आहेत.
1: अगदी बरोबर,
2: स्क्रिप्टेड आहेत. यांच्या स्क्रिप्ट पाठ असतात, बोलतात उत्तम, पोचवतात उत्तम, पण यांना जर म्हटलं की अरे नवीन विषयावर अभ्यास कर, त्यांचीही फार चुकी नाहीये. उपलब्ध कुठे होणार?
1: बरोबर,
2: अशी ग्रंथ उपलब्ध कुठे होणार, सांगणारा कोण आहे, ह्या सगळ्याचा विचार करता कीर्तनकारापर्यंत, प्रवचनकारापर्यंत, किंवा मी इथपर्यंत म्हणेल की ज्याला कोणाला समाजामध्ये चार चांगल्या गोष्टी सांगण्याची इच्छा आहे, अगदी त्याला सुद्धा भारतीय वैदिक सनातन परंपरेमध्ये किती ग्रंथ आहेत असा प्रश्न विचारल्यानंतर काय उत्तर मिळतं? बरं, हा खूप मोठा प्रश्न झाला. मी अगदी छोटा प्रश्न विचारतो, श्रद्धा तुला प्रश्न विचारतो, गणपती म्हटल्यानंतर किती ग्रंथ तू गणपतीचे सांगू शकशील?
1: नाही, एकही नाही.
2: गणपती म्हटल्यानंतर गणेश पुराण हा ग्रंथ येतो, मुद्गल पुराण हा ग्रंथ येतो, उपनिषदांमध्ये हेरंब उपनिषद येतं, गणेश पूर्व तापिनी उपनिषद येतं, गणेश उत्तरातापिनी उपनिषद येतं, गणेश गीता येते, ब्रह्मणस्पती सूक्त जे वेदांनी गायलेलं आहे गणपतीसाठी ते येतं. एक गणपती म्हटल्यानंतर एवढी ग्रंथ आपल्या डोळ्यासमोर आहेत, याचा अभ्यास कीर्तनकारांनी नाही करायचा, मग कोणी करायचा? गणपती पोचवताना कीर्तनकाराच्या त्याच्या त्या सबंध कीर्तनाच्या उपक्रमामध्ये ह्या ग्रंथांची नावं जरी आली ना नुसती, तरी समाजाच्या कानामध्ये ही नावं जातात, समाजाला ही नावं किमान ओळखीची होतात. म्हणून कीर्तन प्रशिक्षण किंवा कीर्तन प्रवचन अभ्यास वर्गामध्ये ह्या ग्रंथांचा परिचय की आपण किती श्रीमंत आहोत, आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे काय आहे ना, आपण किती श्रीमंत आहोत हे कळल्यानंतर जी एक कॉलर टाईट होते ना आपली, ती कीर्तनकाराची व्हायला पाहिजे. तो आत्मविश्वास त्याचा वाढायला पाहिजे की अरे मी 50 ग्रंथांचा अभ्यास करून बोलणार आहे, नुसतं गणपती सांगायचं असेल तर मी 12 ग्रंथांचा अभ्यास केलेला आहे. हा आत्मविश्वास कीर्तनकाराचा वाढतो, ऐकणाऱ्याला सुद्धा कळतं की अरे याच्या कीर्तनामध्ये 12 ग्रंथांचा संदर्भ आला, मी एकही वाचलेला नाही, चला शोधूया. ठीक आहे, 100 एक जण वाचेल ग्रंथ, पण तो एक जणच आपल्याला पाहिजे. तो एकच आपल्याला पाहिजे. म्हणून माझी जी भूमिका आहे ही भूमिका आपली श्रीमंती किती आहे हे सांगणं ही माझी भूमिका आहे. आणि आपली श्रीमंती ही आपले ग्रंथ आहेत. म्हणून मागच्या वर्षी 10 दिवसांमध्ये 10 उपनिषदांचा उपनिषदांची ओळख आपण केली. आणि आता ह्या वर्षी आपण 10 दिवसांमध्ये कुठल्या ग्रंथांची ओळख करणार आहोत, तर आपल्याकडे आपल्याला भगवद्गीता माहिती आहे की जी कृष्णाने अर्जुनाला सांगितली, पण अशा अनेक गीता आपल्याकडे आहेत भगवद्गीतेच्या व्यतिरिक्त. तर ह्या 10 दिवसांमध्ये आपण 10 वेगवेगळ्या प्रकारच्या गीता त्याचा अभ्यास करणार आहोत, त्याची ओळख करून घेणार आहोत. उदाहरणार्थ रामगीता आहे, यमगीता आहे, हंसगीता आहे, शिवगीता आहे, गणेशगीता आहे, देवीगीता आहे, अनेक प्रकारच्या गीता आहेत. अशा 10 गीता की ज्या आपल्याला माहिती पाहिजे. आपण जर गणपतीवर बोलत असू तर गणेश गीता आपल्याला माहिती पाहिजे. आपण देवीच्या उत्सवामध्ये एखाद्या बोलत असू तर देवी गीता माहिती पाहिजे. आपण जर रामाच्या उत्सवामध्ये बोलत असू तर रामगीता आपल्याला माहिती पाहिजे.
1: बरोबर.
2: म्हणून ह्या 10 वेगवेगळ्या प्रकारच्या गीतेंचा अभ्यास आपल्याला ह्या कीर्तन प्रवचन अभ्यास वर्गामध्ये करायचा आहे. आणि माझी भूमिका परत एकदा तीच आहे, आपली श्रीमंती काय आहे, किती आहे, ही श्रीमंती कीर्तनकार प्रवचनकाराला जाणीव करून देणं आणि ती उलगडून दाखवणं की हे बघ हा एक दागिना आहे, हा एक दागिना आहे, हा एक दागिना आहे.
3: ते दागिने घे आणि समाजाला श्रीमंत कर, स्वतः श्रीमंत हो, ती श्रीमंती सगळ्यांना वाटून टाक.
2: बुवा, ह्या श्रीमंतीचं वैशिष्ट्यच हे की ही श्रीमंती आल्यानंतर स्वतः पुरती राहतच नाही.
3: नाही, आणि जेवढं द्यावं तेवढं ते वाढतच जात,
2: वाढतच जात. ही श्रीमंती वाढणं देण्यात आहे.
3: वा वा, नक्कीच.
1: आता जसं यांनी सांगितलं गुरुजींनी की स्क्रिप्टेड कीर्तन झालेलं आहे आजकाल. आणि गेल्या म्हणजे आता मी तुमची विद्यार्थिनी म्हणून मला खूप छान वाटत असतं मला सांगताना की मी जेव्हा शिकले पण माझ्या मनामध्ये असा कधी विचार आलेला नव्हता की बुवांनी एखादं कीर्तन लिहून द्यावं आणि आपण ते पाठ करून म्हणून दाखवावं. मग मी बुवांना खूप प्रश्न विचारायची, बुवा हे कुठे सापडेल, ह्याचा संदर्भ कुठे सापडेल. तर तुमचा अनुभव काय आहे याच्यामध्ये की जे यांनी सांगितलं की स्क्रिप्टेड कीर्तन आजकाल झालंय, तर समाजात सध्या अशी परिस्थिती दिसते आहे की अगदी पहिल्या शब्दापासून ते शेवटच्या शब्दापर्यंत म्हणजे अगदी 8-9 वर्षाचा मुलगा सुद्धा कीर्तन करतो, ते पाठांतर एवढ्या एकाच गोष्टीवर कीर्तन करतो. तर ही किती योग्य आहे भूमिका किंवा तुम्हाला ह्याच्यावरती काय सांगावं असं वाटतं?
3: नाही, जेव्हा कसं आहे 8-10 वर्षाचाच विद्यार्थी तुमच्याकडे येतो तेव्हा सादरीकरण करताना त्याला बहुतांशी पाठांतरावरच त्याला थोडंसं उभं करणं, त्याला सभाजितपणा येणं, त्याला एक सुसंगत जेवढं तो अभ्यासतोय तेवढं तरी बोलता येते का नाही हे पाहणं, हे 8-10 वर्षापर्यंत सुद्धा ठीक आहे. पण साधारणतः 12 वर्षाच्या पुढे ही अपेक्षा नाही. आणि किंवा दुसरं ही एक फार मोठी चूक होते की ती जरी तुम्ही एक रेडीमेड स्क्रिप्ट दिलं तरी कित्येक शिक्षण संस्था किंवा कित्येक कीर्तनकार सुद्धा त्या वयाला काय शोभेल त्याचा विचार न करता स्क्रिप्ट देतात. तो सादर खूप छान करतो पण अरे हा तुझा विषयच नाही, नवरा बायको कसं भांडतात हे तू कशाला सांगतो, आणि तो विनोद 8 वर्षाच्या मुलाकडनं अपेक्षित नाही. नवरा काय बायकोन काय प्रपंच काय संसार काय, तेव्हा तो विवेक त्यांचा राहत नाही. एक थोडंसं विचित्र वाटेल पण असं विधान आहे की आमच्या कीर्तन क्षेत्रातले बरेच नामांकित लोक असं म्हणायचे की तुम्ही अशा लहान मुलं जे काही कीर्तन सादर करतात ना याला कीर्तनकार म्हणू नका, असं म्हणायचे. ते कीर्तन साधक, कीर्तन विद्यार्थी असं म्हणावं. आणि याला उदाहरण देताना आम्ही नेहमी द्यायचो. बाल इंजिनियर असतात का?
2: अगदी बरोबर.
3: हे बाल डॉक्टर आहेत, हे बाल जज आहेत, हे बाल वकील आहेत. नाही, ती एक विशिष्ट पदवी, एक विशिष्ट अनुभव झाल्यानंतरच त्याला ती पदवी म्हणायला पाहिजे ना की आता हे इंजिनियर आहेत. तसं त्याला 12 वर्ष शिकू दे, चांगलं व्यवस्थितपणे त्याला स्वतःचं प्रतिपादन कर, मग त्याला कीर्तनकार म्हणून, तोपर्यंत तो कीर्तन विद्यार्थी म्हणून राहू देना. तो 8व्या वर्षी जर समाजमान्य कीर्तनकार असं जर आपण त्याला एकदम म्हणायला लागलो, हे बाल कीर्तनकार म्हणून खूप प्रसिद्ध आहेत, तर एक फार भयानक गोष्ट अशी होती की ते यश त्याच्या डोक्यातही जातं आणि मग ती मुलं आपल्या हातात राहत नाहीत, त्यांची नम्रता कुठेतरी निघून जाते. तर त्याच्या सरावापुरतं पहिलं स्क्रिप्टेड थोडंसं त्याला तयार करून देणं इथपर्यंत ठीक आहे, पण 12 वर्षाच्या पुढे म्हणजे व्यक्तिशः आम्ही आमच्याकडे जेव्हा कीर्तन शिकवतो तेव्हा त्याला आम्ही मुद्दे देतो, त्या मटेरियलची जागा सांगतो की कोणकोणत्या ग्रंथात कुठल्या कुठल्या पुस्तकात तुला याबद्दल काय मिळणार आहे आणि तो तुझं कीर्तन तयार करून मला ऐकव, मग त्याच्यात काही आणखीन भरायचं असेल तर मी सांगेन किंवा त्यातलं काही काढून टाकायचं असेल हे योग्य नाही ते ती सांगेन गाणे. तेव्हा अशा तऱ्हेनं स्वतःचा विचार मांडणारा कीर्तनकार उभा करणं ही खरंच गरजेची गोष्ट आहे. आता स्क्रिप्टेड 2 प्रकारचे कीर्तनकार झाले, म्हणजे दुर्दैवाने काही कीर्तन शिक्षण संस्था पण अशा आहेत की ज्या अपेक्षाच करतात की हे स्क्रिप्ट दिले तसंच तुम्ही केलं पाहिजे आणि याच्यामध्ये म्हणजे आणि व पण परंतु बदलला तरी सुद्धा मार्क कापतात त्यांच्या परीक्षेतले.
2: अरे बापरे.
3: म्हणजे मग म्हणजे 40 वर्षाचा माणूस कीर्तन करतोय, 60चा माणूस कीर्तन करतोय, कारण कीर्तन शिक्षण शिबिरां शाळांमध्ये वयाची अशी काही अट नसते, कुठल्याही वयामधला माणूस शिकत असतो. मग तो 85चा स्वतःचा विचार करू शकणारा एक प्राध्यापक कीर्तन करत असताना सुद्धा तो नाट्यप्रयोगासारखं ते प्रत्येक वाक्य ती चाल ती झांसी तशीच्या तशीच कशी करता येईल याच्यावर त्याचं लक्ष जास्त राहतं. तेव्हा काही संस्थांच्या पण चुका होतात आणि काही ठिकाणी काही कीर्तनकारांनी स्वतःची समजूत अशी करून घेतली की यूट्यूब नावाचा त्यांना सद्गुरू सापडलेला आहे, त्यामुळे यूट्यूबवरती ऐकायचं ते लिहून काढायचं आणि त्याप्रमाणे सादर करायचं. पण अर्थात होतं असं की असं जे करतात ते तेवढ्याच मोठ्या संकटातही पडतात आणि मग आम्हाला फोन करतात की हे बुवा अशी अशी गडबड झाली आहे काय करू. म्हणजे एक साधं उदाहरण सांगायचं तर मजेशीर आहे उदाहरण की झाशीच्या राणीवरती माझं कीर्तन आहे एक यूट्यूबवरती, ते एका विद्यार्थ्यांनी ऐकलं ते लिहून काढलं त्याप्रमाणे अगदी मस्त सादर केलं आणि त्याला एका माणसाने प्रश्न विचारला की तुमचं हे 1857 युद्ध सुरू झालं किंवा मग त्यांनी त्या तारखा वगैरे व्यवस्थित सांगितलं. 10 मेला सुरू झालं, 10 मेला सुरू झालं आणि हे झाशीच्या राणीचं हौतात्म्य आहे ते केव्हा झालं, म्हणजे 18 जून अशी त्याची तारीख आहे. मग तो श्रोता म्हणाला तुम्ही तुमच्या कीर्तनामध्ये ती झाशीच्या किल्ल्यावरती झाशीची राणी ती काहीतरी 3-4 महिने लढली असं तुम्ही जे सांगितलं तर 10 मे ते 18 जून याच्यात 3 महिने कुठे जातात आणि कसे काय ते भरतात ते काही आम्हाला कळलं नाही एवढ्या दिवसामध्ये 3-4 महिने हे युद्ध कसं करता येतं आम्हाला. मग मात्र मग ते खरं बाहेर नाही राफळ्यांच्या कीर्तनात आहे असं लिहिलेलं, एवढं त्यांच्या कीर्तनात आहे मलाही माहिती आहे पण तू अभ्यास केलेला नाही एवढं मला कळलं. तू नुसता छापाचा गणपती हा छाप परत मारला. मग तुला हे म्हणायचं जर होतं तो आपल्याला फोन करून विचार ना.
1: बरोबर.
3: तुला शंकाच नाही आली कारण तू अभ्यास नाहीच केलं, तू पाठांतर केलंस ही फार मोठी. मग त्याने फोन करून विचारलं की बुवा असं असं झालंय अरे माणसा, म्हणजे तारीख जितकी महत्वाची तितकं इसवी सन नाही का महत्वाचं. 57 साली युद्ध सुरू झालं आणि तिचं होतात मी 58 साली आहे, मध्ये 1 वर्षाचा काळ दिलेला आहे त्याच्यात ते 4 महिने तिने युद्ध केलंय. तर आमचे बाबाही असं करायचे की कीर्तनाचं थोडंसं मटेरियल द्यायचे पण बाकीचं पुस्तकांची नावं सांगायचे तिची उपलब्धता करून द्यायचे एवढं वाच, मग त्याच्यात काय तुला इंद्रिज करता येईल ते कर. काही वेळेला आम्ही चुकीचं सुद्धा त्याच्यामध्ये प्रतिपादन यायचं हे नको सांगत जो ते त्यातलं एडिट करून टाक असं सांगत. हा काही पद मी देतो तुला पण त्यातली काही पद सुद्धा तू निर्माण कर. अशा तऱ्हेची आमच्याकडे शिक्षण पद्धती होती. अर्थात दोष कोणाला द्यायचं नाही, असंही शिक्षण देणारे लोक आहेत आणि काही पाठांतरावर भर देऊनही शिक्षण देणारे आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा एक अशी विचित्र जमात झाली आहे की आपण त्याला स्वयंभू करायच्या मागे लागतो आणि तो सारखाच माग नाही ना ते मला तुम्ही लेखी द्यावं काहीतरी म्हणजे ते मी मुली नको ना लिहू म्हणजे तुझं नाव काय हे काही लेखी प्रश्नाचा प्रश्न आहे का तो तुझ्या डोक्यात ठेवून दे उत्तर मला याचं काय असतं ते पण ठीक आहे म्हणजे त्याची प्रमाणं जी आहेत पाठांतराचे जे काही ओवे आहेत त्याचं स्क्रिप्ट एक वेळ देणं इथपर्यंत ठीक आहे पण ही पद्धत खूपच झाली आहे आणि गुरुजी म्हटले तसं तत्वज्ञानाचाच भाग कमी असल्यामुळे मग मनोरंजनावरच त्याचा भर द्यायचा मग कॉमेडी कीर्तन मग धमाल विनोदी कीर्तन म्हणजे हे जे चित्रपटाची वैशिष्ट्य
2: कीर्तनकारांना पण पदव्या द्यायला विनोदाचार्य असं म्हणतात
3: हो ना म्हणजे ते भागवताचार्य नाहीत ते ज्ञानाचार्य ते विनोदाचार्य कीर्तन करणार तर म्हणजे एकूणच कला प्रकाराचा विनोदच व्हायचा हो हा तेव्हा आपण ह्या शिबिरांमध्ये सुद्धा आपण चिंतन करतोय ते याचंही करतोय की आता मागल्या वेळेला आपण 10 मनाच्या श्लोकांच्यावरती चिंतन केलं आणि आपण प्रश्नोत्तरीमध्ये असाही विचार केला की हे चिंतन ठीक आहे मी अभ्यास केला हे ह्या 4 ग्रंथांना घेऊन अभ्यास केला हे मी मांडलं याही उपर काही योग्य तुम्हाला सुचत असेल तर आम्हालाही तुमच्याकडनं शिकायला आवडलं कारण प्रत्येकाच्या बुद्धीला देवाचं एक वरदान आहे ना त्याचं वेगळं विचार करण्याचं की आम्ही जसं म्हटलं की मंगलाचरण कीर्तनाची सुरुवात मंगलाचरणाने होते आता याच्या कीर्तनाच्या दृष्टीने मी सरळ सांगितलं वारकऱ्यांचं मंगलाचरण असं असतं नरदेव कीर्तनात असं मंगलाचरण असतं रामदास पण एका विद्यार्थ्यांनीच मला खूप छान सांगितलं की ते म्हणले बुवा या शब्दाची थोडी फोड केली तर कोणत्याही अशा चांगल्या गोष्टीची सुरुवात आपण मंगल आचरण करावं यानेच होते ना तेव्हा मंगलाचरण हा फक्त कीर्तनाचा विषय नसून प्रवचनाचा विषय नसून माझ्या कार्याचाच तो एक अविभाज्य घटक आहे की मी मंगलाचरण केलं पाहिजे तरच मी कीर्तन करू शकेन आता हे मी विद्यार्थ्याकडून शिकलो आणि शिकावं ना इंद्रिच बालादपी सुभाषितम ग्राह्यम या नात्याने या गोष्टी कळायला पाहिजेत तसं म्हणजे स्क्रिप्टेड कीर्तन फारसं न होता स्वतः विचार करून भले चुकीच असेल विचार अलीकडे ती निबंधाची पण पुस्तकं मिळतात
2: हो
3: निबंधाचं पुस्तक कसं असेल बाळा निबंध म्हणजे पावसावर निबंध लिहा मला पाऊस आवडत नाही हे वाक्य सुद्धा निबंध होईल तर त्याचं असलं पाहिजे वाक्य पुस्तकातली आहे ती लिहिल्यात त्याच्यात काही मजा नाही तेव्हा स्वयंभू अभ्यास या लोकांनी करावा अभ्यास वाढवावा आणि अभ्यासाने प्रगटावं यासाठी आपली ही

0: भूमिका आहे, प्रयत्न आहे, आपल्याला कसं यश येईल त्या त्या पद्धतीनं आपल्याला ज्ञानसैनिक मिळतील.
1: मंडळी, या चर्चा अशाच चालू राहणार आहेत, पण तुर्तास आपण विश्रांती घेतो आहोत. भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच वेगवेगळ्या मुद्द्यांवरती मार्गदर्शन करण्यासाठी. आपल्यासोबत असणार आहेत चारुदत्त बुवा आफळे, हरिदास बुवा आणि कविताताई. तर आत्तापुरतं आपण इथेच थांबूया. भेटूया पुढच्या भागात वृत्तीची निवृत्ती या कार्यक्रमात. तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253 247 2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना आता ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात. संगीतकार मदन मोहन. चित्रपट चाचा जिंदाबाद.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: बरसात या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं गीत आता ऐकणार आहोत. संगीतकार शंकर जयकिशन.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: ऐकूया गीता दत्त यांनी गायलेलं साहिल लुधियानवी यांचं गीत बाजी या चित्रपटामधलं. संगीतकार सचिन देव बर्मन.

फिल्मी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं कारवा या चित्रपटामधलं. मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, संगीतकार राहुल देव बर्मन.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो, आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या। आजची गोष्ट, शेवटची सही। रविवारची सकाळ, घरात आनंदाचं वातावरण होतं, नातवाचा वाढदिवस, केक, फोटो, हशा, गप्पा, असं सगळं रंगलं होतं। तेवढ्यात मुलगा सहज म्हणाला, बाबा तुम्ही बऱ्याच दिवसापासून विल करायचं म्हणताय, या आठवड्यात जाऊया। हो करूया की अजून आहे वेळ। विषय तिथेच संपला। त्या रात्री झोपण्यापूर्वी त्यांनी नातवाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि तोच त्यांचा शेवटचा स्पर्श ठरला। पहाटे तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी या जगाचा निरोप घेतला। झालं, 13 दिवस संपले। आता घरात एक वेगळाच प्रश्न उभा राहिला। बाबांना गावाची शेती कोणाला द्यायची होती? पुण्यातला फ्लॅट, राहता बंगला, आईची पुढची व्यवस्था, मुलीबद्दल त्यांची काय इच्छा होती, कोणालाच माहिती नव्हतं। मुलगा म्हणाला, बाबा मला सांगायचे। मुलगी म्हणाली, माझ्याशी तर ते वेगळंच बोलले। आई मात्र शांत होती, कारण तिला माहित होत दोघही खोट बोलत नव्हते, पण दोघांकडेही बाबांचे शब्द नव्हते, होत्या फक्त आठवणी। आणि आठवणींना सही नसते। काही महिन्यांनी नातवानी भिंतीवरच्या फोटो समोर उभं राहून विचारलं, आजी सध्या आत्या आपल्याकडे काबर येत नाही ग? आजीच्या डोळ्यात पाणी आलं। ती पण फोटो समोर उभी राहिली आणि एवढंच म्हणाली, तुम्ही आयुष्यभर खूप काही कमावलं, पण शेवटची इच्छा मात्र लिहून ठेवली नाही। उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा।
1: नमस्कार, मी ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे। आपण आत्ताच एक कथा ऐकली। ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो। आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण

करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे किशोर कुमार यांनी गायलेलं सफर या चित्रपटामधलं. इंदिवर यांच्या या गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

0: आपली फरमाईश. श्रोतेहो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.
1: गाणे गा रे, गाणे गा.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात गोरार काला या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल, आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम, प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: चंबल की कसम या चित्रपटामधलं साहिल लुधियानवी यांची गीतरचना आता आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीतकार खय्याम.
1: रेडिओ विश्वास टाइम चेक. टाइम चेक.
2: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
2: संचयात समृद्धी.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर
0: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं गीत. असद भोपाली यांची शब्दरचना. या गीताला संगीत दिलं आहे गणेश यांनी आणि हे गीत आहे एक नन्ही मुन्नी लडकी थी या चित्रपटामधलं.

0: आरोग्य नियोजन म्हणजे भक्कम भविष्याचा आधार. याच पैशाची गणित सोपी करून सगळ्यांना अर्थसाक्षर करणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका अर्थविश्व, दर मंगळवारी दुपारी 12:30 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:00. सादर करते प्रमोद पुराणिक, अर्थविश्व फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात मुकेश यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत जल बिन मछली नृत्य बिन बिजली या चित्रपटामधलं.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8300016500 आणि 8300016512.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे सात फेरे या चित्रपटामधलं. ही शब्दरचना आहे कैफे आझमी यांची. ऐकूया मोहम्मद रफी यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे सुधीर सेन यांनी.
3: सबने कही पर एक न मानी

गजरोह सुलतानपुरी यांची गीतरचना असलेलं, नौशाद यांचं संगीत असलेलं अंदाज चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

हे गीत आपण ऐकणार आहोत उलटा सीधा या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं. गीतरचना आहे मजरूह सुलतानपुरी यांची. संगीतकार राजेश रोशन.

0: विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने,
1: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 8-00-16-512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकूया किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत मस्ताना या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: यार दीदी, या वेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं इंदीवर यांचं गीत. होशियार चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे बप्पी लहरी यांचं.

स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

बहाळोंके सपने या चित्रपटामधले गीत आता ऐकूयात. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

कहीं जो तुम, कहीं जो तुम।

0: हे गीत आपण ऐकलं पहाडों के सपने या चित्रपटामधलं आशा भोसले आणि उषा मंगेशकर
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत मासूम या चित्रपटामधलं आरती मुखर्जी यांच्या आवाजात. गुलजार यांच्या या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
2: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रत्येक गाण्यामागे असते एक आठवण, प्रत्येक सुरामागे असते एक भावना, आणि प्रत्येक फरमाईश सांगते एक सुंदर नात्यांची गोष्ट. अशाच गोड आठवणींना उजाळा देण्यासाठी घेऊन आलो आहोत आपला आवडीचा कार्यक्रम आपकी फरमाईश. मी तुमचीच आरजे मुग्धा. चला तर ऐकूयात आजची पहिली फरमाईश.
1: हॅलो.
2: हां जी, योगेश जांगडे बेने सर, छत्तीसगड से.
1: हां हां बोलिए सर, रेडिओ विश्वास से बात कर रही हूं मैं.
2: हां जी हां जी, गाना सुनना है फिल्म धर्मात्मा से, तेरे चेहरे में वो जादू है.
1: थैंक यू.

0: हॅलो रेडिओ विश्वास.
1: हॅलो रेडिओ विश्वास ना.
0: हो हो बोला बोला.
1: माझ्या बोलालो दत्ता शकरम जाधव. मला गाणं ऐकायचंय.
0: हो हो बोला बोला.
1: कालाबाजार चित्रपटा बोलूया. पैसा बोलताय. माझे मित्र किशोर भोरे आणि बारकू पाटील सुरज.
0: हो हो चालेल.
1: थँक्यू मॅडम.

0: हॅलो.
1: मी मुक्काम तुकाराम, जिल्हा सातारा, तुकाराम जाधव बोलतोय.
0: हो बोला बोला, कसे आहात तुम्ही?
1: आम्ही एकदम छान, तुम्ही कसे आहात?
0: मी मस्त. बोला.
1: आपला विश्वास परिवार?
0: एकदम व्यवस्थित मजेत.
1: पावसाचं वातावरण काय म्हणतो नाशिकला?
0: नाशिकला पावसाचं वातावरण सध्या पावसाने दडी मारलेली आहे, पण काल पाऊस पडून गेला एवढा दिवसाच्या विश्रांतीनंतर. इकडे काय म्हणतोय पाऊस?
1: आमच्या इकडे नाही, पावसाने दडी मारली आहे. पाऊस आता लोकांनी शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे, त्यामुळे पावसाची आवश्यकता आहे, पिकं उगवायला लागली ना.
0: हो बरोबर आहे, खरंच पाऊस पडला पाहिजे म्हणजे पिकांना पण तेवढंच पाणी मिळेल, उगाच पिकांचं नुकसान व्हायला नको.
1: शेतकऱ्याचं नुकसान म्हणजे आपलं नुकसान आहे ना. चित्रपट नाव आहे शोर, मनोज कुमारचा. गीताजी बोलायची, पाणी दे पाणी तेरा रंग कैसा.

0: हॅलो, रेडिओ विश्वास.
1: हॅलो मॅडम, विश्वास विकास बोलतो मी. विश्वास, माझा भारताचा वाढदिवस 19 तारखेला माझ्या भारताच्या वाढदिवस भारताच्या मानवी बोली बाल बाल जी आई राहुल बोलवली. संगीत काल एक सुन कान पे धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: भारत का रहने वाला हूँ, भारत के गुण गाता हूँ.
3: थैंक यू.
2: थैंक यू.

0: हॅलो रेडिओ विश्वास.
1: हॅलो, हा बोला. मी राजू डिंगोरे बोलतोय, जुना शिडकोशिवरी चौक मधून. कर्म राजेश खन्ना, त्याच्यामधलं समय तू धीरे धीरे चल.
0: थँक्यू.
1: हा, धन्यवाद.

0: हॅलो, रेडिओ विश्वास.
1: हॅलो. हा, रेडिओ विश्वास. नमस्कार तुम्हाला सगळ्यांना. मॅडम
0: नमस्कार. नमस्कार.
1: मी नाशिकहून शोभना शेटे चंदने बोलते आणि मला एक राधा एक मेरा हे गाणं ऐकायचंय. त्याचं मी आता गाणं म्हणून

0: हॅलो, रेडिओ विश्वासमधून बोलते.
1: सतीश कुलभागारे बोलताय धुळ्याहून. या दिवशी कार्यक्रम आहे, त्या दिवशी माझ्या पुतण्याचा साखरपुडा
0: आहे. रेडिओ विश्वास कडून पण त्याला खूप खूप शुभेच्छा. नवीन प्रभात,
1: धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि त्या निमित्ताने मग कन्यादान या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं लेख लाडकी या घरची होणार मी त्या घरची हे गीत ऐकवायचंय मॅडम.
0: खूप सुंदर.
1: आणि घरातील मंडळी आहे, मीराबाई फुलपगारे, पवन फुलपगारे, छाया फुलपगारे, ज्योती फुलपगारे, मिलिंद फुलपगारे, नागबाई आहे माझी, उर्वशी श्रुती आणि ओवी फुलपगारे, मुलगी आहे अलका प्रदीप बावणे, पूर्वा बावणे, अर्णव बावणे, भगतसिंग कॉलनी, विद्यानगरी, देवपूर, धुळे. पाऊस चालूच आहे, एका झाडाखाली थांबलो.
0: थँक्यू,
1: धन्यवाद.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8 00 16 512 ह्या क्रमांकावर.
1: विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
2: हॅलो रेडिओ विश्वास.
3: नमस्कार ताई. चातक रेडिओ श्रोता संघ वडगाव डिघी तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा येथून वासुदेव बोदवळे बोलतोय.
2: हो हो बोला ना.
3: काही काही गीतं अशी असतात की ती चिरकाल स्मरणात राहून विशेष आवडीची बनलेली असतात. तिला जरी ऐकली तरीही त्यांचा गोडवा आणि माधुर्य यत्किंचितही कमी होत नाही. असंच मला भावलेलं काळजाच्या कप्प्यात कायमस्वरूपी कोरल्या गेलेलं एक अविस्मरणीय गीत कार्यक्रमात आज ऐकू इच्छितो. गीतरचना नाधव महानुरांची असून गायिका आहेत वैशाली सामंत. या सुरेख गीताचे बोल आहेत दूरच्या रानात केळीच्या बनात. खरंच खूप सुंदर गीत आहे ताई आणि खास माझ्या आवडीचं गीत म्हणून सदैव माझ्या स्मरणात राहत. आणि हे गीत माझ्या सोबत ऐकतील संत गाडगेनगर बुलढाणा येथील अनिता गाठोडे, रमेशराव गाठोडे आणि लोकेश कुमार गाठोडे. धन्यवाद ताई.
2: धन्यवाद. धन्यवाद.

0: हेलो।
1: हेलो।
0: हाँ हाँ बोला ना, रेडियो विश्वास मधून बोलती है।
1: हाँ, मी संकनपुरी तालुका परतूर जिल्हा जालना इथून बोलतोय।
0: बोला बोला।
1: आज एक मराठी गीत ऐकायचंय, पंढरीची वारी या चित्रपटातील।
0: ओके सांगा।
1: पंढरीची वारी जयाची फुले, त्याचे पाय धुळी लागू मज, अभंग एक।
0: काय जालन्याला पाऊस काय म्हणतोय?
1: पाऊस नाही मॅडम, सध्या तर इंतजार आहे।
0: अच्छा, काल आमच्याकडे नाशिकला पडून गेला पाऊस।
1: हा हा हा

0: हॅलो, रेडिओ विश्वास. नमस्कार, मी संतोष खंडागळे बोलतोय.
1: बोला बोला.
0: राहणार देऊळझरी तालुका जाफरा जिल्हा जालना इथून.
1: हो बोला ना.
0: हॅलो, फरमाईश मध्ये मला एक गीत ऐकायचं होतं, मराठी गीत. बघा, खेळा मांडला.
1: थँक्यू
0: थँक्यू सो मच.

0: हॅलो
1: हॅलो रेडिओ विश्वास मधून बोलते.
0: नमस्कार ताई.
1: नमस्कार.
0: मी मारुती चक्रवर्ती होर्टिकल बोलतो, हनुमान नगर सोलापूर बोलतो. काय नाही बघा ताई, आता पंढरपूरची आषाढी यात्रा आल्या जवळच.
1: हो हो आली.
0: तर या अनुषंगानं मला एक मस्त पैकी भीमसेन जोशी यांनी गायलेलं गाणं ऐकायचं आहे.
1: ओके बोला.
0: गाण्याची बोल अशी आहे बघा. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, देहूची अळंगी नागरी समाधी. हे गाणं ऐकायचं आहे.
1: खूप छान. आणि
0: ह्याच्यानंतर माझी मंडळी मारून बसते, माझा मुलगा सचिन मारुती बसते, आमची मेहणे भोलनाथ जाधव, त्यांची मंडळी मुक्ता भोलनाथ जाधव, आमचे सांगली जिल्ह्यात आमचे मुक्काम पोट सागर बडोडे, मुरलीधर सुखदेव इंगळे व हनुमंत नारायण इंगळे यांना देखील हे गाणं ऐकायचं. आणि रेडिओ विश्वास ऐकणाऱ्या सर्व श्रोत्याने या गाण्याचा आनंद घ्यावा अशी माझी विनंती आहे. धन्यवाद.

0: हॅलो रेडिओ विश्वास.
1: नमस्कार.
0: नमस्कार नमस्कार, बोला.
1: धनंजय वाघ बोलतोय, गंगापूर तालुका, जिल्हा छत्रपती संभाजीनगर.
0: हो हो, बोला ना.
1: कसे आहात आपण सर्वजण?
0: मस्त. तुम्ही कसे आहात?
1: आम्ही पण एकदम मस्त, स्वस्त.
0: पाऊस काय म्हणतो तिकडे?
1: पाऊस बघा, ते आता पावसाने विश्रांती घेतली, पण अत्यंत गरज आहे पावसाची, बरं का?
0: हो खरंच, कारण इकडे पण बऱ्याच दिवसापासून पाऊस पडलेला नाहीये, पावसाने जरा विश्रांती घेतली आहे.
1: आणि पाऊस सगळीकडे जर पडला तर छान होऊन जाईल आणि पीक पण वाचतील बघा.
0: हो बरोबर आहे, पिकांचं खूप नुकसान होत आहे, पण ते नुकसान व्हायला नको म्हणून पाऊस पडणं खरंच खूप गरजेचं आहे.
1: आपण हेच पांडुरंगाकडे सर्व मिळून प्रार्थना करू एका, पांडुरंगा लवकर लवकर आमच्याकडे पाऊस पाठव.
0: हो नक्की नक्की,
1: आणि आमच्याकडनं सगळीकडे पाठव असं पण बोलूया ना.
0: हो खरं.
1: हो, तर आजच्या या कार्यक्रमामध्ये बघा ताई, एक फार सुंदर एक गीत ऐकूया आपण.
0: हो हो, सांगा ना.
1: साजन, साजन चित्रपटामध्ये फार सुंदर गीत आहे बघा ताई.
2: हो,
1: आणि आपण सर्व म्हणूया सुंदर गीताचा आपण आनंद घेऊया ताई.
0: हो हो नक्की नक्की,
1: चालेल. धन्यवाद ताई.
0: धन्यवाद.

0: हॅलो
1: मॅडम, मी जनार्दन भराटे बोलतो.
0: हो बोला ना.
1: गंगाधरनगर जिल्हा रोड नाशिक रोड वरून.
0: हा हा.
1: मैने प्यार किया मधलं दिल दिवाना बिन सजना के. थँक्यू.

0: नमस्कार मॅडम.
1: हा नमस्कार, बोला.
0: लातूर जिल्ह्यातनं बोलतोय मी.
1: हो हो, बोला बोला.
0: हा, तुमचे रेडिओ विश्वास कार्यक्रम ऐकत असते मी.
1: अरे वा, मस्त.
0: सकाळी वगैरे छान भक्तगीत असतात तुमचे, चित्रपटातले गाणे असतात.
1: हो हो.
0: हा, आमच्या आवडीचे बरेचसे गाणे तुमच्या रेडिओ विश्वास वाजवले जातात.
1: अच्छा. हा
0: हा, मला एक आजच्या कार्यक्रमामध्ये गीत ऐकायचं होतं.
1: हो हो, बोला ना.
0: चित्रपटाचं नाव झटपट करू दे खटपट. आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये तयार झालेला पिक्चर आहे हा.
1: हो का? अच्छा.
0: रसबहार चित्र, झटपट करू दे खटपट. श्रीराम गुरुन इंडे आणि सरला येवलेकर त्याच्यामध्ये कलाकार होते बघा.
1: ओके.
0: हा, नारळ फोडू नको अशी करू नको घाई, देव अंगणात नाही. महादेवाच्या म्हणजे लातूरच्या सिद्धेश्वर मंदिरामध्ये झालेली शूटिंग आहे.
1: अरे हो का? वा, छान छान. बर, तुम्ही गेला होता का शूटिंग बघायला?
0: शूटिंग पाहायला गेलो होते मी.
1: अच्छा. वा, मस्त. कशी वाटली मग शूटिंग?
0: मस्त असते शूटिंग, बेस्ट एकदम. शूटिंग पाहिली बघा त्या दुसऱ्या गाण्याची, होती आग असा छळू नको, अरे दगडानं अंग तू चोळू नको, असं एक गाणं होतं त्यांच्या हावधावर तुमच्या मुळ्यामध्ये. गोजे मुंडेचाच मळा होता ते.
1: अच्छा. कलाकार भेटलेच का मग शूटिंग करताना?
0: हा, भेटलो ना.
1: मस्त.
0: आता श्रीराम गोगन म्हणजे आमचे पाहुणेच पडतात. गाण्याच्या वेळेस इकडे साऊंड बॉक्स वरती गाणं लावलं त्यांनी खूप मोठ्या आवाजात, आणि इकडे त्यांचा अभिनय सुरू झाला.
1: एकदम शूटिंग बघण्याचा अनुभव फार छान असतो. बरोबर आहे.
0: त्यावेळी लाईटची वगैरे सोय नव्हती.
1: हा हा.
0: तर रिफ्लेक्शन साठी त्यांनी असे अब्रकाचे पडदे लावले होते इकडे तिकडे.
1: तेव्हा नसेल ना हे लाईट्स वगैरे? हा,
0: लाईट्स वगैरे नव्हते तसं. अब्रकाचे पडदे लावून त्यांच्यावर जास्तीत जास्त प्रकाश जाईल असं त्यांनी चित्र.
1: अच्छा.
0: एकदम बेस्ट गाणं आहे.
1: हो हो. काय लातूर मध्ये काय म्हणतोय पाऊस?
0: लातूर मध्ये बघा, रात्री पडला थोडा पाऊस.
1: हो का? वा, इकडे पाऊसच नाही झालाय नाशिक मध्ये.
0: अजिबात पाऊस नाही.
1: नाही ना, नाशिक मध्ये तीन चार दिवस झाले पाऊसच नाहीये. ऊन सध्या फार आहे.
0: ऊन तर भयानक आहे.
1: हो, तेच ना.
0: एकदम उष्णता खूप आहे.
1: हो, खरंय.
0: रामाना सगळे अंग ओलसून वळले.
1: हो ना, बरोबर आहे.
0: रात्री आमच्याकडे पडला थोडा. आता आणखी सुद्धा बाई घरून आहे त्या दिवस संध्याकाळी आगळी शक्यता आहे.

भार गार गार गोड़ किती वाटे गाभार गार गार गोड़ किती वाटे आनंद असण्यार मनिले दाटे अभिषेक इत सुरू अभिषेक इत सुरू आपणही तस करू जीव।

0: हॅलो
1: रेडिओ विश्वास.
0: हॅलो नमस्कार भाई. भाई मी अण्णा साहेबराव साहेब बोलतोय, नाऊर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर इथे. मला एक गीत ऐकायचं होतं, मराठी सांगितलं चालेल का ताई? लेख चालली सासरला या चित्रपटातील पायातील घुंगर वाजत चमचम. ओके धन्यवाद.

0: हॅलो रेडिओ विश्वास.
1: रेखा वंजारी बोलते कराडहून.
0: हो बोला ना.
1: मला ते गाणं ऐकायचं होतं.
0: हो बोला बोला. हो
1: बिन साजन झूला झूलू मैं वादा कैसे भूलू.
0: अच्छा, काय पाऊस काय म्हणतो तिकडे कराडला?
1: कराडला आहे थोडासा ऊन गेला, पण आता सध्या तर नाहीये.
0: अच्छा.
1: थोडा आभाळ येते.
0: आमच्या नाशिक मध्ये तर पाऊसच नाहीये, म्हणजे जवळपास 5-6 दिवस झाले पाऊस नाहीये, पावसाने दडी मारलेली आहे. आता बघूया,
1: हा
0: आता आता पावसाच्या प्रतीक्षेत आहोत, पण
1: हो हो हो
0: कधी येतोय पाऊस काय सांगता येत नाहीये.
1: हो हो ते तर आहेच. पावसाने मला खूप पावसाळा ऋतू आवडतो.
0: अरे मला पण सेम हिअर, मला पण
1: छान
0: फार आवडतो
1: वाटते एकदम.
0: पावसाळा ऋतू. खरंच तो ओल्या मातीचा सुगंध आणि ती गरम गरम भजी जर
1: छान
0: ताटात
1: एकदम.
0: मिळाली तर मस्तच.
1: खूप छान मस्त. आणि आपण काही पण पेरले ना बी लगेच ते उगवते असं मस्त. मी
0: हो.
1: आमच्या इथं थोडीशी जागा आहे, मग भोपळ्याच्या वगैरे बिया अशा पेरते, मग त्या
0: अच्छा.
1: गणपती पर्यंत येतात. म्हणजे ते भोपळाच ना, दाल भोपळा वगैरे,
0: हा, दाल
1: वेगवेगळ्या
0: भोपळा. हा.
1: शेंगा,
0: अच्छा.
1: त्या बिया साठवून ठेवते. आणि ह्या दिवसात पेरल्या की येतात लगेच त्या.
0: अरे वा, मस्त.
1: आवडतं मला छोटं छोटं असं झाड,
0: हो,
1: फुलांची झाडं.
0: झाडं लावणं खरंच खूप गरजेचं आहे आणि आजच्या साठी.
1: हा. मला जिथं जिथं जागा दिसते मी आता म्हणजे लावते, मला आवडच आहे म्हणजे.
0: वा वा, छान छान, मस्तच.
1: शेवग्याचं लावलेलं आहे, जिथं जिथं जागा आहे तिथं मी लावून टाकते झाडं.
0: अरे वा, छान.
1: झाड आहे तर आपण आहे, नाही का? असं पण आहे
0: हो
1: ना.
0: खरंच आहे.
1: मग काय तर झाड इतकी महत्वाची आहेत की ते सुकून गेले तरी सुद्धा आपल्याला लाकूड मिळते. म्हणजे इतकं ते हे होऊन गेले तरी सुद्धा नाही का त्यांचा उपयोग होत असतो असो.
0: हो बरोबर आहे. झाडं
1: काय
0: फार
1: तर.
0: महत्वाची आहेत आणि ते आपल्याला ऑक्सिजन देत असतात. आजकाल प्रदूषण तर एवढं वाढलेलं आहे की खरंच
1: हो.
0: आजकाल वाटायला लागलंय की झाडच मुळात गरजेचे आहेत.
1: माझ्या दारात आंबा आहे, सीताफळ, शेवग्याचं झाड आहे, चिमणे आहे, ते भरपूर पक्षी दिसतात. भारद्वाज दिसतो.
0: अरे वा, मस्तच.
1: भारद्वाज, बुलबुल, भरपूर पक्षी
0: हा,
1: दिसतात मला.
0: अरे वा, मस्तच. छान,
1: त्यांचा आवाज
0: पक्ष्यांचं दर्शन
1: येते.
0: होते. निसर्गरम्य वातावरणात तुम्ही राहत आहात, तर चांगली गोष्ट
1: आम्ही
0: आहे.
1: गावात राहतो ना, बनवडी गावात राहतो आम्ही.
0: अच्छा. हा का.
1: हा. त्यामुळे इकडे शेती सगळं छान, हवा वगैरे छान आहे एकदम. असं
0: अच्छा,
1: प्रदूषण नाहीये. हो हो हो हो
0: छान वाटलं तुमच्याशी बोलून.
1: हा. थँक्यू मॅडम.

0: विश्वास टाइम चेक
1: रात्रीचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: हॅलो रेडिओ विश्वास,
6: रेखा वंजारी बोलते कराडहून.
5: हो बोला ना.
6: मला ते गाणं ऐकायचं होतं.
5: हो बोला बोला.
6: बिन साजन झोला झुलू मै वादा कैसे भूलू.
5: अच्छा, काय पाऊस काय म्हणतो तिकडे कराडला?
6: कराडला आहे, थोडासा ऊन गेला पण आता सध्या तर नाहीये. थोडा आभाळ येते.
5: आमच्या नाशिक मध्ये तर पाऊसच नाहीये, म्हणजे जवळपास 5-6 दिवस झाले पाऊस नाहीये. पाऊस आणि दडी मारलेली आहे. आता बघूया, आता पावसाच्या प्रतीक्षेत आहोत पण कधी येतोय पाऊस काय सांगता येत नाहीये.
6: हो हो, ते तर आहेच. पावसात मला खूप पावसाळा ऋतू आवडतो.
5: अरे मला पण सेम हियर, मला पण आवडतो पावसाळा ऋतू. खरंच तो गोल्या मातीचा सुगंध आणि ती गरम गरम भाजी मिळाली तर मस्तच.
6: मस्त. आणि आपण काही पण पेरले ना बी लगेच ते उगवते असं मस्त. मी आमच्या इथं थोडीशी जागा आहे, मग भोपळ्याच्या वगैरे बिया अशा पेरते, मग त्या गणपती पर्यंत येतात. म्हणजे ते भोपळाच ना, लाल भोपळा वगैरे वेगवेगळ्या शेंगा.
5: अच्छा,
6: त्या बिया साठवून ठेवते आणि ह्या दिवसात पेरल्या की येतात लगेच त्या.
5: अरे वा, मस्त.
6: आवडतो मला छोटं छोटं असं झाड फुलांची झाड
5: लावणं, खरंच खूप गरजेचं आहे. आणि आजचं
6: मला जिथं जिथं जागा दिसते मी आता म्हणजे लावते, मला आवडतच आहे. म्हणजे
5: वा छान छान मस्तच.
6: शेवग्याच लावलेलं आहे, जिथं जिथं जागा आहे तिथं मी लावून टाकते झाड.
5: अरे वा छान.
6: झाड आहे तर आपण आहे नाही का, असं पण आहे ना.
5: खरंच आहे.
6: मग काय तर, झाड इतकी महत्वाची आहेत की ते सुकून गेले तरी सुद्धा आपल्याला लाकूड मिळते. म्हणजे इतकं हे होऊन गेले तरी सुद्धा नाही का त्यांचा उपयोग होत असतो असो.
5: हो बरोबर आहे, झाड फार महत्वाची आहेत आणि ते आपल्याला ऑक्सिजन देत असतात. आजकाल प्रदूषण तर एवढं वाढलेलं आहे की खरंच आजकाल वाटायला लागलंय की झाडच मुळात गरजेचं आहेत.
6: माझ्या दारात आंबा आहे, सीताफळ, शेवग्याचं झाड आहे, चिमणे आहेत, ते भरपूर पक्षी दिसतात. भारद्वाज दिसतो.
5: अरे वा मस्त.
6: भारद्वाज, बुलबुल, भरपूर पक्षी दिसतात मला.
5: अरे वा मस्त. निसर्गरम्य वातावरणात तुम्ही राहत आहात, चांगली गोष्ट.
6: आम्ही गावात राहतो ना, बनवडी गावात राहतो आम्ही.
5: अच्छा, हा का.
6: त्यामुळे इकडे शेती सगळं छान, हवा वगैरे छान आहे एकदम. असं प्रदूषण नाहीये. हो हो हो.
5: छान वाटलं तुमच्याशी बोलून.
6: हा थँक्यू मॅडम.

0: नमस्कार
1: रेडिओ
0: मॅडम.
1: सुभाष मधून बोलते. हो बोला बोला.
0: एक गाणं ऐका तुम्ही मॅडम.
1: हो हो बोला.
0: गुज होट आणि होट आणि सांगायचं एका पावसा दोघांनी दिलायचं. एक पावसाळी गीत ऐका तुम्ही मॅडम.
1: हो हो बोला.
0: मिलिन इंगळे यांचं गायलेलं गाणं आहे बघा, कवी सुमित्र यांचं गीत आहे गारवा.
1: बरं काय म्हणतो सोलापूरला पाऊस?
0: पाऊस रिमझिम आहे.
1: परत पडतोय का पाऊस तिकडे?
0: नाही नाही, आठवडा झाला पाऊस नव्हता, आता कालपासून चालू आहे.
1: इकडे पण नाशिक मध्ये आठवडा झाला पाऊस नाहीये, ऊन पडलंय बऱ्यापैकी फारच. ठीक आहे, थँक्यू.
0: ओके.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: अंत नाही जिसका, आस मेरी है जिसकी दिशा, आधार मेरे मन का.

0: आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे ग

चित्रपट सृष्टीतल्या तारे तारकांचा सुपरस्टार पदापर्यंतचा स्वप्नवत प्रवास त्यांच्याच सुमधुर गाण्यांबरोबरच अनोख्या आठवणीतून जागा करूया आमच्या नवीन कार्यक्रमाच्या माध्यमातून. कालाय तस्मै नमहा ऐका दर शनिवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 11 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वरन.

0: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.
2: कसे वंशिया बजाए, अरे कशी वंशिया बजाए, श्यामा सुध बिस राई, तरे तरे तरे तरे तरे तरे, भूल गया यार, तरे तरे तरे तरे तरे तरे तरे तरे. ऊंचे सुर में गाए जा, मस्ती में लहराए जा, दुनिया

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

मुलांसाठी सर्वोत्तम असा आहार म्हणजे स्तनपान. अगदी अमृताशी ज्याची तुलना होते असं बाळासाठीचं पूर्णान्न म्हणजे स्तनपान. या स्तनपानाचे फायदे, समज, गैरसमज, त्याचं महत्व या सगळ्यांबद्दलच जाणून घेऊया आमच्या दुग्धामृत या नवीन कार्यक्रमातनं. जरूर ऐका येत्या 7 एप्रिल पासून दर सोमवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण गुरुवारी दुपारी 12:30, ज्यात मार्गदर्शन करतील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ आणि इंटरनॅशनल बोर्ड सर्टिफाईड लॅक्टिशियन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी. जरूर ऐका दुग्धामृत फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वरून.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास आहे का? जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

मानवी मनाचं भावविश्व म्हणजे गुंतागुंतीचं कोडं. कधी खळखळून हसवणाऱ्या तर कधी अलगद पापण्यांच्या कडा ओलावणाऱ्या या भावनांना शब्दबद्ध करणारा कार्यक्रम हिंदोळा, सादरकर्त्या हेमांगी देशपांडे. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

उपस्थित आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो

0: पहाटेचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: लाइव्ह विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: संतांचं सद्गुरूंचं हेच सांगणं, अविनाशी आहे ते जोडा, केवळ विनाशीच्या मागे लागून जन्म व्यर्थ का गमवता. असं नामरत्न या जन्मात लाभलंय की ते ना कधी बुडणार ना कधी चोरी होणार. अरे मनुजा, घेरे जाणून ओळखले ते ब्रह्मबीज ही कासावीशी ज्ञानी यांच्या राजाला लागून राहिले. जे सद्गुरूंनी मुखापर्यंत आणून ठेवलंय ते सत्य सेवन करा, हेच त्यांचं सांगणं.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।
2: श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या चांदण शब्दकलेचं वर्णन म्या पामराने करायचं म्हणजे पुन्हा त्यांच्या शब्दांचा आधार घ्यायचा, सूर्याला काकड्यानं ओवाळण्याचा प्रकार। पण त्याच ज्ञानकृपेनं एवढंच म्हणेन, अमृताते ही पैजा जिंकणारी माय मराठी अक्षरशः दिंडी दरवाजातून लवून आल्यासारखी लवलीनं होते। मृगाच्या सरीनं ढेकुळाचं लोणी व्हावं तशी मऊ साय साखर होते। करुणेचा निर्झर गाऊ लागतो आणि ईश्वर रूपाचं बर्वेपण साक्षात माऊलीच सांगू लागतात राम बरवा।

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.